श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात। FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। 5:56 झाले आहेत, आमची प्रसारण सभा आता सुरू झाली आहे। आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण, शके 1948, अर्थात 9 ऑगस्ट 2026। सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 6 वाजतायत. यानंतर हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अमृतधारा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत. श्रोतेहो, मंगलवेळी मंगलप्रसंगी ईश्वर नामस्मरण करूया. कार्यक्रमाची सुरुवात करूया रामदास कामत यांच्या आवाजातील गंगाधर महांबरे यांनी लिहिलेल्या भूपाळीनं.

या सुंदर अशा भूपाळीनंतर आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजात स्वामी सुवू यांची रचना ऐकूया. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण स्वामीस्तू यांची रचना ऐकली. स्वर होता आरती अंकलीकर टिकेकर यांचा. ही रचना संगीतबद्ध केली होती मिलिंद जोशी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे अमृतधारा. कार्यक्रमात यानंतर अजित कडकडे यांच्या आवाजात संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

श्रोते हो, आपण आनंदा घेत आहात अमृतधारा या कार्यक्रमाचा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. कार्यक्रमात यानंतर शांताराम नांदगावकर यांची रचना ऐकूया, टीमीना आणि सहकलाकारांच्या आवाजात. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, भगवंताच्या नामस्मरणानंतर देशवंदना. श्रोते हो, आज 9 ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन म्हणून इतिहासात आजच्या दिवसाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यानिमित्त ऐकूया कुसुमाग्रज यांची एक लोकप्रिय रचना रवींद्र साठे आणि सहकलाकारांच्या आवाजात.

या गीताबरोबरच आजचा अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, अमृतधारा या कार्यक्रमाचा पुन्हा पण आनंद घेऊ शकता उद्या सकाळी 6:05.

श्रोतेहो, 6:36 झाले आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ही रूपरेषा समाप्त होताच 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात जनावरांमधील बाह्य परजीवी नियंत्रण याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात श्वसननलिकेशी संबंधित आजार या विषयावर डॉक्टर समीर अर्बट यांच्याशी वैदेही चौरे

श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर डॉक्टर समीर अर्बट यांच्याशी वैद्यही चौरे यांनी केलेली बातचीत. 6:50 परिसर या कार्यक्रमात जलसंवर्धन याविषयी गौरव अंबारे लिखित माहिती आपण ऐकू शकाल. 6:55 आजचे ठळक दिनविशेष. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात भाषा हा डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 भावगीतांचा आनंद आपण घेऊ शकता. 8:00 समाचार प्रभात. 8:15 रुचिरा मसाले खव्वयेगिरी. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 गीतबहार. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही. या कार्यक्रमात निवृत्तीनंतर कर नियोजन याविषयी CA दीपाली केणीकर यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. 10:00 आपली आवड. 10:30 जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. 10:55 जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम. या कार्यक्रमात 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा या अभियानात आपण कसे सहभागी होणार आहोत, हा स्वातंत्र्य उत्सव कशा पद्धतीनं आपण साजरा करणार आहोत याविषयी श्रोत्यांनी साधलेला संवाद. संवादिका आहेत शिल्पा पातकर. 12 वाजता वनिता मंडळ. 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आज संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी 6:35 गंमत जम्मत या कार्यक्रमात उदयोन्मुख बालगायिका यशस्वी वैभव जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिनं सादर केलेली काही गाणी आपण ऐकू शकाल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:30 वाजता आवड शेतकऱ्यांची. 8 वाजता अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आज रात्री 11:10 आमची प्रसारणसभा समाप्त होईल. अशा भरगच्च कार्यक्रमांचा आज आपण दिवसभर आनंद घेऊ शकता. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आकाशवाणी FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीविषयक कार्यक्रम.
1: कृषी वार्ता. आज यामध्ये जनावरांमधील बाह्य परजीवींचं नियंत्रण याविषयीची माहिती ऐकणार आहोत.
2: मंडळी, बाह्य परजीवींवर नियंत्रण करत असताना नियमित तपासणी खूप महत्वाची आहे. बाह्य परजीवी शोधण्यासाठी जनावरांची वेळोवेळी नीट तपासणी करणं खूप महत्वाचं आहे. विशेषतः जिथं हे कीटक लपून बसतात, जनावराच्या शरीराच्या त्या भागाची पाहणी करावी, जसं की पायांच्या खाली, खुरांमध्ये, कानांच्या आसपास, मान आणि पाठ या भागांमध्ये परजीवी लपून बसतात. वेळेवर लक्षात आलं तर उपचार करणंही आपल्याला सोपं होतं. बाह्य परजीवींवर नियंत्रण करताना स्वच्छता आणि पर्यावरण व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. गोठा नेहमी स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं आहे. दररोज खत, ओलसर अंथरूण आणि कचरा काढून टाकावा. तसंच वेळोवेळी गोठ्याचं निर्जंतुकीकरण करावं. यामुळं परजीवींची अंडी आणि अळ्या नष्ट होतात आणि जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं. पाणी साचू देऊ नये. खड्डे, भांडी किंवा चराऊ भागात साचलेलं पाणी यामुळं डास आणि माशा वाढू शकतात. अशी ठिकाणं नेहमी कोरडी आणि स्वच्छ ठेवावीत. मंडळी, नियमित स्वच्छता आणि केस कापणं हेही तितकंच महत्वाचं आहे. जनावरांची नियमित स्वच्छता आणि

0: केस कापणं खूप गरजेचं आहे. वेळोवेळी केस कापल्यानं बाह्य परजीवी कमी होतात. विशेषत मेंढ्यांमध्ये मॅगॉटचा संसर्ग टाळण्यासाठी लोकर वेळेवर कापणं खूप आवश्यक आहे. चराईचं ठिकाण वेळोवेळी बदलत राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. यामुळे परजीवींचं जीवनचक्र तुटतं आणि मग त्यांची संख्या कमी होते. बाह्य परजीवी नियंत्रणासाठी स्प्रे, डीप किंवा पोरॉन स्वरूपातील औषधं वापरता येऊ शकतात. गोचिड आणि माइट्ससाठी विशेष अॅकॅरिसाइड्स वापरले जातात, तर माशा आणि उवांसाठी विशिष्ट रासायनिक औषधं उपलब्ध आहेत. एकाच औषधाचा वारंवार वापर टाळायला हवा, कारण परजीवी त्या औषधाला प्रतिकार करू शकतात. मंडळी, गप्पी मासे किंवा कोपेपॉड्स पाण्यातल्या डासांच्या अळ्या आणि अंडी खातात, त्यामुळे नैसर्गिक पद्धतीनं परजीवींची संख्या कमी होते. खत योग्य पद्धतीनं साठवणं किंवा नष्ट करणं हे गरजेचं आहे. गोठ्यात जाळ्या लावल्यानं माशा आणि इतर कीटक आत येत नाहीत. माशा पकडण्यासाठी लाईट ट्रॅप, चिकट जाळे वापरू शकता. फॉगिंग किंवा धूर केल्यानं कीटकांची संख्या कमी होते. काही बाह्य परजीवींवर लसी उपलब्ध आहेत. गोचिड नियंत्रणासाठी विशेष लसी आपण वापरू शकतो, ज्यामुळे संसर्ग कमी होतो आणि जनावरं निरोगी राहतात. कमी प्रमाणात परजीवी असतील तर चिमटी किंवा कंगव्यानं ते बाहेर काढता येतात. काढल्यानंतर त्यांचा पूर्णपणे नाश करणं आवश्यक आहे, जेणेकरून पुन्हा संसर्ग होणार नाही. मंडळी, या संदर्भात एकात्मिक कीड व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. यात स्वच्छता, रासायनिक उपाय, जैविक उपाय आणि योग्य व्यवस्थापन या सर्व गोष्टी एकत्र वापरल्या जातात. त्यामुळे खर्च कमी होतो, पर्यावरण सुरक्षित राहतं आणि पशु निरोगी राहतात.
1: जनावरांमधील बाह्य परजीवींचं नियंत्रण याविषयीची माहिती आपण ऐकलीत. हा या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: आणि हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाची आठवण.
3: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
4: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
3: तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, अवश्य ऐका. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 7:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 10:55 जितेंद्र घोडके सराफ पुणे हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 6:45 झाली आहेत. आता आरोग्यविषयक उपयुक्त माहिती ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, तर एकंदरीत आमच्या श्रोत्यांना सांगाल की श्वसन नलिका नेमकी काय असते?
1: श्वसन नलिका किंवा आपण ज्याला रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो, याची सुरुवात आपल्या नाकापासून होते. तर आपला नाक, घसा, वोकल कॉर्ड्स किंवा स्वरयंत्रिका, त्यानंतर एअरवे किंवा ट्रकिया,

0: ती आपली मुख्य श्वासनळिका, त्याचे दोन फांद्या ज्यांना आम्ही ब्रॉन्काय म्हणतो, जे आपल्या उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला हवा सप्लाय करतात. याच्या छोट्या छोट्या फांद्या असतात, जसे झाडाचे फांदे असतात, यांना आम्ही स्मॉलर एअरवेज म्हणतो. यासोबत दोन्ही लंग्स आणि श्वास घेताना जे ॲक्सेसरी मसल्स आहे, डायफ्राम, रेस्पिरेटरी मसल्स, हे सगळे मिळून एक श्वसननळिका बनवतात.
1: मग डॉक्टर, आता श्वसन नलिकेशी संबंधित कुठले आजार आहेत जे सर्वसाधारणपणे दिसून येतात?
0: सगळ्यात कॉमन जे लोकांना ज्याबद्दल माहिती आहे तो आहे दमा. तर दमा स्वतः दोन प्रकारचा असतो, ज्याला आम्ही अस्थमा किंवा COPD म्हणतो. यासोबत बरेचसे आजार असतात लोकांना, इन्फेक्शन, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, हे पण श्वसननळिकेचे आजार आहे. बरेच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो, वातावरण बदलल्याने, धूळ मातीच्या संपर्कात खोकला किंवा शिंका येणे, हा पण एक श्वसननळिकेचा आजार आहे. ILD किंवा लंग्सचं फायब्रोसिस हे एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लंग्स जे आहेत ते कडक होऊन जातात. आणि मग निमोनिया म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन किंवा लंग कॅन्सर, हे बरेचसे आजार आहे जे श्वसननळिकेशी संबंधित आहेत.
1: डॉक्टर, इतक्या सगळ्या आजारांचा आपण उल्लेख केला, एक सर्वसाधारण याची लक्षणं काय असतात?
0: बरेचदा श्वसननळिकेचे जे आजार असतात त्याचे लक्षणं ओव्हरलॅप करतात, कधी कधी कार्डियक डिझिजेस सोबत, कधी कधी ॲलर्जीज सोबत. तर खोकला, सतत खोकला राहणे, खोकल्यात ठसा पडणे, शिंका, सर्दी येणे, कधी कधी खोकल्यात रक्त पडणे, हे काही सिम्पटम्स आहे. यासोबत एक मुख्य लक्षण जे आहे ते आहे दम भरून येणे. आता दम भरून येणे एक असा सिम्पटम आहे जे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे परसेप्ट करता येतो. काही लोकांना छाती भरून येते, काही लोकांना छातीमध्ये जकडण असं ते म्हणतात, किंवा चालल्यावर श्वास भरून येणे, हे वेगवेगळी प्रकारे दम भरणं एक त्रास आहे. यासोबत सतत ताप येणे, वजन कमी होणे, हे पण श्वासनळिकेचे लक्षण असू शकतात.
1: आता आपण ज्या आजारांचा उल्लेख केला त्यातला एक आजार म्हणजे अस्थमा. तर अस्थमा काय असतो नेमका?
0: अस्थमा म्हणजे एका प्रकारचा दमा आहे. हा एक अशा प्रकारे आजार असतो ज्याच्यात आपली जी श्वासनळिका असते ही श्वासनळिका रुंदीला लहान होऊन जाते. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाडाच्या फांद्यासारखे लाखो श्वासनळिके असतात, जे जेव्हा केव्हा पेशंट ट्रिगरच्या संपर्कात येतो, पेशंटच्या आजूबाजू काही बदल होतो, वातावरण बदल होणे किंवा धूळ मातीच्या संपर्कात येणे, तर या श्वासनळिका रुंदीला लहान होतात. यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो, दम भरून येतो, आणि कधी कधी यासोबत खोकलाही वाढू शकतो. तर अस्थमा एक आजार आहे ज्याच्यात श्वासनळिका रुंदीला लहान होते. हा आजार बरेच लोकांना लहानपणीही दिसून येतो, म्हणजे पहिले 6 महिने ते 1 वर्षातही लहान बाळाला अस्थमा असू शकतो. काही लोकांना हा आजार पहिले 5 वर्षात असतो, मग कमी होऊन जातो, मग परत कधी दिसून येतो. आणि काही काही लोकांना तरुण वयात किंवा 50-60च्या वयामध्येही हा आजार दिसून येतो.
1: डॉक्टर, या व्यतिरिक्त इतर आजारांविषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर अरबट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.

0: श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, 6:50 झाले आहेत. आता परिसर या कार्यक्रमात पर्यावरणविषयक मोलाची माहिती ऐकूया.
2: परिसर. श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात.
3: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन. या विषयाअंतर्गत पहिल्या भागात आपण जाणून घेऊया आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या अगदी जवळच्या विषयात

0: यावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे. तो म्हणजे जलसंवर्धन. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी वाचवणं, पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी जतन करणं. पाणी हेच जीवन आहे हे वाक्य आपण अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ऐकत आलोय, वाचत आलोय आणि निबंधात लिहितही आलोय. पण आज खरंच वेळ आली आहे आपण या वाक्याचा अर्थ खोलवर जाणून समजून घेतला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या पाण्याचे नेमके गणित काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी आपल्याला अजून किती दिवस आणि किती वर्ष असंच पुरणार आहे? आज आपल्या परिसराची परिस्थिती काय आहे? तसा जसा उन्हाळा जवळ येतो तसतशी आपल्या सर्वांच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होते. विहिरी कोरड्या पडू लागल्यात, बोरवेलचे पाणी खूप खोल निघून जाते आणि पूर्ण बंद होते. अनेक सोसायट्यांमध्ये आणि गल्लीबोळ्यांमध्ये पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्यासाठी महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. पण गंमत बघा, याच परिसरात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चित्र पूर्ण वेगळं असतं. नद्या नाले भरभरून वाहतात, रस्त्यांवर पाणी साचतं, सखल भागात पाणी भरून वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो, निसर्ग आपल्याला मुबलक पाणी देतो, पण तरीही उन्हाळा आला की आपण पाण्यासाठी का सुचलेले असतो? याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी आपण सुरक्षितपणे साठवून ठेवण्याऐवजी ते नालीतून, ओढ्यातून, समुद्रात जाऊन मिळू देतो. आपण ते पाणी जमिनीत जिरवतच नाही. आपण सर्वजण हे विसरत चाललोय की पाणी कधीही न संपणारी गोष्ट नाहीये. कारखान्यात जशी एखादी वस्तू बनते तसं पाणी कारखान्यात बनवता येत नाही. निसर्गाने आपल्याला जे मर्यादित गोड पाणी दिलंय ना, त्याचा वापर जर आपण असाच बेजबाबदारपणे करत राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी आणि विशेषत आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कठीण असणार आहे. त्यामुळे आजच आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आपल्या परिसरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय जलसंवर्धन या विषयांतर्गतच्या पहिल्या भागात आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. धन्यवाद.
1: श्रोत्याहो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. त्याबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे. परिसर.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
3: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
2: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 940-440-8000.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. श्रोतेहो, जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आज 9 ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन म्हणून हा दिन साजरा केला जातो. चले जाओ चळवळीला आजच्याच दिवशी सुरुवात झाली. सन होतं 1942. श्रोतेहो, आज जागतिक आदिवासी दिन आहे.

श्रोते हो, संगीत रंगभूमीवरचे गायक कलाकार अभिनेते केशवराव भोसले यांची आज जयंती आहे. कोल्हापूर इथं त्यांचा जन्म झाला. हुबळीमध्ये त्यांनी ललित कलादर्शन संगीत नाटक मंडळाची स्थापना केली. रंगभूमीवर त्यांनी नवनवीन प्रयोग केले.

श्रोते हो, मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांचा आज स्मृती दिन आहे. सीता स्वयंवर हे त्यांनी रचलेलं नाटक 1843 मध्ये यशस्वीरित्या त्यांनी सादर केलं.

श्रुती हो, आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. सन होतं 1989. या समितीची स्थापना केली होती डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी. शोषण आणि दिशाभूल करणाऱ्या तसंच अंधश्रद्धा विरुद्ध करणं, समाजामध्ये परिवर्तन करणं हे या समितीचं उद्दिष्ट होतं. श्रोतेहो, आत्ताच आपण आजचे काही ठळक दिनविशेष जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

0: श्रोते हो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz वर। श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 7 वाजलेत। सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची। आता ऐकूया ऐसी अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रमात। भाषा हा डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध।

आज गंमत झाली आई. काय ग, माझ्याशी बोलत असणाऱ्या मुलीची भाषा काही वेगळीच होती. मला अजिबात समजत नव्हती. तिला मदत हवी आहे एवढंच कळत होतं. मग मी पुन्हा विचारलं, अगं तिच्या हावभावावरून मी तो अंदाज बांधला आणि इंग्लिशमध्ये बोलले तर तिला इंग्लिश पण नीटसं समजत नसावं, पण मला तिला मदत करायची आहे हे तरी पोचलं बाई तिच्यापर्यंत. मग आपल्या हावभावांना सुद्धा भाषा असते, मी म्हटलं. आणि मीच विचारात पडले, काय असते ही नेमकी भाषा? बोलीभाषा, मातृभाषा, राष्ट्रभाषा, जगभरात संवादासाठी सोपी अशी मान्यता पावलेली इंग्लिशसारखी भाषा, याशिवाय अशी हावभावातून व्यक्त होणारी भाषा, प्रेमी युगुलांची डोळ्यांची भाषा, अगदी लहान लेकरांनाही समजते ती स्पर्शाची भाषा, अजून किती आणि कशा असतील या भाषा? मलाच माझ्या विचारांची गंमत वाटली. भाषा आहे म्हणूनच आज माणूसच काय, इतर प्राणी देखील उत्तम संवाद साधतायत एकमेकांशी. सृष्टीचे

0: व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवते ती भाषा. भाषेचे अनेक प्रकार आहेत. एकट्या भारतातच हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, गुजराती अशा अनेक भाषा संवादासाठी बोलल्या जातात. जगभरातील भाषा येत नसतील तर एक माध्यम म्हणून अखिल जगतात मान्यता पावलेली इंग्लिश भाषा, देववाणी म्हणून गौरव लाभलेली आणि जगातील असंख्य भाषांची जननी असलेली, मध्यंतरीच्या काळात लोप पावते की काय अशी भीती वाटत असलेली पण परत उदंड प्रेम लाभलेली संस्कृत भाषा, किती आणि काय काय सांगावं. थोडक्यात काय तर व्यक्त होण्यासाठी भाषेला पर्याय नाही. शब्दांशिवाय देखील संवाद साधणाऱ्या भाषा आहेत बरं का, ज्याला आपण डोळ्यांची भाषा म्हणतो. पूर्वीच्या काळी लहान मुलं पालकांच्या डोळ्याकडे बघून वागायची, त्या नजरेतून नेमकं समजायचं आपलं वागणं आवडतंय की नाही. आपल्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्नता किंवा चीड किंवा नाराजी किंवा दुःख हे देखील बोलकंच असतं. समोरच्या व्यक्तीला आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला ते नक्की कळतं. म्हणून अभिव्यक्ती किंवा हावभावाची सुद्धा छान भाषा असते. स्पर्शाची भाषा मात्र कालातीत आहे. बोलू न शकणारे जीव आणि बोलू शकणारे पण तरीही स्पर्शानेच आपल्या भावना आणि मनोगत व्यक्त करू इच्छिणारे जीव ह्या भाषेमुळे अत्यंत आनंदाने पूर्वीही व्यक्त झाले आहेत आणि आजही व्यक्त होत आहेत. जाणीवा जाग्या झाल्यापासून जीव ही स्पर्शाची भाषा ओळखतो. लहान मुलाला प्रेमानं जवळ घेतलं की ते हसतं आणि ओढून घेतलं की रडतं हे त्याचं अगदी साधं उदाहरण. स्पर्शाची भाषा बोली भाषेपेक्षा अधिक बोलकी असते हे आपल्यापैकी प्रत्येक जण मान्य करेल. भाषा नावारूपाला येण्याआधी स्पर्शाची भाषा आपल्या भावना आणि मनोगत नेमकं व्यक्त करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरली असावी. आज आपण आपली मातृभाषा अस्खलितपणे बोलू शकतो. अशाच एकापेक्षा जास्त बोलीभाषा अवगत असणाऱ्या माणसाला दुभाषा म्हणून ओळखलं जातं, जो खरोखरच दोन वेगळ्या भाषा बोलणाऱ्या माणसांमध्ये दुवा बनू शकतो. आजच्या काळात प्रत्येक माणसाला किमान 2-3 भाषा अवगत असाव्यात. कोणत्याही भाषेबद्दल आदर राखणं हा देखील फार महत्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. प्रत्येक भाषेचं आपलं म्हणून असं खास सौंदर्य आहे, इतिहास आहे, गोडवा तर आहेच आहे. मराठी ही एक असली तरी प्रांतानुसार तिच्यातही खूप बदल होतो. हा बदल त्या त्या प्रांतांच्या बोलीभाषेमुळे होतो. कोकणी, मराठवाडी, विदर्भाकडची, शुद्ध प्रमाण भाषा असे अनेक प्रकार आज आपण आपल्या मराठी भाषेतच बघतो. काही वेळा बोलीभाषा प्रमाण भाषेसारखी बोलली जात नाही पण म्हणून तिला अशुद्ध म्हणू नये. ती त्या प्रांताची भाषा असते. लिखित भाषे इतकी ती प्रमाणात बोलली जात नाही इतकंच. अर्वाच्य भाषा मात्र सर्वथा त्याज्यच समजावी. अपमान, निंदा, दुःख देणारे शब्द किंवा ती भाषा सदैव टाळणंच योग्य असतं. निषेध किंवा विरोध, अगदी चीड किंवा राग व्यक्त करण्यासाठी देखील अशा भाषेचा वापर करू नये. शांत, योग्य पण स्पष्ट अशा स्वरूपात व्यक्त होणारी भाषा नेहमीच जास्त परिणामकारक असते. भाषा ही शिकण्यासाठी असते, संवादासाठी असते, तिचा प्रेम आणि आदर करण्यासाठी असते. आज आपल्यापैकी प्रत्येकाने हे लक्षात घेतलं तर प्रांताच्या सीमा नक्कीच पुसट होतील. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत असे म्हणताना यात भाषा नक्कीच सिंहाचा वाटा उचलते यात शंका नाही.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आयसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात भाषा हा डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर.
2: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
7: विक्रांत शिलाई मशीन,
8: तुमचा जीवनभरचा साथी.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 7:07 होत आहेत. यानंतर काही माहिती जाहिराती संदेश आणि ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: होता है।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
1: काठीन घोंगडं घेऊन द्या की रे मला बिजत्रला येऊन द्या की, काठीन घोंगडं घेऊन द्या।
2: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरला इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा।
2: रेडिओ आम खिशात
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल।
2: हा असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना। वा गाणी भी ऐकायची, माहिती भी व्हायची, आणि काम भी
2: निपटायचं।
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं आणि आपल्या कृतीतून देशाला कसा फायदा होऊ शकेल, देशाच्या गरजा कशा पूर्ण करता येतील याचा विचार करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल भारतीय तंत्रशिक्षण संस्था आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभामध्ये बोलत होते. विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं काम देशात सेमीकंडक्टर, अंतराळ आणि ड्रोन यांसारख्या नवीन क्षेत्रे उदयास येत असून त्यातून तरुणांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी तयार होताना कशी विचारसरणी बाळगावी याबद्दल बोलताना ते म्हणाले,
1: लाइफ मे क्युरियोसिटी बनाए रखिये, अपनी लर्निंग इंस्टिंक्ट को जलाए रखिए, जगाए रखिए, चेतना बनाए रखिए. जो बातें बिना सोचे समझे स्वीकार कर ली जाती हैं, जरा उन्हें परखिए, उन पर सवाल उठाइए, लेकिन सिर्फ सवाल पूछकर मत रुकिए.

0: उनका समाधान खोजने का साहस भी रखिए।
1: केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत केली। या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत नागरी सहकारी बँकिंगचं जाळं विस्तारण्याला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। फोर्ट भागात राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं सहकार नवक्रांती मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं। नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक मजबूत बनवण्यासाठी ही संस्था महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ते म्हणाले। यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय जैववैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। याबाबत माहिती देताना ते म्हणाले,
2: हमारे अमरेला ऑर्गेनाइजेशन और एनएफएसयू फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम अमरेला ऑर्गेनाइजेशन करेगा। इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फॉरेंसिक, कर्मचारियों का इस दोनों क्षेत्रों में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ बैंक इन बॉक्स से हो जाएगी। और दूसरा, आज सिक्योरिटी ऑपरेशन सेंटर भी चालू हुआ है जो हमारी अर्बन कोऑपरेटिव बैंकों के लिए 2400 घंटा साइबर निगरानी, त्वरित मार्गदर्शन और सुरक्षा भी उपलब्ध कराएगा।
1: या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते। आजपासून 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे। देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी हे अभियान राबवण्यात येत आहे। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं या अभियानाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे। महाराष्ट्रातील नांदेड इथले तख्त श्री हुजूर साहिब हे महाराष्ट्र आणि पंजाब दोन्ही राज्यांमधील या अनोख्या सांस्कृतिक बंधाची साक्ष आहे। महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी जुळी राज्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काल नवी मुंबईत केलं। श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहादत दिनाचं औचित्य साधून नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर इथं श्री गुरु तेग बहादूरजी यांचा वारसा या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय ही केवळ दोन राज्य नसून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप देणारी सहोदर राज्य असून दोन्ही राज्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। खारघर इथं आयोजित मेघालय सदनच्या जमीन हस्तांतरण आणि भूमिपूजन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते। यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा, मेघालय राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग यांच्यासह खासदार मिलिंद देवरा आदी मान्यवर उपस्थित होते। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये काल रात्री भूकंपाचा सौम्य झटका जाणवला। रिक्टर स्केलवर 4.3 क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू दिंडोरी तालुक्यातील भनवड शिंदपाडा या ठिकाणी होता। भनवड इथं रस्त्याला चीर गेल्याची तसंच काही ठिकाणी घरांना तडे गेल्याचं वृत्त असून जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे। नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींवर अधिक प्रभावी आणि अचूक पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सुरगाणा इथं अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे। या माध्यमातून मिळणारी भूकंपविषयक माहिती त्याचवेळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठवली जाणार आहे। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने तांत्रिक निकषांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, बागलाण तालुक्यातील हरणबारी, वडेदिगर आणि मालेगाव या ठिकाणांची भूकंप मापन केंद्रासाठी निवड केली आहे। पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केलं आहे। पुण्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्य पोलीस

0: दलातील सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दाते यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता त्यातून अनेक उपपदार्थांचीही निर्मिती होते असं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनच्या 71व्या वार्षिक अधिवेशनाचं तसंच साखर प्रदर्शनाचं उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा असंही पाटील यावेळी म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, कृषी पर्यटन केंद्रांची निर्मिती करावी, शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा अशा सूचना समितीने दिल्या. राज्य विधानमंडळ अंदाज समितीने 3 दिवसांचा दौरा करून जिल्ह्यातील विविध विकासकामे प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधून हिंगोली जिल्ह्याची प्रकल्प जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध संबंधित घटकांसाठी विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांचं डिजिटायझेशन करणं, आरोग्यसेवा अधिक पारदर्शक आणि गतिमान करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जालन्यातल्या आर्थिक अडचणीत असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेच्या नाशिकमधल्या नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये विलीनीकरणास काल नाशिक मर्चंट बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात काल रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रानंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 10 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. यामध्ये पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 4 धरणांचा समावेश आहे. याशिवाय अन्य 12 धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 95%हून अधिक झाला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील माणिकडोह हे एकमेव धरण मात्र अद्याप 25%हून अधिक रिकाम आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz.
2: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, अवश्य ऐका 7:25 अभिजात मराठी, आपली मराठी. 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 10:55 जितेंद्र घोडके सराफ पुणे हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज. आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 0231325624. क्रमांक पुन्हा

0: एकदा लक्षात घ्या, 0231-2-65-26-24 अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
2: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
1: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
3: तुमच्या मनात तुमचे जीवन संपवण्याचे विचार येत आहात का? तुम्ही हताश आणि मार्ग शोधण्यात असमर्थ आहात? मदतीसाठी 1-4-4-1-6 वर टेलिमानसशी संपर्क साधा. मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.
4: श्रोतेहो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍप वर.

श्रोते हो, 7:40 भावगीतं आपण ऐकू शकाल. 9 गीतबहार, 10 आपली आवड, 11 गप्पा गाणी. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. 7:25 होत आहेत. अभिजात मराठी, आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: लगी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोते हो नमस्कार, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे कार्यालय विश्वकोशाचे खंड संपादित करून प्रकाशित करतं। आतापर्यंत आपण 1 ते 20 विश्वकोशाचे खंड, त्यांचा परिचय खंड, कुमार विश्वकोश, जीवसृष्टी व पर्यावरण, ज्ञान मंडळ, त्यामध्ये मानव व विद्या याबाबत माहिती जाणून घेतली। आजच्या या कार्यक्रमात आपण मराठी विश्वकोशाची

0: उपयुक्तता नेमकी काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून संतोष गेडाम विद्या व्यासंगी सहाय्यक हे उपस्थित आहेत. आणि सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असा आहे, त्यामध्ये आता काय होतंय की निश्चित सर्व विषयांचा समावेश झालेला आहे, तरी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जास्त महत्वाची आहे असं वाटतं?
1: आज संपूर्ण जगामध्ये लाखो ग्रंथ किंवा कोश उपलब्ध आहेत.
0: हा,
1: आणि प्रत्येक ग्रंथ हा थोड्या अधिक प्रमाणात समाजासाठी नक्कीच उपयुक्त असतोच. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा मराठी विश्वकोश हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा ग्रंथ आहे. कारण ज्ञानाची निर्मिती करणे आणि ज्ञान समाजापर्यंत पोहोचविणे हे महत्वाचे काम विश्वकोश मागील 60 दशकांपासून करत आहे. म्हणून मराठी विश्वकोशाची उपयुक्तता ही सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, भौगोलिक अशा विविधांगी स्वरूपाची आहे. मात्र येथे सर्वसामान्यपणे मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक या 4 विषयांसंदर्भातल्या उपयुक्तता महत्वाच्या आहेत असं मला वाटतं.
0: सर, आपण आत्ता म्हणालात की मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक उपयुक्तता या 4 महत्वाच्या उपयुक्तता आहेत. मग आम्हाला या 4ही उपयुक्ततेबद्दल थोडक्यात सांगा.
1: आपल्याला माहीतच आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय जगू शकत नाही. मग जेव्हा माणूस समाजामध्ये राहतो तेव्हा त्याला समाजामध्ये काय काय घडत आहे, त्याच्या आजूबाजूला दररोज कोणकोणत्या संकल्पना जन्म घेत आहेत या सर्वांची माहिती त्याला असणे गरजेचे आहे. याकरता त्याला अभ्यास करावा लागेल, स्वतःला अद्ययावत ठेवावं लागेल. यासाठी त्याला मराठी विश्वकोशाचा उपयोग होऊ शकतो. कारण विश्वकोशामध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती घेतली जाते, जी वाचकांसाठी म्हणजेच समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे. सामाजिक उपयुक्ततेबाबत मी काही मुद्दे मांडू इच्छितो इथे. पहिला, विश्वकोशातील संपादक रोजच्या रोज विविध विषयांतील नवनवीन संकल्पना, सिद्धांत इत्यादी माहितीचे संकलन करून ती माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत, ज्यामुळे समाजाला नवनवीन विषयाचे ज्ञान मिळून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत आहे. दुसरं, विश्वकोश समाजातील विविध विषयांतील आणि विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञांना लेखक, समीक्षक, भाषांतरकार, समन्वयक म्हणून जोडून घेतो. हे सुद्धा विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. सामाजिक शास्त्रातलं ज्ञान झपाट्याने वाढत आहे आणि त्या ज्ञानाचे आपल्यावर व्यापक व दूरगामी परिणाम होत आहेत. म्हणून झपाट्याने बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मराठी माणसाला आपली कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्याला अनेक विषयांतील प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आज मराठी विश्वकोशाची समाजाला गरज आहे. तसंच आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आणि नवनवीन संकल्पनाच्या देवघेवीसाठी इंग्रजी भाषा सर्वमान्य आहे, आपल्याला माहितच आहेत. मात्र एखादा मराठी माणूस जिज्ञासू आहे पण त्याला इंग्रजी येतच नसेल तर अशा वेळी त्याची मुस्कटदाबी होणार हे आपल्याला सांगू इच्छितो. अशा वेळी मराठी भाषकाला सर्व विषयातले सूक्ष्म, प्रगल्भ आणि अधिग्राह्य ज्ञान मराठीतून मिळवून देण्याचे काम मराठी विश्वकोश करू शकते, याला सुद्धा विश्वकोशाची सामाजिक उपयुक्तता म्हणता येईल. मराठी विश्वकोश हा शासनाचा एक अधिग्राह्य असा मराठीतला दस्तऐवज आहे, त्यामुळे समाज या कोशाकडे, त्यामधील माहितीकडे अतिशय विश्वासाने बघत असतो. एवढेच नाही तर शेतजमिनीवरून कुटुंबामध्ये असलेला वाद मान्य न्यायालयाने मराठी विश्वकोशाच्या संदर्भाने निकाली लावल्याचे उदाहरण आहे. ही मराठी विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल.
0: नक्कीच
1: मराठी विश्वकोशाच्या वाचनाने निश्चितच वाचकांची बुद्धी सुपीक होत आहे आणि त्यातून त्यांना समाजाच्या हितासाठी नवनवीन युक्त्या देखील सुचतील, ज्याचा वापर ते समाजासाठी करू शकतात. म्हणून विश्वकोश वाचल्याने निश्चितच मराठी समाज वैचारिक दृष्ट्या सुदृढ होईल असा हा विश्वकोश सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आहे.
0: अगदी बरोबर. सर, आता मराठी विश्वकोशाच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत आपण बोललात, पण अर्थस्य पुरुषोदासा म्हणजे सगळ्याचं मूळ हे अर्थ असतं, तर आर्थिक उपयुक्ततेबाबत आपण काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशामध्ये विविध विषयांतील विविध नोंदींचे लेखन, समीक्षण, भाषांतर केले जाते. हे करण्यासाठी मराठी विश्वकोश त्या त्या विषयातील अनेक तज्ज्ञांची निवड करत असते आणि त्यांच्यामार्फत नोंदीचे लेखन, समीक्षण, भाषांतरण करून घेतले जाते. मुळात मराठी विश्वकोशात लेखन करणे म्हणजेच एक

0: निष्ठेचे काम मानले जाते. पण असे जरी असले तरी मराठी विश्वकोशाद्वारे लेखक समीक्षक भाषांतरकार यांना त्यांच्या श्रमाचा त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेचा मोबदला म्हणून त्यांना मानधन दिलं जातं आणि ते थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाते. आज आपण सगळीकडे बघतो आहोत की नोकऱ्या अभावी अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत. त्यांनी जर विश्वकोशाशी जुळून आपल्या ज्ञानाचा उपयोग विश्वकोशामध्ये लेखन समीक्षण भाषांतर यांसाठी केला तर त्यांना प्रतिष्ठा तर मिळेलच, परंतु त्यांचा आर्थिक दृष्ट्याही फायदा होईल. यावरून आपल्याला लक्षात येईल की मराठी विश्वकोश हा जसा सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आहे तसाच तो आर्थिक दृष्ट्या सुद्धा उपयुक्त आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना विश्वकोशाशी लेखक समीक्षक भाषांतरकार अशा विविध भूमिकांतून जोडावे असे वाटत असेल त्यांच्यासाठी विश्वकोशाचे एम पॅनल ही प्रणाली लवकरच मराठी विश्वकोशाच्या www.marathiviswakosh.org या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांतच त्याबाबत विश्वकोशाचा विस्तारित शासन निर्णय सुद्धा येणार आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी विश्वकोशाच्या एम पॅनलवर करावी अशी मी परत विनंती करतो.
1: अरे वा सर, म्हणजे प्रतिष्ठेसोबतच आर्थिक लाभ सुद्धा आपल्या हा श्रोत्यांना मिळणार आहे. खरंच आपण छान माहिती देत आहात सर. आपण राजकीय उपयुक्तता सुद्धा मगाशी म्हणालात, तर विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता ही कशी आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाला अगदी सुरुवातीपासूनच राजकीय परंपरा लाभल्याचे दिसते. म्हणजे विश्वकोशाच्या कार्याचे महत्व आणि इतिहास पाहता विश्वकोशाच्या वाई येथील वास्तूच्या पायाभरणीचे काम तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विनोदजी तावडे साहेब, दीपकजी केसरकर साहेब, आत्ताचे मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, अशा अनेक अभ्यासू राजकीय दिग्गजांनी मराठी विश्वकोशाच्या वाई येथील कार्यालयाला भेट दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला मराठी विश्वकोशाची राजकीय उपयुक्तताही लक्षात येऊ शकते. दुसरं म्हणजे अधिवेशन काळात अनेक विषयांसंदर्भातील तारांकित प्रश्नांवर विधानसभेत विचार विनिमय संभाषण होत असतात. या अधिवेशन काळात सभागृहातले सर्व तारांकित प्रश्न आणि मराठी भाषेशी संबंधित प्रश्न संपेपर्यंत मराठी विश्वकोशाचे कार्यालय सुरू असते. कारण अधिवेशन काळामध्ये एखादी माहिती तत्काळपणे मराठी विश्वकोशाला विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून आपल्याला विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता लक्षात येईल. मराठी भाषेला शासन व्यवहाराची भाषा म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे, त्यामुळे मराठी विश्वकोशाची राजकीय जबाबदारी आणि उपयुक्तता तेवढीच वाढलेली आहे असे मला वाटते.
1: सर, मराठी विश्वकोशाची उपयुक्तता खरंच विविधांगी स्वरूपाची असल्याचं आत्ता आपल्या बोलण्यावरून नक्कीच कळलंय. पण शैक्षणिक उपयुक्तता सुद्धा आपण म्हणालात, तर विश्वकोशाच्या शैक्षणिक उपयुक्ततेबाबत आपण नेमकं काय सांगाल?
0: आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे उच्च शिक्षणाचे माध्यम हे मराठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण. जर असे झाले तर मराठी विश्वकोश हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त असा कोश ठरणार आहे. कारण मराठी विश्वकोशाने वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, अब्जांश तंत्रज्ञान, धातुविज्ञान आणि इतर विज्ञानाशी संबंधित विषयांतले अनेक महत्वपूर्ण संकल्पना संज्ञा मराठीमध्ये तयार करून प्रकाशित केल्या आहेत आणि आजही ते काम अविरहितपणे सुरू आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारखे उच्च शिक्षण मराठी माध्यमातून झाले तर विश्वकोशाचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना आणि शासनाच्या शिक्षण विभागाला होणार आहे. ही मराठी विश्वकोशाची एक खूप मोठी शैक्षणिक उपयुक्तता आपल्याला लक्षात येईल. दुसरं, शिक्षणात मराठी माध्यमाच्या वापरामुळे मराठी संदर्भ ग्रंथाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे, त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या मराठी विश्वकोशाचे महत्व वाढतच आहे. मराठी विश्वकोशाद्वारे महाराष्ट्रातील सर्व विद्यालयांतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोशाची प्राथमिक स्वरूपात ओळखून त्याला स्पर्धा परीक्षेकरिता प्रोत्साहन मिळत आहे. या परीक्षेतून त्यांच्या बुद्धीला चालना मिळत आहे. यावर्षी सुद्धा ही परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याचे प्रस्तावित आहे.
1: म्हणजे डिसेंबरमध्ये ही परीक्षा
0: होणार आहे. तर मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश यांचा वापर करून शालेय विद्यार्थी विविध प्रकारचे शालेय प्रकल्प तयार करू शकतात आणि वर्गात आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात. ही सुद्धा

विश्वकोशाची एक शैक्षणिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. अनेक PhD करणारे संशोधक आपल्या संशोधनाकरिता मराठी विश्वकोशाचा वापर संदर्भ म्हणून करून यशस्वीपणे आपली PhD ही उच्च पदवी संपादन करत आहे. ही सुद्धा एक उपयुक्तता आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे अध्ययन करतात, मराठी विश्वकोशाचा वापर करत आहेत आणि नोकरी मिळवत आहेत. कारण मराठी विश्वकोशामध्ये सर्व विषयांच्या ज्ञानाची निर्मिती अविरतपणे सुरू आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत करत आहेत. मराठी माणूस कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतला असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा या मराठीतून भागण्यासाठी मराठी विश्वकोशाची निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मला असं वाटते की मराठी विश्वकोश हा शिक्षक, विद्यार्थी, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि ग्रंथालय अशा अनेक संस्थांना फार उपयुक्त असून शैक्षणिकदृष्ट्या सर्वांनी त्याचा वापर करावा आणि तो केला

0: हा शिक्षक विद्यार्थी विद्यालय महाविद्यालय विद्यापीठे संशोधन संस्था अनेक ग्रंथालय अशा अनेक संस्थांना फार उपयुक्त असून शैक्षणिकदृष्ट्या सर्वांनी त्याचा वापर करावा आणि तो केला पाहिजे असे एकंदरीत मला इथं वाटते. आणि मराठी विश्वकोश हा सर्वांना ज्ञान देण्याचे काम करत असल्यामुळे सर्व विषयांच्या अंगाने त्याची उपयुक्तता आजच्या घडीला फार आहे असे इथे मला वाटतं.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विश्वकोश आपण संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. विश्वकोशाचे खंड हवे असले तर ते आपण विकत घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्याला पेन ड्राईव्हवर सुद्धा ते आपल्याला मिळू शकतात. तर हे खूप छान कार्य विश्वकोशाच्या खंडांबाबत महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा विभागाने केलेलं आहे. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला मराठी विश्वकोशाची उपयुक्तता याविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. त्यावर आपण आपले अभिप्राय सूचना मतं आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. aaplimarathi210@gmail.com हा तो आमचा ईमेल आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

Mataki. Mataki. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 7:40 झाली आहेत. आता आनंद घेऊया भावगीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशवंत देव यांची रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं. आवाज सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती।
1: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो।
0: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर सीए दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती एफएम बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही।
2: अगं पूरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
3: तात्या त्याचं दात लय बाध आहेत।
2: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट।
3: मग चालते की?
4: माधव मिशन देवल क्लब तळमजला।
5: श्रोते हो, भावगीता

चा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर. कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते यांच्या युगुल स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: श्रोते हो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर।
1: श्रोतेहो, भावगीतांचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतर शांताराम नांदगावकर यांची रचना ऐकूया। संगीत आहे भूमानंद बोगम यांचं। गायक कलाकार आहेत मन्नाडे आणि अनुराधा पौडवाल।

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 8 वाजतायत. समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची खवय्या मैत्रीण दीपशिखा. श्रोते हो, नेहमीप्रमाणेच आजच्या कार्यक्रमात आपण खमंग, चटपटीत, पौष्टिक आणि आरोग्यदायी असे काही पदार्थ कसे करायचे हे जाणून घेणार आहोत. श्रोते हो, सध्या पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे आणि अशा हवामानामध्ये पचायला हलके, गरम असे पदार्थ आपल्याला खायला नक्कीच आवडतात. हां, तसं म्हणलं तर आपण कांदा भजीचाही आनंद घेत असतो, पण यासोबत आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवणारी वेगवेगळी सूप्स ही सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. चला तर मग सुरुवातीला आपण बघणार आहोत कॉर्न आणि व्हेजिटेबल सूप कसं करायचं. कॉर्न आणि व्हेजिटेबल हे कॉम्बिनेशन करून सर्व भाज्यांमधली जीवनसत्वही मिळतात आणि कॉर्न सूपचाही आनंद यासोबत आपल्याला घेता येतो. तर कॉर्न आणि व्हेजिटेबल सूप यासाठी आपल्याला एक मोठी वाटीभर मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत. आता बाजारामध्ये मक्याची कणसं भरपूर प्रमाणात येत आहेत, तर चांगली कवळी कणसं घेऊन मोठी वाटीभर मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत. यासोबत याच्यामध्ये आपण ज्या भाज्या मिक्स करणार आहोत त्यामध्ये गाजर आहे, किसलेला कोबी मोठे 2 चमचे, त्यानंतर ढबू मिरचीचे लांब काप करून घ्यायचे आहेत. आपल्याला 1 ते 2 हिरव्या मिरच्या लागणार आहेत. तिखटपणानुसार याचं प्रमाण आपण कमी जास्त करायचं आहे. त्यानंतर मोठा चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचाभर किसलेलं चीज, 2 मध्यम आकाराचे चमचे कॉर्नफ्लॉवर,

एक मोठा चमचा लोणी आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, पाव चमचा मिरेपूड. याच्यामध्ये 7-8 बीन्सच्या शेंगा निवडून घ्यायच्या आहेत, अतिशय बारीक चिरून घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ साखर. आता सुरुवातीला मध्यम आकाराच्या पातेल्यामध्ये गॅसवर साधारणतः 6 कप पाणी उकळत ठेवायचे. याच्यामध्ये किसलेलं गाजर, बारीक चिरलेल्या बीन्सच्या शेंगा, त्यानंतर किसलेलं कोबी मोठे 2 चमचे याच्यामध्ये घालायचे. बारीक आणि लांब चिरलेली ढबू मिरची 1 वाटीभर. हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे, ती या पाण्यामध्ये घालायची आहे. आणि भाज्या घातल्यानंतर थोडा वेळ हे पाणी उकळायचं आहे. वाटीमध्ये 2 मध्यम आकाराचे चमचे कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण ज्या भाज्या घातल्यात चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ साखर आणि लोणी घालायचं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा चीज जे घेतलेला आहे ते किसून घालायचं आहे. आणि यामध्ये 1 जीव केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्टही घालायची आहे. हे मिश्रण अजून 1-10 मिनिटं उकळायचं आहे. सगळं मिश्रण 1 जीव झाल्यानंतर कॉर्न अँड व्हेजिटेबल सूप सर्व करायसाठी तयार होईल. ज्या भांड्यात सर्व करणार आहोत त्याच्यामध्ये हे सूप घालायचं आहे आणि वरून 1 चिमूटभर मिरेपूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही ऑप्शनल आहे, पण वरून घातलेली ही कोथिंबीर या सूपची चव आणखीन वाढवते. तर अशा पद्धतीनं बनवलेलं कॉर्न अँड व्हेजिटेबल सूप आपल्याला नक्कीच आवडेल, करून पहा आणि कसं बनलं होतं ते आठवणीनं कळवा. श्रोते हो, लाल भोपळा म्हणलं की आपल्याला आठवतं ते भोपळ्याचं भरीत आणि त्याच्या घाऱ्या. तर लाल भोपळ्याचं भरीत सर्वांना आवडतं, ते वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतं आणि त्याच्या घाऱ्या. तर कार्यक्रमात यानंतर आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या कशा करायच्या हे बघूया. यासाठी लागणारं साहित्य असं आहे, 1/2 किलो लाल भोपळा स्वच्छ बिया काढून धुवून घ्यायचा आहे. त्याच्यावरचं साल काढून सोलून त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1/2 किलो गूळ लागणार आहे. 1 मोठा चमचा वेलची पावडर लागेल. 2 वाट्या गव्हाचं पीठ अर्थात कणिक, तसंच तळण्यासाठी तेल. तर हे झालं भोपळ्याच्या घाऱ्यांसाठीचं साहित्य. आता या घाऱ्या कशा करायच्या बघूया. तर भोपळ्याच्या घाऱ्या करताना आता सुरुवातीला आपण जे भोपळ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते कुकरमध्ये छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भोपळा छान शिजतो. त्यानंतर या फोडी बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि स्मॅशरनं हा सगळा शिजलेला भोपळा 1 जीव करून घ्यायचा आहे. सगळा गर 1 जीव करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ किसून घालायचा आहे आणि गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण 1 जीव करून घ्यायचं आहे. त्या स्मॅश केलेल्या भोपळ्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. पुन्हा हे मिश्रण 1 जीव करून घ्यायचं आहे आणि या स्मॅश केलेल्या भोपळ्यामध्ये गूळ मिसळल्यानंतर थोडं त्याला पाणी सुटतं. त्या सगळ्या मिश्रणामध्ये जेवढी मावेल तेवढीच कणिक घालायची आहे. वरून पाणी घालायचं नाही आहे आणि कणिक घातल्यानंतर गोळा छानपैकी मळून घ्यायचा आहे. पुरीच्या पिठा इतकं घट्ट हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. यानंतर गॅसवर जाड बोडाच्या कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर मध्यम आचेवर हे जे आपण भोपळा आणि कणकेचं मिश्रण करून गोळा करून घेतलेलं आहे त्याच्या पुरीसाठी जशा छोट्या लाट्या करतो तशा लाट्या करून त्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्या मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं तयार होतील आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या. हा पदार्थ चवीलाही वेगळा लागतो आणि आबालवृद्ध सर्वांना आवडतो, त्यामुळं भोपळ्याच्या घाऱ्या अवश्य करून पहा. यामध्ये आपण सुरुवातीला जेव्हा कुकरमध्ये भोपळा शिजवतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा गूळ घातला तरीसुद्धा ते मिश्रण 1 जीव होतं, पण वरून गूळ घातल्यानंतर त्याला वेगळं जे पाणी सुटतं त्यामुळं भोपळ्याच्या घाऱ्या चवीला वेगळ्या लागतात. त्यामुळं या भोपळ्याच्या घाऱ्या अवश्य करून पहा. तर श्रोते हो, या लाल भोपळ्याचं भरीत सुद्धा अतिशय चविष्ट लागतं आणि खवय्यांना ते नक्की आवडतं. लाल भोपळ्याचं भरीत जेवणामध्ये एक वेगळीच लज्जत देतं. तर ते कसं करायचं हेही आपण आज जाणून घेऊया. याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे, 1/2 किलो लाल भोपळा स्वच्छ करून साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तिखटपणानुसार आपण याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. मीठ साखर चवीनुसार. फोडणीसाठी तेल किंवा तूप हे ऑप्शनल आहे. जिरे, हिंग,

पुरी, त्यानंतर हळद, एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट, यासोबत एक छोटी वाटी मलई दही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा. हे भरीत करण्यासाठी सुरुवातीला साल काढून सोलून बारीक करून घेतलेला भोपळा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे. 1 ते 2 शिट्ट्यामध्ये हा भोपळा चांगला शिजतो. त्यानंतर भोपळ्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत. स्मॅशरनं या फोडी एकजीव करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर छोट्या कढईमध्ये तेल चांगलं तापवून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे. जर आपण तुपाची फोडणी घालणार असू तर तूप गरम करून त्याच्यामध्ये फक्त जिरे, हिंग आणि हळद घालायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची फोडणीमध्ये घालायची आहे आणि खमंग तळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या आवडीनुसार तेलाची किंवा तुपाची फोडणी करू शकतो. साधारणतः हे स्मॅश केलेला भोपळा कोमट झाल्यानंतर त्याच्यावर ही फोडणी घालायची आहे. ते एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर घालायचे. खरं पाहिलं तर याच्यामध्ये साखर घालण्याची तितकी आवश्यकता नसते, पण जर तुम्हाला लागत असेल तर एक चिमटभर साखर याच्यामध्ये घाला. चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण एकजीव करून घ्या. याच्यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याच्यामुळे याची लज्जत आणखीन वाढते. त्यानंतर हे पूर्ण गार झाल्यानंतर याच्यामध्ये दही घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं हे लाल भोपळ्याचं भरीत आपण बनवू शकतो. हे भोपळ्याचं भरीत सर्व करताना त्याच्यावर आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, ही ऑप्शनल आहे. आणि अशा पद्धतीनं हे लाल भोपळ्याचं भरीत सर्वांना आवडतं आणि जेवणाची लज्जत वाढवतं. जेवणामध्ये इतर कोणतेही पदार्थ असले तरी लाल भोपळ्याच्या भरताचं एक वेगळं स्थान आहे, ते आपल्याला त्याच्या चवीतूनच समजतं. तर असं हे लाल भोपळ्याचं भरीत अवश्य करून पहा. तर श्रोते हो, आजच्या रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाची वेळ आता समाप्त होतीये. तेव्हा मी तुमची खवय्या मैत्रीण दीपशिखा तुमचा आता निरोप घेते. नमस्कार. रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले बाजार गेट कोल्हापूर।
1: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर। श्रोते हो, पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाची कोल्हापूरला भेट। वळिवडे येथील पॉलिश संग्रहालय प्रकल्पाची गती, पोलंड आणि भारतीयांच्या सामायिक इतिहासातील एक सुवर्ण अध्यायाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आल्याची भावना, पोलंड प्रजासत्ताकाच्या सन्माननीय संसदीय शिष्टमंडळाचं स्वागत करताना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी व्यक्त केली। पोलंडच्या संसदीय सदस्या आणि पोलंड भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायवत्स्का यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पॉलिश शिष्टमंडळानं कोल्हापूरला भेट दिली। या शिष्टमंडळाचं स्वागत करताना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि युवराज संभाजीराजे हे देखील उपस्थित होते। या प्रसंगी महापौर रूपाराणी निकम, महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जास्मिन, संयोगिता राजे छत्रपती तसंच मुंबई येथील पोलंडचे वाणिज्यदूत तोमास्का वीएल गोमास यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड म्हणाले, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडवर जर्मनी आणि सोव्हिएत युनियन या दोघांनीही आक्रमण केलं होतं।

हजारो पॉलिश नागरिकांना अकल्पनीय यातना आणि संकटांचा सामना करावा लागला, परंतु मानवी सहानुभूतीच्या आणि प्रयत्नांच्या बळावर ते आपल्या देशातून बाहेर पडले. हे निर्वासित सोव्हिएत युनियनमधून इराणमार्गे अखेर ब्रिटिश भारतात आले. भारतीयांनी त्यांचं स्वागत निर्वासित म्हणून नाही तर सन्माननीय पाहुणे म्हणून केलं. सुमारे 5,000 पॉलिश पुरुष, महिला, बालकं कोल्हापूरच्या वळिवडे इथं आले. तत्कालीन छत्रपती घराणं आणि कोल्हापूरच्या दिलदार जनतेनं त्यांचं स्वागत केलं, त्यांना स्वीकारलं, त्यांना आश्रय दिला. त्यांनी इथं आपलं नवीन आयुष्य उभारलं, आपल्या श्रद्धा आणि परंपरा जोपासल्या, आपल्या मुलांना शिक्षण दिलं आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहतील अशा आठवणी निर्माण केल्या.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 8:30 वाजतायत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत, प्रतीक्षा करूया.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं आजपासून 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं आता सर्वात मोठा लोकसहभाग असलेल्या चळवळीत रुपांतर झालं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असताना यावर्षीची हर घर तिरंगा मोहीम खास असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभर वंदे मातरम या गीताच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी देशभर फाळणीच्या यातनांचा स्मरण दिन पाळण्यात येणार आहे. 200 अधिक भारतीय दूतावास, उच्चायुक्तालयं आणि वाणिज्य दूतावासांच्या वतीनंही यानिमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये सूर्यपथ तिरंगा डिजिटल रिले हा विशेष लक्षवेधी कार्यक्रम असेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. यावेळी व्हान्स यांच्याशी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांविषयी चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून आपल्या ज्ञाना

देशाला लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रत्येक पिढीला आपल्या काळातील विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ती पिढी आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत असते. इथून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील 30 ते 35 वर्षात देशाच्या विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी नमूद केलं. आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सेवा मंडळांतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र गुजरात गोवा आणि कर्नाटकात आहेत त्यामुळे एनयुसी एफडीसीचं मुख्यालय दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुदुचेरीच्या अधिकृत भेटीवर असून काल ते तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथून पुदुचेरीत दाखल झाले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पुदुचेरीच्या लोकभवनात जाऊन नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी शहा यांचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्वागत केलं. अमित शहा आज पुदुचेरीत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारानुसार इराण शांततेचा मार्ग स्वीकारेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. मात्र यासाठी अमेरिकेकडून विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यास सहकार्य केलं जाणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये आपण परस्पर कृतीवर भर देत असून इराण अमेरिकेच्याच प्रमाणात करारातील वचनबद्धतेचं पालन करेल असंही पेझेशकियान यांनी नमूद केलं. आपल्या देशाकडे सामर्थ्य आणि एकजूट आहे. तेहरानला शरणागती पत्करण्यास भाग पाडता येऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ब्रिक्स गटातील देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची 11वी बैठक काल भोपाळ इथं पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं भोपाळ जाहीरनामा स्वीकारण्यात आला. सांस्कृतिक वर्षाचं जतन संवर्धन करण्यावर तसंच कलाकारांना व्यापक संधी मिळण्यासाठी डिजिटल मंच मिळवून देण्यावर सहभागी देशांची सहमती झाली. ब्रिक्स सदस्य आणि 4 भागीदार देशांसह एकंदर 14 देशांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं गैरजीवाश्म स्रोतांपासून वीज निर्मिती क्षमतेचा 300 गिगावॅटचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमधल्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबतचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि झारखंड सरकार यांच्यात आज दुपारी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. राज्य सरकारनं काल रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गटांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचं चर्चेनंतर सरकारी प्रतिनिधींनी सांगितलं. परीक्षा प्रणालीमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला पाऊस तीर्थयात्रेच्या मार्गांची दुरुस्ती आणि पुढील काही दिवसात खराब हवामानाचा अंदाज यामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गावरून होणारी वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. मार्गांची स्थिती आणि भारतीय हवामान विभागानं दिलेला हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन

झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. पश्चिम कॅनडातल्या ओकानगन सरोवराच्या परिसरात वेगानं पसरणाऱ्या वणव्यांनंतर या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात 100

0: करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात 100 अधिक वणवे पेटले असून उष्ण वारे आणि या भागात पडलेल्या दुष्काळामुळे या वणव्यांवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. या भागात अद्याप काही नागरिक अडकले आहेत का याचा शोध बचाव पथकं घेत आहेत. उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी काल कायम राखली. पुरुषांच्या कनिष्ठ गटातील 60 किलो वजनी गटात 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावलं. तोमचौ मितई यानं 3 तर गुरुनाडू सनापती यानं 2 पदकं जिंकली. भारतीय हवामान विभागानं आज उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा नारिंगी बावट्याचा इशारा दिला आहे. तसंच हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी 1 सुवर्ण आणि रौप्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. FM बँड 102.7 MHz. श्रोते हो, 8:40 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेव होत। ही पंचमहातत्व एकापेक्षा एक सूक्ष्म, उपयुक्त, व्यापक आणि उपलब्ध असलेली दिसून येतात। पृथ्वी हे तत्व स्थूल असून उपयुक्त आहे। सर्व वैश्विक जीवनाला पृथ्वी हा मोठा आधार आहे। थोडक्यात पृथ्वीशिवाय जीवन अशक्य आहे

परंतु जलतत्व हे पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म आणि उपयुक्त असून पृथ्वी तत्वापेक्षा ते अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. जलतत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. प्रकाश तत्व हे आधीच्या दोन तत्वांपेक्षा अधिक सूक्ष्म आणि उपयुक्त असून ते आधीच्या दोन तत्वांपेक्षा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वायुतत्व आधीच्या तिन्ही तत्वांपेक्षा अधिक उपयुक्त असून सर्वत्र उपलब्ध आहे. वायुतत्वाशिवाय वैश्विक जीवन अक्षरशः अशक्य आहे. जिथं आपलं नाक जाईल तिथं हवा उपलब्ध असते. हवेचा जर काळाबाजार करता आला असता तर मानवजातीवर महासंकट आलं असतं. परंतु नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी सुंदर आहे की हे हवा सर्वांना सर्वत्र उपलब्ध आहे आणि कोणालाही हवेची मक्तेदारी किंवा काळाबाजार करता येत नाही हे आपल्या सर्वांचं सुदैव होय. शेवटचं महातत्व म्हणजे आकाश. हे तत्व अत्यंत सूक्ष्म आणि उपयुक्त असून या तत्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. असं हे आकाश तत्व सर्वांना सर्वत्र उपलब्ध असून या आकाशाच्या पोटात सर्व भूतमात्रांना आधार आणि आसरा मिळालेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड या आकाशाच्या पोटात वास करू नयेत. अशी आहे ही पंचमहाभूतांची सुरेख आणि सुंदर नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. आता आपण शरीर साक्षात परमेश्वर या मुख्य विषयाकडे वळूया. विश्वात सर्वत्र विविध रूपानं परमेश्वर प्रगट झालेला आहे. त्याचप्रमाणे तो मानवी शरीर या स्वरूपात सुद्धा सगुण साकार झालेला आहे. निसर्ग नियमांनी मानवी शरीर बद्ध आहे. त्याचप्रमाणे हेच मानवी शरीर स्वयंचलित स्वयंनियंत्रित असून ते नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था अशा स्वरूपात व्यक्त आहे. तुकाराम महाराज काय सांगतात पहा. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव शरीर तो देव कैसा नोहे. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात विश्व परते सारावे मग माते घ्यावे ऐसा मी नोहे आघवे सकटच मी. याच धर्तीवर जीवनविद्या सांगते शरीर परते सारावे मग माते घ्यावे ऐसा मी नोहे आघवे सकटच मी. याचा अर्थ असा की समोर दिसणाऱ्या विश्वाला बाजूला सारायचं किंवा कुठेतरी जंगलात किंवा गुहेत किंवा खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेऊन डोळे मिटून देवाला पाहण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार संतांना मान्य नाही. कारण डोळ्यांना न दिसणारा परमेश्वर डोळ्यांना दिसावा म्हणून परमेश्वर आपलं निर्गुण स्वरूप टाकून विश्वरूपानं सगुण साकार झाला. ज्याला विश्वात परमेश्वर पाहता येत नाही त्याला निर्गुण निराकार परमेश्वर स्वरूप कधीच आकळता येणार नाही. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज ठणकावून सांगतात हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोचे. याचा अर्थ असा की जो विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे असं पाहतो तो सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रगट आहे मूर्तिमंत आहे. हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात

0: जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनामध्ये मानवी शरीर हाच सर्वात महत्वाचा घटक आहे। मानवी शरीर ही संकल्पना वजा केली तर काहीही उरत नाही, इतकंच नव्हे तर काहीही उरत नाही हे सांगण्यासाठी सुद्धा काही उरत नाही। दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी शरीर नाही तर देवधर्म, बायको मुलं, घरदार, उद्योग व्यवसाय, यज्ञयाग, भजन पूजन, प्रपंच, परमार्थ वगैरे काहीही असू शकत नाही। थोडक्यात मानवी शरीर आहे म्हणून सर्व आहे आणि ते नसेल तर काहीच नाही अशी वस्तुस्थिती आहे। जीवनात मानवी शरीराचं एवढं प्रचंड महत्व असून सुद्धा लोकांना मानवी शरीराची किंमत कळत नाही, हीच खरी मानवजातीची शोकांतिका होय। जीवनविद्या सांगते की शरीर साक्षात आकार परमेश्वराचा, म्हणजे शरीर हा साक्षात्कार आहे परमेश्वराचा। प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजेच नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था मानवी शरीर या रूपात प्रकट झालेली आहे। ही व्यवस्था मानवी शरीराच्या ठाई अलौकिक आणि अद्भुत अशा स्वरूपात अंतर्बाह्य नांदते आहे। योजना, रचना, कौशल्य, प्रमाण, सहजता आणि अचूकता या सर्व गोष्टींचा सुरेख मिलाप होऊन मानवी शरीराची निर्मिती झालेली दिसून येते। अनेक उदाहरणं देऊन हा विषय स्पष्ट करता येईल, परंतु थोडक्यात काही उदाहरण देऊन हा विषय स्पष्ट करतो। मानवी शरीरात डोळ्यांचं महत्व अपार आहे। कोहिनूर हिऱ्यापेक्षा सुद्धा या डोळ्यांची किंमत लाखो पटीनं अधिक आहे। कोंदणात हिरा बसवावा त्याप्रमाणे हाडांच्या कोंदणात डोळे रूपी हिरे बसवलेले आहेत। डोळ्यावर आघात होऊ नये म्हणून संवेदनशील पापण्यांचा आणि पापण्यांच्या केसांची योजना झालेली आहे। डोळे सदैव स्वच्छ आणि सुस्थितीत राहावे म्हणून डोळ्यांच्या वरच्या भागातून पाण्याचा स्राव सूक्ष्म स्वरूपात सतत होत असतो। डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या योजनेप्रमाणे डोळ्याची सर्व अंतर्बाह्य रचना अत्यंत कौशल्यानं, सहजपणे, अचूकपणे, योग्य प्रमाणात योजनापूर्वक केलेली किंवा झालेली दिसून येते। त्याचप्रमाणे मुखातील दात, दाढा, हिरड्या, जीभ, पडजीभ या सर्व अवयवांच्या बाबतीत अशाच प्रकारची योजना, रचना, प्रमाण, सहजता, अचूकता आणि कौशल्य दिसून येतं। डोळे आणि दात याप्रमाणेच इतर सर्व अवयवांच्या बाबतीत हाच प्रकार दिसून येतो। याच्याही पलीकडे शरीरातील अंतर्गत व्यवस्था सूक्ष्म आणि गुंतागुंतीची आहे। उदाहरणार्थ यकृत, उदर, जठर, प्लीहा, पित्ताशय, हृदय, मूत्रमार्ग, फुफ्फुस वगैरे वगैरे। सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रक्त हा होय। अत्यंत आश्चर्यकारक आणि अद्भुत पद्धतीनं शरीरात रक्त सहजपणे निर्माण होतं। जे रक्त निर्माण होतं ते प्रमाणात असतं। अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं आणि कौशल्यानं या रक्ताचा पुरवठा सर्व शरीराला अचूकपणे होत असतो। या सर्वांच्याही पलीकडे मन, चित्त, बुद्धी ही अंतरेंद्रिय त्यांचं पूर्ण स्वरूप माणसाला आकळता आलेलं नाही हे लक्षात घ्या। ओम शांती शांती शांती।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 02312566224. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02312566224. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ऐकला. संगीतबद्ध केला होता हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. त्यासाठी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आमच्या प्रसारणकक्षातील घड्याळात 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतबहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: गीतबहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया अतिशय सदाबहार अशा गीतानं. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगुलस्वरात शकील बदायुनी यांची ही रचना आहे. संगीत आहे रवी यांचं. चित्रपट घराना.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्ध.
4: गीत बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगुलस्वरात हसरत जयपुरी यांची रचना ऐकूया. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. चित्रपट गीत.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात निवृत्तीनंतरचं करनियोजन या विषयाची माहिती.
4: वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
3: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर CA दीपाली किणीकर यांनी दिलेली माहिती FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही.
5: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रुतीहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया हमसाया या चित्रपटातलं शेवन रिझवी यांचं गीत. संगीत आहे OP नय्यर यांचं. गायक कलाकार आहेत मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

0: श्रोते हो अवश्य ऐका, उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
1: श्रोते हो सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका, लोकशाहिरीची समृद्ध परंपरा।

0: जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात. सहभागी होण्यासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02132-65-26-24. क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या, 02132-65-26-24. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा. गीत बहार कार्यक्रमात यानंतर अतिशय सुंदर असं गीत ऐकूया, लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात. इंदिवर यांची ही रचना आहे, संगीतबद्ध केली आहे कल्याणजी आनंदजी यांनी. चित्रपट आहे सरस्वती चंद्र.

0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. नया दौर या चित्रपटातलं हे गाणं गायलं आहे आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी.

0: श्रुती हो, अशाच नितांत सुंदर गाण्यांचा आनंद घेत राहावंसं वाटतं, पण आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळ कार्यक्रमाची वेळ संपत आल्याचा इशारा करत आहे. त्यामुळं या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. अनुमती द्या, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: वेळ आणि काम व्यवस्थापित करणे कठीण होत आहे का? आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो? तुमच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याच्या सूचनांसाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 10 वाजता आपण ऐकू शकाल आपली आवड. आत्ता 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण निवृत्तीनंतरचं करनियोजन कसं करावं याविषयीची माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सीए दीपाली किणीकर आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. चला ऐकूया. श्रोते हो नमस्कार. मंडळी, सेवानिवृत्तीनंतर मिळणारी रक्कम ही आपल्या आयुष्यभराच्या कमाईचं सार असतं, त्यामुळे त्यावर किती टॅक्स अर्थात किती कर भरावा हे समजून घेणं प्रत्येक नोकरदारांसाठी महत्वाचं आहे. आणि यासाठी आज आपण या विषयाची माहिती घेणार आहोत. श्रोते हो, सेवानिवृत्ती हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आहे. नोकरी संपते पण जबाबदाऱ्या संपत नाहीत. अशा वेळेला मिळणारी ग्रॅज्युटी, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन यासारख्या ज्या रकमा आहेत याच आपल्या पुढील आयुष्याचा आधार असतात. 1961 मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक सवलती दिल्या, कारण सरकारची भूमिका आहे की ज्यांनी आयुष्यभर कर भरलेला आहे त्यांच्या निवृत्तीच्या रकमेवरती कराचा जास्त बोजा पडू नये. पण सगळ्याच रकमा पूर्णपणे करमुक्त करता येत नसतात, त्यामुळे कोणत्या रकमेवर किती सूट आहे आणि कुठे कर लागतो हे जर आपल्याला समजलं तर निवृत्तीनंतरचं आर्थिक नियोजन सोपं होतं. कर वाचवणं हा इथे उद्देश नाहीये, तर कायद्याने दिलेला लाभ पूर्णपणे घेणं हे इथं महत्वाचं ठरतंय. आता सेवानिवृत्तीच्या रकमांवरची कराची स्थिती, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, त्याचबरोबर VRS अर्थात स्वेच्छानिवृत्ती, या सगळ्यांसाठी पहिलं कर नियोजन कसं असेल याविषयीची माहिती घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय सीए दीपाली किणीकर यांना. मॅडम, स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता निवृत्तीनंतरचा पहिला टॅक्स रिटर्न याविषयी बरेचसे समज आणि गैरसमज आपल्या या सामान्य नागरिकांच्या मनात आपल्याला आढळून येतात,

0: तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: अनेक निवृत्त व्यक्तींना असं वाटतं की निवृत्तीनंतर करव्यवहार आपाप सोपा होऊन जातो, कारण निवृत्तीनंतर कराची जबाबदारी आणि गुंतागुंत कमी होईल असं त्यांना वाटतं. पण खरं तर हे अतिशय चुकीचा समज आहे, कारण निवृत्तीनंतरचं पहिलं वर्ष हे टॅक्स संबंधित सगळ्यात जास्त गोंधळाचं कन्फ्युजिंग असतं, कारण आपलं उत्पन्नाचं बदललेलं उत्पन्न आणि कर भरपाई याची माहिती तुमच्याकडे कमी असते, शिवाय तुमचं पगाराचं उत्पन्न थांबलेलं असतं. पण अनेक निवृत्ती संबंधित जे आपण उत्पन्नाचे जे स्रोत चालू केलेले असतात ते तर एका वेळी सुरूच असतात, त्यामुळे बरेचदा लोक टॅक्स वाचवण्यासाठी मुद्दामून चुका नाही करत, पण निवृत्तीनंतर बदललेलं उत्पन्न आणि आयटीआर भरताना होणारा गैरसमज यामुळे कळत नकळत बऱ्याच चुका होतात. नोकरी दरम्यान काय होतं, आपल्या पगारातनं टीडीएस कट केला जातो, मग शेवटी तुम्हाला फॉर्म 16 मिळतो आणि मग आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. तर ही टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया तुलनेनं सोपी आहे, पण निवृत्तीनंतर उत्पन्नाचं स्वरूप बदलतं. पेन्शन, बँकेचं व्याज, घराचं भाडं, म्युच्युअल फंड मध्ये असेल ते विकले असेल तर त्यातनं होणारं उत्पन्न, शेअर्स, किंवा तुम्ही कुठे सल्लागार म्हणून काम करत असाल तर त्याचं मानधन, किंवा तुम्ही परदेशी कुठे गुंतवणूक केली असेल त्यातून मिळणार इन्कम, असे अनेक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न येत असतं. त्यामुळे पहिल्याच वर्षी मी बघितले खूप लोकांकडनं चुका होतात, त्यामुळे जर तुम्ही लवकरच रिटायर होणार असाल तर सावधान. निवृत्तीनंतरचा पहिला टप्पा आनंदाचा असतोच, पण टॅक्सच्या बाबतीमध्येही तो थोडा कन्फ्युजिंग असू शकतो.
0: आता निवृत्तीनंतरचा पहिला टप्पा आनंदाचा असतो, पण टॅक्सच्या बाबतीत मात्र तो थोडा कन्फ्युजिंग असतो. त्यावेळेला काही कॉमन मिस्टेक बऱ्याच जणांकडून होतात, तर मग या कॉमन मिस्टेक कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळायच्या?
1: अनेकांना असं वाटतं की निवृत्तीनंतर मिळणारे सर्व पैसे, उदाहरणार्थ पेन्शन किंवा ग्रॅज्युटी असेल, ही करमुक्त असते, तर रिटायरमेंट फंडातनं आलेला प्रत्येक रुपया टॅक्स फ्री आहे असाही खूप जणांचा मोठा गैरसमज असतो. तर वास्तवात बघितलं तर निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या काही रकमांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो. जसं आपण बघूयात एक एक ग्रॅज्युटी. तर खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युटीची सर्वच्या सर्व रक्कम करमुक्त नसते. सरकारने एक ठराविक मर्यादा ठरवून दिली आहे, त्या मर्यादेपेक्षा जास्त जर तुम्हाला पैसे मिळाले तर त्यावरती टॅक्स भरावा लागतो. शिवाय पीएफ वरचं व्याज, बऱ्याच जणांना काय वाटतं की पीएफ वर मिळणारं व्याज हे नेहमीच टॅक्स फ्री असतं, पण नोकरी नसतानाच्या कालावधीत जमा झालेलं व्याज हे कायम टॅक्सेबल असतं, त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. नंतर एक एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. जर रिटायरमेंटच्या वेळी तुमच्या एनपीएस खात्यात जेवढे पैसे जमा झालेत त्यापैकी तुम्ही 60% रक्कम एका वेळी काढू शकता, ती तर टॅक्स फ्री असते, पण उरलेली 40% रकमेतनं तुम्हाला दर महिना जी पेन्शन मिळते ती मात्र तुमच्या उत्पन्नाचा भाग मानला जातो, त्यामुळे तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावरती कर लागतो.
0: मॅडम, निवृत्तीनंतर पैसे काढताना काही चुका होतात, त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
1: नक्कीच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतनं पैसे काढताना घाई करू नका. निवृत्तीच्या पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणावर पैसे काढल्यास तुमचं उत्पन्न हायर टॅक्स स्लॅबमध्ये जाऊ शकतं आणि त्यामुळे पण तुम्हाला जास्त कर भरावा लागू शकतो. निवृत्त व्यक्तींनी प्रत्येक गुंतवणुकीचा स्वतंत्रपणे आढावा घ्यावा आणि त्यावरील टॅक्स, त्याच्यानंतर लिक्विडिटी, तसंच तुमची जोखीम पातळी लक्षात घ्यावी. कराचा बोजा कमी ठेवण्यासाठी जर तुम्ही नियोजनपूर्ण गुंतवणूक आणि टप्प्याटप्प्यानं पैसे काढण्याची जर योग्य सांगड ठेवली तर तुम्हाला हायर टॅक्स भरावा लागत नाही. नियमित उत्पन्नाची गरज आणि कर बचत यामध्ये समतोल राखण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं केव्हाही उपयुक्त आहे. आता म्युच्युअल फंडमधनं पैसे काढताना सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन वापरा. म्युच्युअल फंडमधून पैसे काढताना सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन वापरा, ज्याला SWP म्हणतात. त्यामुळं काय होतं, उत्पन्न पण नियमित मिळतं आणि टॅक्सचा तुमचा बोजा पण कमी होतो. म्युच्युअल फंडच्या बाबतीत बघायला जर घेतलं तर म्युच्युअल फंडमध्ये ग्रोथ पर्यायात जर गुंतवणूक केली तर जोपर्यंत तुम्ही पैसे काढत नाही तोपर्यंत टॅक्स

भरावं लागत नाही. डिव्हिडंड पर्यायात मात्र दरवर्षी मिळणाऱ्या डिव्हिडंडवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. त्यानंतर बँका तुमच्या व्याजावरती दरवर्षी TDS कट करतात, त्यामुळं तुम्ही जे व्याज हातात घेतलेले नसले आणि तरी जर ते तुमच्या 26AS मध्ये दिसत असेल तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो. जसं मी म्हणलं की बँकाच याच्यावरती टॅक्स डिडक्ट करतात. निवृत्तीनंतर तुमचा मासिक पगार तर थंबंद होतो. जर तुमचं उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल, ज्याला आपण बेसिक स्लॅब रेट म्हणतो, तर तुम्ही बँकेला फॉर्म 15H म्हणजे 15H हा फॉर्म सादर करणं अत्यंत महत्वाचं आहे. याचा फायदा असा की हा फॉर्म जर दिलात तर बँक तुमच्या व्याजावर विनाकारण TDS कापणार नाही. हा फॉर्म तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ऑनलाईनही आता सबमिट करू शकता. त्यामुळे ज्या व्यक्तींचा

0: फॉर्म जर दिलात तर बँक तुमच्या व्याजावर विनाकारण TDS कापणार नाही. हा फॉर्म तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ऑनलाईनही आता सबमिट करू शकता. त्यामुळे ज्या व्यक्तींचं उत्पन्न हे करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे या व्यक्ती बँकेला एप्रिल महिन्यामध्येच 15H फॉर्म ऑनलाईन सादर करू शकतात. शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पेन्शन उत्पन्नावरही तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. जसं तुम्ही नोकरी करत असताना आपल्या सॅलरीवरती तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळतं तसं पेन्शनवर सुद्धा मिळतं. आता नवीन कर पद्धतीमध्ये ही रक्कम 75,000 आहे आणि जुन्या कर पद्धतीमध्ये ही 50,000 आहे. तसंच जर फॅमिली पेन्शनच्या बाबतीमध्ये नवीन कर पद्धतीनुसार तुम्हाला 25,000 किंवा पेन्शनच्या 1/3 रक्कम यापैकी जे कमी असेल एवढी वजावट मिळू शकते. त्यामुळे पेन्शन मिळत असताना तुम्ही स्टँडर्ड डिडक्शन घेतलं आहे का हे नक्की तपासून बघा. शिवाय रिटर्न वेळेत भरा, न भरण्याची चूक करू नका. जेव्हा बँका किंवा इतर संस्था तुमच्या व्याजावर किंवा इतर उत्पन्नावरती TDS कट करतात तेव्हा तो कट केलेला TDS परत मिळवण्यासाठी रिफंड तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे. भलेही तुमचे उत्पन्न टॅक्स मर्यादेच्या आत असेल तरीही हा रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला रिटर्न भरणं तर आवश्यक आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी जर तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न सवलती मर्यादेपेक्षा जास्त असेल तर काही अटींनुसार तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक नाहीये. म्हणजे जर तुमच्या वयानुसार आणि निवडलेल्या कर व्यवस्थेनुसार प्राप्तिकर कायद्यानुसार तुम्हाला ते मूलभूत सूट मिळते. जुन्या कर व्यवस्थेनुसार ज्याला ओल्ड टॅक्स रिजिम म्हणतात त्यामध्ये वरिष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय वर्ष 60 ते 79 आहे यांना 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती कर नाही आहे आणि ज्यांचं वय हे 80 वर्षाहून अधिक आहे त्यांना 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती कर नाहीये. आणि नवीन टॅक्स रिजिमनुसार तुम्हाला 4 लाखांपर्यंत मूलभूत सूट मर्यादा देण्यात आलेली आहे. आता जर तुम्ही इन्कम टॅक्सनं ठरवून दिलेल्या मुदतीनंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर तुम्हाला लेट फी पण आकारली जाते. म्हणजे जर एकूण उत्पन्न तुमचं 5 लाखांपेक्षा जास्ती असेल तर 5,000 दंड घेतला जातो आणि जर एकूण उत्पन्न तुमचं 5 लाखांपेक्षा कमी असेल तर 1,000 रुपये इतका दंड घेतला जातो. रिटर्न उशिरा भरल्यास फक्त दंडच नाही लागत तर त्याच्यावर व्याज पण लागतं आणि नोटीस येऊ शकतात. म्हणजे पुढील अडचणींचा पण सामना करावा लागू शकतो. त्यामुळं तुमचं वय आणि जसं मगाशी म्हणलं तसं तुम्ही कुठलं टॅक्स रिजिम निवडता त्याप्रमाणे तुमचं स्लॅबरेट ठरलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्हाला इन्कम टॅक्सचा फायदा घेता येऊ शकतो.
1: अगदी बरोबर आहे मॅडम. आता एक आणखीन असा प्रश्न येतो की 75 वरील जे नागरिक आहेत अर्थात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आता ITR भरण्याची गरज नाहीये असं आम्ही ऐकले तर याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल?
0: हो बरोबर आहे. कारण इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये जर तुम्ही काही अटी पूर्ण केल्यात तर जर तुमचं वय 75 वर्षाच्या वर असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापासून मुक्ती मिळू शकते. मग या सवलतीच्या अटी कोणत्या? तर तुमचं वय हे 75 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न फक्त पेन्शन आणि त्याच बँकेतनं मिळणारं व्याज इंटरेस्ट एवढंच असायला पाहिजे. म्हणजे तुमची पेन्शन ज्या बँकेत येते त्याच बँकेत तुमची गुंतवणूक उदाहरणार्थ FD असली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या बँकेत एक विशिष्ट नमुन्यातला फॉर्म म्हणजे डिक्लेरेशन भरून द्यावं लागतं याकरता. तुम्ही फॉर्म भरून दिल्यानंतर तुमची बँक तुमच्या एकूण उत्पन्नावर कराची गणना करते म्हणजे टॅक्सेशन तुमचं कॅल्क्युलेट होतं आणि मग आवश्यक असल्यास टॅक्स कट करून डायरेक्ट सरकारच्या तिजोरीत जमा करतं. अशावेळी तुम्हाला ITR भरायची आवश्यकता नाहीये. पण मी सांगितल्यानुसार त्या अटी तुम्हाला कंपल्सरी फॉलो करणं आवश्यक आहे. हे सर्व सांगत असताना नुकताच घडून गेलेला एक किस्सा मला आठवतोय, तो मला नक्कीच सर्वांबरोबर शेअर करायला आवडेल. की 35 वर्ष नोकरी केलेल्या आमच्या देसाई काकांचा निरोप समारंभ खूप मोठ्या पद्धतीनं थाटामाटात पार पडला. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं की आता मला पेन्शन सुरू होणार, माझी ग्रॅज्युटी माझ्या खात्यात जमा होणार आणि आता माझं आयुष्य सगळं छान शांततेत जाईल.

0: काही महिन्यातच काय झालं, बँकेनं त्यांच्या व्याजावरती टीडीएस कट केल्याचा त्यांना मेसेज आला. आणि मग काका गडबडले, मग ते माझ्याकडे आले होते. ते म्हणाले की मी तर आता रिटायर्ड आहे, मला कुठल्याच उत्पन्नावरती काही टॅक्स लागणार नाही आहे, मग ह्या कुठला टीडीएस माझा कट केला. मग त्यावेळी काकांना मी सांगितलं की अनेक रिटायर्ड मंडळींचा हा अगदी कॉमन गोंधळ असतो की रिटायरमेंट नंतर मिळणाऱ्या पैशांवरती टॅक्स भरावा लागत नाहीये. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, तसं सेवानिवृत्तीनंतरही मिळणाऱ्या उत्पन्नावरती टॅक्स लागतो. त्यामुळे हा चुकीचा समज सर्वात पहिलं मनातून काढा, म्हणजे देसाई काकांसारखाही तुमचा कधीतरी गोंधळ उडणार नाही.
1: तर मॅडम, अशा वेळेला उत्पन्नाचा प्रत्येक सोर्स जो आहे तो जाहीर करणं गरजेचं आहे का?
0: हो नक्कीच, कारण निवृत्तीनंतर नियमित पगार मिळणं थांबतं तरी इतर अनेक मार्गांमधनं पैसे येत असतात. अनेकदा आपण एक छोटे उत्पन्न आहे असं समजून टॅक्स रिटर्न मध्ये दाखवायला पण विसरतो, पण ही चूक महागात पडू शकते. आता लहान कामांमधनं मिळणारं उत्पन्न म्हणजे निवृत्तीनंतर तुम्ही केलेली फ्रीलान्स कन्सल्टन्सी म्हणतात अशी काही कामं करत असाल, किंवा तुम्हाला कुठलं मानधन मिळत असेल, तर हे सर्व तुमच्या उत्पन्नाचा भाग आहे आणि ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याचं समाविष्ट करणं दाखवणं हे सक्तीचंच आहे. किंवा तुम्हाला बँकेतून व्याज मिळत असेल, घराचं भाडं मिळत असेल, तर याचीही तुम्हाला दक्षता घेतली पाहिजे की आपण ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये हे स्पष्टपणे दाखवतो आहे का. शिवाय अजून एक महत्वाचं म्हणजे जर तुम्ही परदेशात काम केलं असेल किंवा तुमचं परदेशामध्ये एखादं अकाउंट आहे आणि ते अकाउंट चालू आहे किंवा तिथे काही प्रॉपर्टी आहे, त्यात भले शून्य जरी बॅलन्स असेल तरी तिथे असलेल्या अकाउंट्सची प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला रिटर्नमध्ये दाखवावी लागते. त्यामुळे निवृत्ती ही फक्त नोकरीतून सुटका नाही, ती एक आर्थिकदृष्ट्या नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे. मग पहिल्या वर्षात योग्य कर नियोजन केलं तर पुढील अनेक वर्ष निवांत आणि निर्धास्तपणे जाऊ शकतात. निवृत्ती म्हणजे आयुष्यातील एक नवा टप्पा असतो. नोकरीची धावपळ कमी होते, वेळ स्वतःसाठी मिळतो आणि आयुष्य अधिक शांतपणे जगण्याची संधी मिळते. पण अनेक जण ही महत्वाची गोष्ट विसरतात, ती म्हणजे निवृत्तीनंतरही कर नियोजन अधिक महत्वाचे आहे. थोडी जागरूकता, वेळेवर कृती आणि योग्य सल्ला हेच तुमच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक शांततेचं रहस्य आहे.
1: तर श्रोते हो, शेवटी काय, सेवानिवृत्तीनंतरचा कर हा शिक्षा नसून आर्थिक शिस्तीचा एक भाग आहे हे आपल्या लक्षात येतं. कायद्यानं दिलेल्या सवलतीचा पूर्ण वापर करा आणि उरलेल्या रकमेचं योग्य नियोजन करा. निवृत्ती म्हणजे उत्पन्नाचा शेवट नाही तर नवीन आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात आहे. आणि हे सगळं मॅडमने आज आपल्याला अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितलंय. मॅडम, आज तुम्ही इथे आलात, ही महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचं मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद. मीही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची मनापासून आभारी आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण निवृत्तीनंतरचं कर नियोजन कसं असावं, कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे याविषयीची माहिती जाणून घेतली. आणि ही माहिती आपल्याला दिली सीए दीपाली केणीकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. बरे तर श्रोते हो, आज आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: दहा लाखांची लॉटरी मला, वाव,
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान,
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची एक आठवण।
7: श्रोते हो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍप वर।
8: समाधानाच्या वस्त्रांचा
9: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
8: विक्रांत शिलाई मशीन,
9: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स,
10: विक्रांत शिलाई मशीन
11: तुमचा जीवनभरचा साथी।
12: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।
7: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।
13: तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा। तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 10 वाजलेत. तुमचा आवडता आणि आमचा लोकप्रिय कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत, आपली आवड.

आपली आवड हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. बघूया आज श्रोत्यांनी पाठवलेल्या पत्रांमध्ये त्यांना कोणती गाणी ऐकायची आहेत. कार्यक्रमातलं पहिलं पत्र आहे चांदनी चौक सांगली इथून पाठवलेलं. सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लताताई राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी पाटील, संजना मेघना पाटील, चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी दुकानदार, बाबासो दुकानदार फुगे, दत्ता चौगुले राहणार दोनवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, सतीश वाघमारे, आतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रवण वाघमारे, श्रमेश वाघमारे, MIDC चांदनी चौक सातारा, विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, माया चव्हाण, वारणा शहापूर कोल्हापूर इथून हे श्रोते आहेत. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे आरती प्रभू यांचं निवडुंग या चित्रपटातलं गीत, ज्याला संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी, स्वर आहे पद्मजा फेणानी जोगळेकर यांचा.

श्रोतेहो, नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. त्याकरता आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz. कार्यक्रमात यानंतर ना धो महानोर यांची रचना ऐकूया. संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट आहे सर्जा. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. या गाण्याकरता आवड कळवणारे पत्र प्रेषक आहेत राजपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनुष्का, तन्मय गजभिये, रोशन देवांगण, कौशल्य देवांगण, हेमलता देवांगण, डिंपल देवांगण, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोलीतले श्रोते, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी तालुका राधानगरीचे श्रोते, धूमधडाका रेडिओ श्रोता संघाचे सदस्य आहेत सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार.

0: समीक्षा अथर्व चंगू मंगू आविरा आरव सुहास लोले शानू विश्वास निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते सुरेश रामू साबळे वसंत तुकाराम डावकरे रेखासागर साबळे आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे अलका दयानंद साळवी मेघा सुभाष सातवेकर नंदाताई तानाजी तिप्पे बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार सर्व श्रोते मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे गोवर्धन येथून रवींद्र पवार मीनाताई पवार श्रीकांत एकनाथ काळे त्याचबरोबर हे पत्र पाठवलंय आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड राजाराम गायकवाड श्रेयस सुयश संस्कृती शिवज्ञ शिवशंभू शिया पिया सोनम प्रशांत राज पेंटर तेरवाड अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिणचे शिरढोण श्रीनिवास कांबळे यड्राव सचिन किल्लेदार भडगाव शशिकांत पाटील कुरुंदवाड या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे सदाबहार असं गीत ऐकूया.
1: चल हट

0: श्रोते हो, सोमवारी 10 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर।
1: आपली आवड नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, हजारो आवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे याविषयी आमच्याशी बोला आमच्या गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमात। 10:30 वाजता आमच्या फोन लाईन्स सुरू होतील। फोन करण्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 0231-2-65-26-24। क्रमांक पुन्हा एकदा लक्षात घ्या 0231-2-65-26-24। अवश्य फोन करा, आपलं मत मांडा। आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत। संगीत आहे अनिल अरुण यांचं, चित्रपट माय बाप। या गीताकरता आवड कळवणारे पत्रप्रेषक आहेत महादेवराव डोंगळे, घोटवडे तालुका राधानगरी, ओमकार आणि सतीश कोथमिरे राधानगरी, अर्शद अली सनदी, सनित अली सनदी कबनूर, दक्ष मुरगी मुतनाळ, शहाबाज नायकवडी, सादिया नायकवडी, जरीना नायकवडी, शब्बीर नायकवडी रुईचे श्रोते, अंजू शनिराज रवी, छाया चौगुले, तानाजी चौगुले उजळाईवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया प्रसाद म्हैसाळकर हे आहेत कवठे मांगाळ विद्यानगरचे श्रोते, बाजीराव वाघमारे, अण्णापा खोत दत्तवाड, सचिन राजमाने तेरवाड, फरीद मणेर, गजब अत्तार, वैभव जाधव, मनोज रांडे कुरुंदवाड, सलीम नायकवडी भैरेवाडी, गुलफाम आणि सूरज मडिवाळ हे आहेत औरवाडचे श्रोते, अनिकेत कामते बाळू पवार भोला जाधव सचिन पाटील नरसिंहवाडी। या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत ऐकूया

अशाच नितांत सुंदर गाण्यांचा आनंद घेत राहावंसं वाटतं, पण आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळ कार्यक्रमाची वेळ संपत आल्याचा इशारा करते. सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद देऊन आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू, नमस्कार.

0: आपली आवड हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: RBI म्हणते
5: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: त्यांच्या मागणी प्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
7: कणीस आणि हत्ती?
8: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
9: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
10: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
9: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
10: मग चालते की?
11: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
0: यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 10:31 झाले आहेत. आता समन्वित कार्यक्रम ऐकूया.
12: आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सादर करीत आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन आहे कविता आत्राम आणि चेतन जाधव यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्राम. ऐकूया जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम.
13: असं म्हटलं जातं, विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा आणि समान सांस्कृतिक जीवन जगणारा स्थानिक लोकांचा समुच्चय म्हणजे आदिवासी समाज. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आदिवासी ट्राईब हा असा स्थानिक समुदाय आहे की ज्या समुदायातील सदस्य समान भूभागात राहतात, समान भाषा बोलतात, समान संस्कृती आणि परंपरा पाळतात.
14: आदिवासी जमाती केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये अस्तित्वात आहेत. विशेषतः आशिया, आफ्रिका आणि अमेरिका या खंडांमधील देशात आजही आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
13: भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब असे संबोधले गेले आहे. अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणपणे डोंगराळ प्रदेशात आणि जंगलात वास्तव्य करणाऱ्या आणि जे आधुनिक संस्कृती तसंच जीवन पद्धतीपासून अलिप्त आहेत अशा लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
14: नागरी समाज व्यवस्थेपेक्षा आदिवासी समाज वेगळा मानला गेला कारण आदिवासी जमातीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या जमातीतील एकात्मिक सामाजिक संघटन रक्त संबंधावर आधारित असते. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. या पंचायतीच्या माध्यमातून किंवा गाव मुखियाच्या माध्यमातून समाजाचं नियंत्रण केलं जातं.
13: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढीपासून दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. जल, जमीन आणि जंगल हे त्यांच्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत. कुलदैवत, ग्रामदेवता, वाघ देव, बाप देव, निसर्ग आणि पूर्वज हे सर्व प्रकारचे पूजा विधी गाव पुजारीच्या माध्यमातून पार पाडले जातात. या विविध परंपरा, संस्कृती आदिवासी समाजाची वेगळी कशी आहे याविषयी पुण्याचे सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक सीताराम मंडाले म्हणाले.
15: आदिवासी समाजामध्ये महाराष्ट्रात एकूण 45 जाती आहेत. अशा विविध प्रकारच्या जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपापल्या वेगवेगळ्या बोलीभाषेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून आहेत आणि प्रत्येक आदिवासी समाजातल्या जे

0: घटक आहे, त्या घटकामध्ये प्रत्येकाची बोली भाषा वेगळी आहे. गोंडांची गोंडी भाषा आहे, आंधांची मराठी भाषा आहे, कातकऱ्यांची वेगळी भाषा आहे, महादेव कोळ्यांची मराठी भाषा आहे, आणि त्याचप्रमाणे कोलामांची कोलामी भाषा आहे, परधानांची मराठी भाषा आहे, माडिया गोंडांची माडिया भाषा आहे, खंजऱ्यामध्ये जे कोरकोर राहतात त्यांची वेगळी भाषा आहे, हिंदी मिक्स आहे. अशा विविध प्रकारच्या त्या भाषा बोलतात आणि त्यांची वेशभूषा जी आहे, राहणीमान जी आहे, त्या त्या प्रांतानुसार त्या त्या भागानुसार त्यांचे राहणीमान आहे. आणि जागतिक स्तरावर जास्तीत जास्त 2-3% महिला आज पोशाखामध्ये दिसतील, राहणीमानामध्ये दिसतील.
1: संपूर्ण भारतभरात आदिवासींची संख्या किती, कोणता घटक कोणत्या राज्यात संख्या जास्त आहे यावर आपण जेव्हा नजर टाकतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की 2001 जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येशी तुलना करता आदिवासींची एकूण लोकसंख्या 8.2% इतकी होती. सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या मिझोरम या घटक राज्यांमध्ये असल्याचे दिसून येते. मिझोरम मध्ये एकूण लोकसंख्येच्या 94.38% लोकसंख्या आदिवासींची आहे. त्याखालोखाल नागालँड राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागालँड मध्ये ही लोकसंख्या 89.15% आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मेघालय असून तिथं आदिवासींची लोकसंख्या 85.94% इतकी आहे. महाराष्ट्रात ही आदिवासी लोकसंख्या 8.85% इतकी आहे.
2: भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात अनेक आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. आंध्र प्रदेशात चेंचू, कोया, गदबा, जतपद, कोंडादोरा, कोंडाकाप, रेड्डी, खोंड, एनाडी आदी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. तर आसाममध्ये गारो, खाकी, मिझो, मिकीरनाग आदी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. बिहारमध्ये असूर, बैगा, बंजारे, बिरहोर, गोंड, मालपहारिया, भूमिज, सवरिया, पहाडिया इत्यादी आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सातपुडा परिसरातील सीमावर्ती भागात आपल्याला भील, पावरा, मावची, कोकणी, गोंड, वारली, कोळी, ठकार, दुबळा, बैगा, कोलाम, कोरकू, परधान आणि वाघरी या आदिवासी जमाती वास्तव्यास असल्याचं लक्षात येतं.
1: केरळमध्ये प्रामुख्याने कदर, एरूल, मुथुवन, नक्कीकर, मलरन, उलत्तन, उरळी, विश्वन, कटुनैकन, पुलनय, मालसर, कुरुम आदी आदिवासी जमाती असल्याचे आढळून येते. तर मध्य प्रदेशामध्ये कोरल, भील, पावरा, बिलाला, बैगा, गोंड, परधान या आदिवासी जमातीची वस्तीस्थान असल्याचे दिसून येतात.
2: तामिळनाडू मध्ये तोड, कदर, इरूल, कोद, उदयन, अरंदन, हळबा आदी आदिवासी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. तर म्हैसूर मध्ये प्रामुख्याने गौदुलू, हिकवी पिकवी, इरुलिग, जेतू कुरुम, मैलीकुडी, भील, गोंड ह्या आदिवासी जमातींची वस्ती स्थान असल्याचं दिसून येतं.
1: ओडिसा मध्ये बैगा, बंजारे, बिरहोर, चेंचू, गदबा, गोंड, खडिया, कोल, खोंड, कोया, उरांग, संताळ, सौरा या आदिवासी जमाती आहेत. तर पंजाब मध्ये गड्डी, सोंगल, भोट या 3 आदिवासी जमाती वास्तव्यात असल्याचं दिसून येते. आणि राजस्थान मध्ये भील, गरासिया, कोरकू, कोळी, कातकरी, वारली, पारधी आणि सेहरिया आदी आदिवासी जमाती आहेत. तर पश्चिम बंगाल मध्ये हो, कोल, कुंडा, कुराव, भूमिज, संताळ, बैगा, बंजारे गोंड, कोरवा, लोहार इत्यादी आदिवासी जमाती असल्याचे दिसून येते. राजस्थान मधील आदिवासी जमातीविषयी बोलताना पूर्व निदेशक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नवी दिल्ली येथून शंकरलाल बोदात म्हणतात.
3: साथियों, मैं शंकरलाल बोदात, पूर्व निदेशक एवं राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली से बोल रहा हूँ. विश्व आदिवासी दिवस के अवसर पर आप सबको विश्व आदिवासी दिवस की हार्दिक शुभकामनाएं प्रेषित करता हूँ एवं जय जोहार. राजस्थान में मूलतः 2 जनजातियां रहती हैं, जिसमें भील एवं मीणा जनजातियां प्रमुख हैं. दोनों ही जनजातियों की महिलाएं रंग बिरंगी साड़ियां घाघरा पहनती हैं, जिसमें मीणा जाति की महिलाएं पीली लुगड़ी ज्यादा पहनती हैं. आभूषणों में सोने चांदी के आभूषण जैसे कि नेकलेस, सोने की चूड़ियां, चांदी की चूड़ियां, चांदी के चूड़े, सोने के चूड़े और कमर में बांधने वाला कंदोरा और पैरों में बिछवे, ये सारे जेवर पहने जाते हैं. आदिवासी महिलाएं आदिवासी दिवस के दिन रंग बिरंगे कपड़े पहनने के बाद गाती हुई, अपने अपने तरीके से गाती हुई, नाचती हुई समारोह स्थल पर पहुंचती हैं और वहां पे बड़े बड़े घूमर बना करके समारोह का आनंद लेती हैं. पुरुष भी चांदी के कपड़े हाथों में पहनते हैं, तीर धनुष हमेशा उनके हाथ में रहता है, तलवारें भी रहती हैं और हाथों में कभी कभी बंदूक भी रहती है. और ये जो हथियार हैं, ये जो शस्त्र हैं, ये एक सिंबॉलिक होते हैं और इनको हवा में लहराते हुए ये लोग सब नाचते हैं, इस त्यौहार का आनंद लेते हैं.

एखाद्या समाजाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला संस्कृती म्हणतात. संस्कृती समाजाची जीवन पद्धती, जीवनमूल्य, रूढी, परंपरा,

0: पद्धतीला संस्कृती म्हणतात. संस्कृती समाजाची जीवन पद्धती, जीवनमूल्य, रूढी परंपरा, चालीरीती, भाषा, कला, ज्ञान, नैतिकता आणि सामाजिक वर्तन इत्यादी घटकांचा समावेश होतो. निसर्गावर आधारित जीवनशैली ही आदिवासींची खरी संस्कृती म्हणता येईल.
1: आदिवासी जमातींचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आगळी वेगळी अशी खास संस्कृती आहे जी भारतीय नागरी समाज व्यवस्थेमध्ये दिसून येत नाही. भाषा, रूढी परंपरा, चालीरीती, सण उत्सव, सुखदुःखाचे प्रसंग यातून आदिवासी समाजाची संस्कृती खुलत जाते. आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण भाग म्हणजे आदिवासी हा निसर्गपूजक आहे. त्या त्या प्रदेशातील आदिवासी जमाती त्या त्या प्रदेशातील डोंगर, दऱ्याखोऱ्या, नद्या, नाले, झाडे, पृथ्वी यांची मनोभावे पूजा करतात, म्हणून ते निसर्गपूजक म्हटले गेले. तसेच ते आकाशातील सूर्य आणि चंद्राच्या पूजेबरोबरच आकाशातील अनेक तारे आणि तारकांचेही मनोभावे पूजा करीत असतात. बहुसंख्य आदिवासी समाजामध्ये मुलीला हुंडा देण्याची परंपरा आहे, त्याला देज म्हणतात. काही आदिवासी समाजात मृत्यूनंतर अग्नि न देता दफन विधी केली जाते. मध्य प्रदेशामध्ये आदिवासी समाजाची परंपरा याविषयी बोलताना गोंडवाना पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर उर्मिला मार्को सांगतात.
2: राष्ट्रीय गोंडवाना पार्टी एवं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जॉइंट सेक्रेटरी की तरफ से विश्व के सभी आदिवासियों को मेरी तरफ से एवं आप सभी को जय आदिवासी, जय जोहार. छत्तीसगढ़ बहुल्य आदिवासी प्रदेश है. स्वयं की भाषा, संस्कृति, एक महोत्सव एवं कृषि एवं प्रकृति पर आधारित है. आदिवासी समाज अपनी संस्कृति, अपनी धरोहर को जल जंगल जमीन की रक्षा करना समाज का पारंपरिक हक समझता है.
1: आदिवासी समाजात नृत्य ही विशेष सांस्कृतिक ओळख आहे. जसे तारपा नृत्य, डोंगऱ्यादेव नृत्य, सातपुड्यातील होळी नृत्य, विवाह नृत्य, ढोल नृत्य, गुजरातमधील गोपाळी नृत्य असे नृत्य प्रकार आदिवासी जमातींमध्ये प्रसिद्ध आहेत. तसेच या नृत्य प्रकाराबरोबरच वारली चित्रकला तितकीच प्रसिद्ध आहे. सण उत्सवात, विवाह सोहळ्यात ढोल, मांदल, डुलकीच्या तालावर घेर धरून नाचण हा नृत्य प्रकार गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील आदिवासींमध्ये प्रसिद्ध असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच परिसरात अन्नधान्याला बरकत यावी आणि निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून इंदल पूजा करण्याची परंपरा आहे. इंदल म्हणजे पूजा विधीनं इंदिराजाला बोकड बळी देण्याची प्रथा. इंदल पूजा करण्यानं अन्नधान्याला बरकत येते, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती होते असा त्यामागचा श्रद्धाभाव या आदिवासींमध्ये दिसून येतो.
0: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. ही एक वेगळी संस्कृती आदिवासी जमातींमध्ये दिसून येते. सामूहिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे अनेक सण उत्सव आदिवासी जमाती आदिम काळापासून साजरा करत आलेला आहे.
1: भारतातील आदिवासी हे भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन समाज समूहापैकी एक मानले गेलेत. आदिवासी समाज प्रामुख्यानं जंगल, पर्वत, डोंगर आणि दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारा मूळ निवासी मानला गेलाय. वैदिक साहित्यात निषाद, शबर, पुलिंग, किरात, भील अशा आदिवासी जमातींचा उल्लेख आढळतो. तसेच तो रामायण आणि महाभारतातही आढळून येतो. रामायणात शबरीच्या रूपानं आपल्याला आदिवासी भेटतो, तर महाभारतात एकलव्याच्या रूपानं.
0: भारतातील आदिवासी हे आर्य संस्कृतीच्या आगमनापूर्वीपासून भारतात राहत आलेले आहेत. मध्य आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भील, गोंड, कोळी अशा आदिवासींचे प्राचीन आणि समृद्ध असे स्वतंत्र राजे आणि राज्य अस्तित्वात होती.
1: त्यात प्रामुख्याने गोंड राज्य, भील राज्य, कोच राज्य, खासी आणि जयंतिया राज्य, त्रिपुरा राज्य, नागा आणि मिझो राज्य या राज्यांचा उल्लेख करता येतो. गोंड राज्याची राणी दुर्गावती यांनी सन 1564 मध्ये मुघल सम्राट अकबराच्या सैन्याशी शौर्यानं लढा दिला. आदिवासी समाजाच्या प्रगतीत आदिवासी महिलांचं योगदान याविषयी सांगताना मुंबईच्या आदिवासी समाज कार्यकर्त्या शीतल मंदारी म्हणाल्या.
3: माझं नाव शीतल मंदारी. जागतिक आदिवासी दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते. सगळ्यात पहिले इंग्रजांशी आणि मुघलांशी लढणारी ही आदिवासी महिला होती, वीरंगणा राणी दुर्गावती. झाशीच्या राणीची सहकारी होती, ती राणी झलकारी होती. त्या अशा आदिवासी महिला आहे, त्यांनी सगळ्यात पहिलं मुघलांशी लढलेलं आहे. म्हणजे आदिवासी महिला त्या समान वेदनाच्या आहे, कारण की त्या कधी गर्भपात करत नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या समान न्यायाला धाक्क देतात. आमच्या त्या आदिवासी महिलांना आणि त्यांना सन्मान केला जातो. आदिवासी महिला ह्या आपल्या पुरुषाबरोबर शेतीचं काम करतात, जंगलात लाकड तोडली जातात, रस्त्यावर काम केलं जातं, ह्या प्रत्येक आपल्या पुरुषाबरोबर त्या पाठीशी खंबीरपणे उभ्या. त्या जेव्हा भात लावणीला जात होत्या त्यावेळेस त्या ओवीतून सांगत होते की आपल्या प्राण्या कशा लढत होत्या.

0: समस्या आणि आपण समाजासाठी कसं काम केलं पाहिजे. आज ही कुठलीही गोष्ट असू द्या तर सगळ्यात पुढे असतात आणि आपल्या सहकार्याला ते मदत करतात. ते आज द्रौपदी मुर्मू हे आमची राष्ट्रपती आहे, पण तुम्ही बघा तिने पण तिचा जीवन संघर्षातून उभा केला आणि आज अभिमान आहे की आमची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे.
1: आदिवासी चळवळींमधील प्रमुख उठावांमध्ये पहाडिया उठाव, तिलका मांझी उठाव, कोल उठाव, संथाळ हुल उठाव, भील उठाव, रंपा उठाव, हो आणि मुंडा उठाव, बिरसा मुंडा यांचं उलगुलान, भीमा नायकांची अंबापाणी लढाई, तंट्या भील यांचा निमाड परिसरातील संघर्ष आणि रोघाजी भांगरे यांचा सह्याद्री कड्याकपरातील लढा यांचा आपल्याला उल्लेख करता येतो. आदिवासी क्रांतीवीरांनी ब्रिटिश हुकूमती विरोधात अनेक उठाव केले.
2: आज आदिवासी समाज बऱ्याच क्षेत्रात वंचित राहतो आहे. आर्थिक प्रगती पाहिजे तशी अजूनही झालेली नाही. राजकीय क्षेत्रात आदिवासी नेते आहेत, पण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा अजूनही आहे. आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित कसा आहे सांगताना परभणीचे प्राध्यापक राजेश धनस्कर म्हणतात,
3: मित्रांनो खरं तर आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण आज महाराष्ट्र असो किंवा भारत देशांमध्ये आदिवासींच्या साक्षरतेचं प्रमाण पाहिजे तसं नाही आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. स्त्रियांमध्ये जसं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तसंच आदिम जमातीमध्ये सुद्धा साक्षरता अतिशय कमी आहे. कोलाम जमात असेल, तातकरी जमात असेल किंवा माडिया गोंड असेल, तर या जमातींना भाषेची समस्या एक फार मोठी अलीकडच्या काळात उद्भवत आहे. म्हणून भाषेचा प्रश्न सुटला तर या जमातीमध्ये शिक्षणाचा प्रसार होईल. काही जमातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमीच आपल्याला दिसायला लागतं. 2011 जनगणनेनुसार देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण आदिवासींमध्ये 59% होतं, पण राष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेमध्ये हे फारच कमी आहे. साक्षरतेचा जर निकष आदिवासी समाजासाठी लावला, वाचन आणि लेखनाच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागात ही कमतरता जाणवते. म्हणून मला असं वाटतं की भारत देशातल्या सबंध आदिवासी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जागरूक झालं पाहिजे.
2: भारतभरात जे वेगवेगळे विकास प्रकल्प उभे झाले ते बहुधा आदिवासींच्या जमिनीवर उभे केले गेलेत.
1: आदिवासी समाज आंदोलन आणि आदिवासी चळवळ याचा आदिवासी समाज प्रगतीत फार मोठा वाटा आहे. याच संदर्भात आदिवासी एकता विकास परिषदेच्या महाराष्ट्र अध्यक्षा पुष्पाताई आत्राम म्हणाल्या,
4: मी पुष्पाताई पंडितराव आत्राम, सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा जे पुरस्कार प्राप्त रानारवणी जिल्हा यवतमाळ. प्रथमतः 9 ऑगस्ट या आदिवासी जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्राच्या आदिवासी चळवळीबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात आदिवासीच्या अनेक संघटना आहेत आणि देशपातळीवर आदिवासीच्या परिवर्तनासाठी न्याय हक्कासाठी लढा उभारणारे एक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली या संस्थेची स्थापना 1967 तर दुसरी संघटना एकता परिषद महाराष्ट्र राष्ट्रात संघटनेची स्थापना 1993 शहादा जिल्ह्यात धुळे येथे झाली. आदिवासी विकास परिषद ही पूर्ण देशभर कार्यरत आहे. मी 1980 आदिवासी क्षेत्रात काम करते. माझ्या मते आदिवासी विकास परिषद ही एक समाज घडवणारी चळवळ आहे. महाराष्ट्र या चळवळीचे नेतृत्व बाबूराजी मडवी साहेब यांनी केले तर नंतर मधुराव पिचड साहेब यांनी केले. आदिवासी विकास परिषद या चळवळीमुळे आदिवासी समाज जागा झाला, जाणीव जागृती झाली, आत्मसन्मानाचा अभिमान वाढला, त्याला घटनात्मक न्याय हक्क व अधिकाराची जाणीव झाली. जय आदिवासी, जय शिवाय, जय जवाहर, जय बुलबुलान, धन्यवाद.
1: भारतामधील या सर्व आदिवासी चळवळीतून काय साध्य झाले असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या चळवळीतून आदिवासींची अस्मिता आणि ओळख जपली गेली. शोषणाविरुद्ध संघटित लढ्याला बळ मिळालं. आदिवासींमध्ये सामाजिक आणि न्याय हक्कासाठीची जागृती निर्माण झाली.
2: आदिवासी समाजामध्ये चळवळी निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. आदिवासी साहित्याविषयी बोलताना चंद्रपूरचे नवोदित साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद मडावी म्हणतात,
5: आदिवासी आपली जी लोकगीत आहेत, त्याची पारंपरिक गीत आहेत, ती त्यांनी संकलित केली आणि त्याच्यामुळे अलीकडच्या साहित्यिक लोकांना किंवा अभ्यासकांना उपलब्ध झाली. विशेष करून भुजंग विश्राम यांचं उलगुलान हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. आदिवासी साहित्य अस्मिता हे पुस्तक आलं. एकूणच भुजंग विश्राम हे आदिवासी साहित्यातील आणि कवितेच्या क्षेत्रातील लक्षण आहे. व्यंकटेश शापा यांच्या गोंदी संस्कृतीचा संदर्भ हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. डॉक्टर तुकाराम मुंटे, दशरथ वडावी, दशरथ वडावींच्या किनारती आणि महानज देसाई नाटक प्रसिद्ध आहेत. डॉक्टर संजय नेवकरे, डॉक्टर महेश्वरी गावित आदिवासी साहित्य चळवळीतील एक महिला म्हणून उषा किरण आता यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. उषा किरण यांचा झुडकी असेल, लेखणीच्या तलावरी असेल, ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या असे पुष्पाताई आत्राव, कुसुमताई आलाव नवयत्री, त्यांच्या राणासांच्याकडे हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. डॉक्टर सकाराम जाकुळे यांचा

0: नावाच्या कविता संग्रह अलीकडे प्रसिद्ध झाला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं उल्लेख करणं गरजेचं वाटतं.
1: आदिवासी संघर्षाची फलनिष्पत्ती म्हणून नियोजन काळात आदिवासी विकासाच्या अनेक योजना राबविल्या गेल्यात. या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहेत. नक्षलवादी मुला मुलींना मूळ प्रभावात आणण्याचं काम सुरू आहे. बंदुका सोडून सरकारला समर्पण करत आहेत. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करीत आहेत.
2: आदिवासी समाजाची भाषा, संस्कृती, पेहराव, राहणीमान सर्व वेगळं असलं तरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवत नवनवीन निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाशी आदिवासी समाज स्वतःला जुळून घेत आहे.
3: आताच आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन केलं होतं प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन होतं कविता आत्राम आणि चेतन जाधव यांचं. सादरकर्त्या होत्या कविता आत्राम. ही आकाशवाणी धुळे केंद्राची निर्मिती होती.
4: आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोते हो, यानंतर ऐकूया अप्पासाहेब भोसले यांनी सादर केलेलं तुमडे गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण आप्पासाहेब भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं तुमडी गीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षातील घड्याळात 10:55 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ, पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल, आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे.

0: घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही। तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे। आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748। आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135।
1: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, 11 वाजलेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम गप्पा गाणी।
2: श्रोते हो नमस्कार। गप्पा गाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण आपला स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहानं, आनंदानं आणि अभिमानानं साजरा करणार आहोत। तेव्हा या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं बोलूया। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 2022 पासून हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे। 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान साजऱ्या करण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानामध्ये आपण कसे सहभागी होणार आहोत, हा स्वातंत्र्य उत्सव कशा पद्धतीनं साजरा करणार आहोत आणि या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी कसं बलिदान दिलेलं आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। तेव्हा ऐकूया श्रोत्यांची याविषयीची मतं। हॅलो।
3: हॅलो।
2: हा बोला।
3: गाणं म्हणातलं?
2: गाणं म्हणातलं नाही, गप्पा गाणी
3: करतोय। भाऊसाहेब नंदिगुरे घोसळवाडून बोलतोय। हे बघा, वर्षाला 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि मी एक आत्ताच्या जवानाला माहिती देतो की भारताचा जवान आज जंगलात आहे, झारखंडात आहे, तो पाण्याच्या तोंडाला मिलिटरी आहे, तेव्हा देश सगळा सुरक्षित आहे भाई साहेब। तर ह्याबद्दल मी आत्ताच्या जवानांना माहिती पण देतो आणि आमच्या घराण्यातली 8 माणसं मिलिटरीत होते आणि आमच्या एकाच घरातली माणसं, तिघं माणसं आमच्या घराण्यातलीच होते। आमचे भाऊसाहेब नंदिगुरे बोलतो, आमच्यातलीच आमचे भाऊ होते अप्पा नंदिगुरे, भगवान नंदिगुरे, आणि आमचे वडील होते ब्रिटिशच्या जमान्यात आझाद हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फौजी होते। रंगून जपान सिंगापूर चिडवते वायचं आहे। एक गाणं लावायचं आहे नागिन ह्या चित्रपटातलं, लता मंगेशकरनं गायलेलं आहे, उंची उंची दुनिया की छोड दे हे गाणं आहे, हे गाणं लावा।
2: आणि हर घर तिरंगा हे सुद्धा अभियान आता राबवत,
3: हा घर घर तिरंगा हो बरोबर
2: राबवलं जात आहे,
3: हे केलं पाहिजे आताच्या युवकांना आणि मी मार्गदर्शन देतो भाई साहेब।
2: मग आपण स्वातंत्र्य दिन कसा साजरा करणार आहोत?
3: आता करणार की आता परदेशात आता भाई साहेब इराक मध्ये युद्ध चालू आहे।
2: हॅलो।
3: ठीक आहे भाई साहेब।
2: हॅलो हॅलो। हर घर तिरंगा अभियान जे आहे तर त्या अभियानाच्या माध्यमातून
3: भडकवणार की?
2: हा बरोबर। आपल्याला अभिमान आहे आपल्या देशाचा आणि त्याच्या ध्वजाचा, तर हे आपण नक्कीच करू शकतो।
3: बरोबर आहे।
2: ठीक आहे, धन्यवाद, फोन केलात, आभार।
3: धन्यवाद। ठीक आहे भाई साहेब।
2: हा धन्यवाद।

0: हॅलो,
1: हाँ बोला,
0: आकाशवाणी ना?
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र बोला।
0: हाँ मॅडम, मला ते जवानांबद्दल जे बोलायचं होतं ते थोडंसं बोलू शकते का? मी
1: हो,
0: कधी बोलू
1: अगदी
0: शकते?
1: अगदी स्वागत आहे कार्यक्रमात, बोला, आपलं नाव पण सांगाल।
0: ओके, मी अनुराधा कुलकर्णी कोल्हापूर मध्ये असते
1: हाँ
0: आणि बरेच वर्ष 45 वर्ष जवळजवळ टीचर म्हणून काम केलं, टीचर सुपरवायझर आणि हेडमिस्ट्रेस म्हणून.
1: बर,
0: तर अशा वेळेला मला स्कूल तर्फे जवानांना राख्या द्यायला वगैरे हे काय करण्यात आलं, ऍडवाइस करण्यात आलं. तेव्हा मी तेव्हापासून मी जवळजवळ 20 वर्ष झाले मी जवानांना राख्या देते.
1: बर।
0: तर ह्याच्यामध्ये स्कूलचे स्टुडंट, टीचर आणि ज्येष्ठ नागरिक संघ, आमचा गोल्डन ग्रुप म्हणून एक गाण्याचा ग्रुप आहे, माझे रिलेटिव्ह, माझे फ्रेंड असे सगळे इन्क्लूड असतात आणि सगळे मिळून आम्ही त्या राख्या बटालियन मध्ये जाऊन देतो आणि त्या बॉर्डरवर पोहोचवायचं काम करतो. तर या राख्या आम्ही 8-10 दिवस आधी पोहोचवतो.

0: बर,
1: तर अशा संदर्भात मला बोलायचं होतं तुमच्याशी.
0: हो, अगदी अगदी, तुमचा अनुभव ऐकायला आवडेल आम्हाला.
1: हा, तर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मी काम केलं 45 वर्ष, आणि आता जस्ट मागच्या वर्षी रिटायर झाले ऍज अ हेड मिस्ट्रेस म्हणून.
0: बर बर.
1: तर अशा वेळेला मला चान्स आला आणि मग मला त्याचा एक छंदच लागला, म्हणजे की आपल्या देशासाठी आपण काहीतरी एक मिनिटासाठी तरी काम करावं म्हणून. असं करत करत मग 10-15-20 राख्या 100 राख्या म्हणत म्हणत आता 1,500 राख्या मी लास्ट इयरला पाठवल्या.
0: वा वा.
1: आणि या वर्षात जवळजवळ 2,000 होण्याची शक्यता आहे. सगळ्यांना आवाहन केलं आहे, ते 8-10 दिवस आधी माझ्याकडे सबमिट करतात आणि आम्ही तो बॉक्स मग बटालियन मध्ये जाऊन देतो.
0: अच्छा.
1: आणि त्या जवानांपर्यंत पोहोचतात त्या. आणि याच्यामध्ये हेल्पर्स ऑफ हँडिकॅप अपंग मुलांचा जास्त सहभाग असतो, ते मला जवळजवळ 300-400 राख्या तिथनं करून पाठवतात.
0: बर बर.
1: हे अभिमानास्पद वाटतं मला
0: खरंच खरंच.
1: आणि अशा याच्यामध्ये मला भाग घ्यायला आवडला. आणि खरोखर विषय चांगला आहे तुमचा, देशासाठी कोण कोण काय करतं हे समजायला पाहिजे आपल्याला. एक मिनिट तरी आपण देशासाठी दिला पाहिजे असं वाटतं.
0: बरोबर बरोबर. तुम्ही स्वतः जाता तिथे जवानांना राख्या द्यायला?
1: हो, मी स्वतः जाते आणि माझ्या बरोबर पण माझे मिस्टर असतात, मुली जावई वगैरे कोणती असतात किंवा हे ज्येष्ठ नागरिक जे असतात ते माझ्या बरोबर येतात. आणि तिथे आज जाऊन आम्ही ते माझे फोटो मागच्या वर्षीचे फोटो बिटो पण आहेत माझ्याकडे दिलेले, त्यांनी काढलेले बटालियन मध्ये काढलेले, तर कमांडियर वगैरे असतात त्यांच्याकडे आम्ही ते जाऊन देतो.
0: त्यावेळेच्या त्या जवानांच्या भावना कशा असतात?
1: भावना म्हणजे खरोखर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला की आमची फॅमिली वेगळ्या ठिकाणी असते, आम्ही बॉर्डरवर असतो. किंवा त्यावेळेला तिथे पोहोचलेल्या राख्या सुद्धा मला फोन येतो की तुमच्या यावेळेला काश्मीरला पोहोचलेत किंवा दुसरीकडे कुठल्या बॉर्डरला पोहोचलेत असं ते मला कळवतात. तेव्हा त्यांना त्यावेळेला खूप आनंद होतो, म्हणजे आपल्यासाठी कोणतरी आहे, भगिनी आहेत, आपल्या बहिणी आहेत आणि राख्या पाठवतात आणि आपल्याला बोलायला मिळतात, असं एक त्यांचं मत असतं.
0: बरोबर. आणि कुणीतरी आपली आठवण काढतं आहे,
1: आठवण काढतं, करेक्ट.
0: ही फार मोठी भावना आहे, विशेषतः जेव्हा आपण
1: देशभक्तीपर कुठलं पण एक गाणं लावा त्यावेळेला काही प्रॉब्लेम.
0: हो, चालेल चालेल, नक्की.
1: ओके, थँक्यू,
0: धन्यवाद.
1: थँक्यू व्हेरी मच,
0: आभारी आहे. धन्यवाद,
1: मला संधी दिल्याबद्दल अभिमान आहे. आणि किंवा छोडो कल की बातें लावलं तरी चालेल गाणं.
0: बर बर, चालेल.
1: ओके, थँक्यू व्हेरी मच.
0: थँक्यू.

0: हॅलो.
1: नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
1: 9 ऑगस्ट क्रांती दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा आकाशवाणीतर्फे सर्व श्रोत्यांना.
0: हॅलो, आपलं नाव सांगाल.
1: मी निपाणी तालुक्यातून राजू जाधव बोलतोय, मांगुरी. आता जो विषय आहे तो छान निवडला आपण. 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा दिला.
0: हॅलो.
1: आणि नारा देऊन
0: मुंबई. हा, आपला 9 ऑगस्ट बद्दल तुम्ही जरूर बोला. क्रांती दिन आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण आपला विषय आज 15 ऑगस्ट आपण कसा साजरा करणार आहोत असा आहे. आणि हर घर तिरंगा अभियान जे चालू आहे तर त्याबद्दल बोलायचं आहे आपल्याला.
1: बर, भारत स्वतंत्र झाला, अनेकांनी आहुती दिल्या आणि हा सण एक प्रकारचा भारत देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. आणि जे भारत सरकारने जे हर हर तिरंगा घर घर मी हे जे अभियान सुरू केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं आणि सर्वांना माहित पाहिजे. आणि आपण आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे की बाबा त्यावर प्रत्येक राष्ट्राचे भारत राष्ट्राचे आपल्या चांगल्या प्रकारची निर्मिती व्हावी, अनेकांना त्याची माहिती व्हावी, त्याचा आपण अवमानकारक कुठल्याही प्रकारची गोष्ट करता कामा नये. ह्या सर्व काही बाबी आहेत, त्या सर्वांना समजून सांगितल्या पाहिजे. आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान पाहिजे, आत्मानीने आपण सर्वांना सांगितले पाहिजे की बाबा ह्या देश म्हणजे स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांनी याला आहुती दिली आणि त्याचा आपण काहीतरी त्या वारा पुढील काही अनेक काही संकट येत असतील किंवा काय असतील ते आपण सर्वांनी धीर्याने त्यांना तोंड दिलं पाहिजे. आणि आज डिजिटल जगतामध्ये भारत जगामध्ये आपले पायाघट रोवून पाहत आहे. आगामी काळात देखील भारत देश खरोखरच एक महान होणार आहे हे आपल्या सर्वांना जाणीव असायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न ठेवणे गरजेचे आहे आणि त्याचाच ध्यास घेऊन 15 ऑगस्टच्या उद्याच्या येणाऱ्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सरकारने दरवर्षी येत आहे की

0: गेल्या 4-5 वर्षांमध्ये हा उपक्रम राबविलेला आहे. घरोघरी तिरंगा झेंडा लहराला पाहिजे. सर्वांनी त्याची अभिमानाने सर्वांनी आपापल्या घरावरती घरासमोर म्हणा कुठे पण त्याचा अवमान होणार नाही अशा प्रकारे त्या तिरंग्याचा आपला त्याची अभिमान बाळगला पाहिजे. सर्वांना समजावून वेगवेगळ्या ठिकाणी सांगितले पाहिजे. असे आपल्या भारत स्वतंत्र झाला आणि आज सर्वच जागतिक पातळीवर भारताचे स्थान घट होऊ पाहत आहे. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेली दमदार कामगिरी ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे म्हटले ते वावगे ठरणार नाही.
1: खरं आणि या सगळ्याचा अभिमान म्हणून आपण आपल्या घरावर आपल्या भारताचा ध्वज फडकवायला पाहिजे जेणेकरून तो आपला देशाचा झेंडा हा आपल्या अभिमानाचा विषय आहे.
0: होय होय बरोबर आहे मॅडम. काश्मीर हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि माध्यमातून समाज प्रबोधन होईल असं मला वाटतंय. आकाशवाणी तर करतच आहे आणि त्या माध्यमातून आपणही त्यात सक्रिय सहभाग घेऊन सर्वांना तिरंग्याबद्दल घर घर तिरंग्याच्या माहितीबद्दल सर्वांना सांगितली पाहिजे.
1: बरोबर. तुमच्या आवडीचं गाणं पण सांगाल.
0: क्रांतीमधलं ऐकायचं मॅडम.
1: कुठलं?
0: क्रांतीमधलं.
1: बर
0: बघे बरच या क्रांतीमधलं गाणं आहे.
1: हो चालेल चालेल ठीक आहे. धन्यवाद
0: मॅडम. थँक्यू. नमस्कार.
1: फोन केलात. आभारी आहे. धन्यवाद.

0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 मेगाहर्ट्स, तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवर सुद्धा. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी.
1: मी रावसाहेब शिरोळे बोलतोय. भारतीय स्वातंत्र्याचा आता 79वा वर्धापन दिन आपण येत्या शनिवारी साजरा करतोय आणि 13, 14, 15 या तीनही दिवशी आपण काय करणार आहे, प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवायचा आहे. आणि या मोहिमेला का नाही बळकटी द्यायची असेल तर सामान्य जनतेचं घर, मग ते ऑफिस असेल, कार्यालय असेल किंवा शाळा असेल किंवा साधी झोपडी जरी असेल तर त्या ठिकाणी ध्वजावर ध्वज फडकवायचा आहे आणि आपला तिरंगा फडकवून आपलं देशाभिमान जागृत करायचं आहे लोकांच्या मध्ये. 9 ऑगस्ट 1942 हा दिवसाचा उद्या वर्धापन दिन आहे, म्हणजे त्याची आठवण म्हणून तो आपण दरवर्षी ऑगस्ट क्रांती दिनला साजरी करतो. तर स्वातंत्र्याचा उत्सव हा अभिमान आणि एकता आणि देशभक्तीचा सण आहे आणि हा दिवस त्यांनी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं स्मरण करून हा साजरा करायचा आहे उद्यापासून. त्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील, महात्मा गांधींचं नाव पहिले घेता येईल, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, भगतसिंग आहेत, राजगुरु आहेत, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, सावरकर आपले विनायक दामोदर सावरकर, क्रांतिवीर फडके आहेत, नाना पाटील आहेत, सातेकर बंधू, अशा सगळ्यांचे

0: स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्यांच्या आठवणीला आपण उजाळा द्यायचा आहे आणि त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती खास्ता खाल्ल्या आणि शेवटी फासावर जावं लागलं हे लोकांना समजवायचं आहे. म्हणजे आपल्या देशाचं महत्व का स्वातंत्र्याचं महत्व त्यांना कळेल यासाठी आपल्याला स्वातंत्र्याचा इतिहास असेल थोर महात्म्यांच्या कार्याबद्दल माहिती असेल हे आपण आता या आठवड्यात करायची आहे चालू. आणि स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या ज्यांनी स्वातंत्र्याच्या काळातील अनुभव हे ऐकायचे आहेत आपण सैनिकांचे वगैरे. त्यानंतर देशभक्तीपर गीतांचं आयोजन करायचं आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करायचं आहे या निमित्ताने. त्यानंतर स्वातंत्र्य अनाथालय जे असतात आपली तिथे जाऊन अन्नदान करायचं आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून परिसराची स्वच्छताही करायचं आहे. स्वच्छता अभियान राबवायचं आहे. घरोघरी तिरंगा फडकून घरासमोर तिरंगाच्या समोर रांगोळी काढून आपण त्याला सल्यूट करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी आठवड्यात आपल्याला करायचं आहे. म्हणून मी नेहमी काय म्हणतो थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे वाचा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे वाचा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे जे पाठीमागे लोक आपले होऊन गेले त्यांच्या आधारावर आज आम्ही उभे आहोत. म्हणजे आपण पारतंत्र्यामध्येच असतो. तर अशा रीतीने ह्या आपल्या देशाचं हे आहे. स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम धरती अंबर पर्वत नदिया हाय जोग इसकी शान अशा पद्धतीनं आपण ते भारताला आपण हे करायचं आहे. याबद्दल तरुणामध्ये स्वातंत्र्याचा इतिहास सांगून आपले हे सुराज्य स्वराज्य जे आहे ते सुराज्यात आपला नेहमी कसं राहील. सध्या थोडस गडबड चाललेली आहे तर त्याबद्दल बोधपर व्याख्यानं द्यायची आहेत. आणि स्वातंत्र्याचा हा सप्ताह तो अतिशय आनंदाने किंवा अगदी उमेदीनं आपण तो साजरा करायचा आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो अमर रहे अमर रहे भारतीय तिरंगा अमर रहे या आपल्या भारतीय तिरंग्याला माझा सॅल्यूट.
1: आवडीचं गाणं सांगा.
0: हा आवडीचं गाणं माझं मॅडम देशप्रेमी मधलं नफरत की लाटी तोडो आणि ते आपसने आपसचे प्रेम करू असं अमिताभ बच्चनचं गाणं आहे पाहते देशप्रेमी मधलं.
1: धन्यवाद.

मी गुरुनाथ म्हातकुडे बोलतोय इचलकरंजीवरून. हा तर आजचा विषय फार वेगळा आहे आणि केवळ घर घर तिरंगा एवढा विषय तो अबाधित नाही, त्या विषयाशी एका ओळीबार्थ एवढा तो अबाधित नाही, त्याच्यात फार मोठा गर्भीचा अर्थ आहे. आणि स्वातंत्र्य सैनिक हा आणि त्यांचं महत्व हाही एक त्याच्यात विषय आहे. प्रश्न असा आहे की हे जे स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे त्या स्वातंत्र्याचं मानचिन्ह म्हणून तिरंगा ध्वज, आणि हा तिरंगा ध्वज हा घरात लागला पाहिजे. याचा अर्थ नेमका काय? तर हा तिरंगा ध्वज जर फडकवायचा असेल तर देशाच्या संसदेनं जे जे केलेले कायदे आहेत त्या कायद्याचा अंमलबजावणी आम्ही करायला पाहिजे आणि त्याचा अनुनय प्रत्येक नागरिकाने करणं, याचा अर्थ घर घर पर तिरंगा असा अर्थ होईल. माझ्या दृष्टीनं असा आहे. स्वच्छतेचं अभियान आहे ते आम्ही राबवणार काय, आणि हे केल्यानंतर मग खऱ्यानं आपण घर घर घर पे तिरंगा असा त्याचा अर्थ होईल. केवळ 15 ऑगस्टला लावणं तिरंगा लावणं हा त्याचा अर्थ नाही. दुसरी गोष्ट, सरकार किंवा आपली संसद जे कायदे कानून करते त्या कायद्या कानूनचं अंमलबजावणी करणं हा खऱ्या अर्थानं तिरंगा ध्वज सगळीकडे लावल्याचा प्रकार आहे. माझ्या दृष्टीनं हे आहे. तुम्हाला सांगतो, वृक्ष संवर्धन करणं व नवीन वृक्ष लावणं, पाण्याची स्वच्छता राखणं हे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम राबवणं ह्याचा अर्थ प्रत्येकाच्या घराघरामध्ये तिरंगा पोहोचलेला आहे असा त्याचा अर्थ. केवळ तिरंगा म्हणजे ध्वज नाही, तर संसदेनं दिलेला जो कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी करणारे नागरिक तयार होणं हा त्याचा संदेश माझ्या दृष्टीनं असा आहे. हा नाहीतर आपण फक्त ध्वज लावायचा आणि कायद्याची अंमलबजावणी मात्र करायची नाही, वेगळ्या पद्धतीनं जायचं हे बरोबर नाही. केवळ भारतीय संस्कृती आम्हाला असं सांगते की स्वतःचं स्वातंत्र्य किंवा स्वतःचं जीवन जर व्यवस्थित राहायचं असेल तर षड्रिपूराला ताब्यात ठेवलं पाहिजे, आणि षड्रिपू ज्या वेळेला ताब्यात ठेवू त्यावेळेला आपल्याला घराघरावर तिरंगा ध्वज दिसेल. धर्म जात पंथ हा विषय डोक्यात येता कामा नाही. एक माझा देश एक माझा तिरंगा ध्वज संसदेचा विचार आणि संसदेच्या विचाराची अंमलबजावणी करणं हा त्याचा खरा अर्थ आहे. तुम्हाला सांगतो, निवडून दिलेल्या आम्हीच निवडून दिलेल्या लोकांनी आपणच जर त्याचा जर अनुनय केला नाही तर आपलीच प्रसारणा आम्ही केल्यासारखं होईल हा संदेश प्रत्येक घरामध्ये गेला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकानं

खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय विचाराचं म्हणलं पाहिजे हा त्याचा संदेश माझ्या दृष्टीनं असा आहे. कारण ते स्वातंत्र्य आणि सहनशील एवढं स्वस्थात मिळालेलं नाही. तुम्हाला सांगतो हजारो लोकांनी हजारो काय आता त्याच्यात गमतीच करता नाही अग्नित स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. कुटुंब सगळं उद्ध्वस्त करून घेतलंय. तुम्हाला सांगतो त्या शिरीष कुमारचं काय होतं मला सांगा. शाळकरीपूर त्याला इंग्रजांच्या गोळीच्या बारात बळी पडला. बाबू काय त्याचं काय होतं मला सांगा. स्वातंत्र्यासाठी तिरंगा झेंड्यासाठी म्हणून त्यानं जो औतत्य पत्करलं हा जो विचार आहे हा विचार प्रत्येक नागरिकाच्या मनात ज्या वेळेला ठरेल त्यावेळेला अवैध मार्ग वैध मार्ग होणार नाही तुम्हाला सांगतो. आणि ह्या विचाराचा तिरंगा ध्वज हा प्रत्येक घराकडे यावा ही त्याच्या पाठीमागची धारणा आहे.

0: त्यावेळेला अवैध मार्ग वाईट मार्ग होणार नाही तुम्हाला सांगतो. आणि ह्या विचाराचा तिरंगा ध्वज हा प्रत्येक घराकडे यावा ही त्याच्या पाठीमागची धारणा आहे. हे एवढं व्यक्त करावं वाटतं. आणि माझ्या आवडीचं गाणं मनोज कुमारचं राष्ट्रभक्तीचं गाणं तेवढं लावा. आणि आजचा मी समारोपित करतो माझं.
1: फोन केलात, आभारी आहे, धन्यवाद.
0: हो ओके ओके.

0: साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है। हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है। इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है, अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है।
1: आपण ट्यून केलंय आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा। कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी आणि मी आहे तुमच्यासोबत शिल्पा।
2: नमस्कार, मी कोल्हापूरमधून सुखद बिनीवाले बोलते।
1: हा बोला।
2: स्वातंत्र्य दिन संदर्भात तुम्ही आज सांगितलं ना विषय, या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती नररत्नांनी वीरांनी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आणि ही अमोल अशी आपली स्वातंत्र्याची देणगी पुढच्या पिढीसाठी तयार करून दिली, ती ही आजची नवी पिढी विसरली, त्यांचा त्याग विसरले, त्यांचं कार्य विसरले। कारण याला असं आहे की आपल्याकडं या नव्या पिढीला दोष देता येत नाही, कारण त्यांना तो इतिहास व्यवस्थितपणानं माहीतच झालेला नाही, हे मुख्य कारण आहे असं मला वाटतं। तर तो आणि याच्या आधीच्या मधल्या पिढीला तो थोडा तरी एकमेकाच्या म्हणजे गोष्टी रूपानं आजी आजोबांच्याकडनं आई वडिलांच्याकडनं मिळत होता, ऐकायला येत होता, समजत होता। नव्या पिढीला मात्र फक्त कार्टून, आणखीन चालू जमान्यातल्या जे काही चालू असतील त्या कार्टून्स मधूनच मिळणारं जे ज्ञान ते, कारण आई वडिलांच्याकडे वेळ नाहीये, आजी आजोबा जवळ नाहीयेत, ही मोठी गोष्ट। त्यामुळं नव्या पिढीला पूर्वीचं काहीही माहीत नाही, माहिती करून दिलं जात नाही, हा त्यांचा दोष नाहीये, हा मी म्हणते पूर्वीची आत्ता असलेल्या पालकांचा दोष आहे। तर एवढंच मला वाटतं की तो कुठूनही कुठेतरी करत

0: ते म्हणजे मग भरकटच जाणार नाही ही नवी पिढी. आणि आपण जे आता बघतोय ते चित्र बदलून कुठेतरी देशाभिमान त्यांचा जागृत विधायक आणि विघटक या दोन्हीतला फरक कुठेतरी कळायला पाहिजे त्यांना. आणि त्या दृष्टीने आपण सगळी मिळून प्रयत्न करूयात एवढ्यासाठीच आजच्या ह्या आजपासूनच आता शासनानं पण सांगितलेलं की 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत जवळजवळ आपला तिरंगा आपल्या घरावर फडकवायचा आहे. आम्ही तो नक्कीच लावतो, आमचे दरवर्षीच लावतो घरी आणि आपला स्वातंत्र्योत्सव साजरा करतो. थोडक्यात असं असतं की ह्या स्वातंत्र्य उत्सव साजरा करणं याचा अर्थ आपल्या त्या त्या स्वातंत्र्यवीरांची आठवण करणं आहे, त्यांना मनापासून कुठेतरी वंदन करणं आहे, त्यांचा आदर करणं आहे असं मी समजते. आणि आजच्या ह्या याच्यावर मला आजचं गाणं ऐकायचंय की स्वातंत्र्य सावरकरांचं कुठलाही लावलं तरी चालेल, जयवस्तू ते लावलं तरीही
1: चालेल. चालेल चालेल,
0: ते कृपया आपण लावावं. धन्यवाद.
1: खूप सुंदर बोललात तुम्ही, प्रश्नच नाही. धन्यवाद म्हणायला पाहिजे, इतकं छान मुद्देसूद तुम्ही बोललात आणि जे 2-3 मुद्दे तुमच्या बोलण्यात एकूण जाणवले. तर आधीच्या पिढीने पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवायला पाहिजे मुख्यतः गोष्टी रूपानं म्हणा संवादाच्या रूपानं. आजकाल मुलांची टेन्शन वेगळी आहेत, त्यांचे ताणतणाव वेगळे आहेत, पण तरी सुद्धा कुठेतरी आपल्यातला संवाद जर वाढला. आपल्यातला संवाद जर वाढला तर आपण एकमेकांना गोष्टी सांगू शकतो आणि फक्त हक्कच नाही तर आपली कर्तव्य काय आहे एक सुजाण नागरिक.
0: अगदी बरोबर आहे तुमचं. आणि ही जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि ही का होत नाहीये तर त्यांचे फक्त सगळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात, त्यांच्याकडूनही काहीतरी अपेक्षा असतात ही गोष्ट त्यांना जाणवतच नाहीये. मुख्य गोष्ट आहे.
1: बरोबर आहे. तरुणीच्या शक्तीला, त्यांच्या जोशाला, त्यांच्या उत्साहाला विधायक वळण द्यायला हवं हे जे तुम्ही म्हणलं ते फार महत्वाचं आहे या निमित्ताने. आणि नक्कीच आपली पिढी खूप हुशार आहे. आज अनेक जणांनी आपल्या देशाचं नाव परदेशामध्ये जगामध्ये उज्ज्वल केलेलं आहे.
0: पूर्ण ज्या गोष्टी मंजूर येतो फक्त, पण त्याचं काय असलेली शक्ती, युवा शक्ती ही अतिशय जगाच्या लेव्हलवर बघितलं तर भारताची सगळ्यात मोठी युवा शक्ती आहे, पण ती निघातक मार्गाकडे वळायला लागली हे सगळ्यात मोठी शोकांतिका दुःख आहे.
1: पण त्याला सुद्धा आपण छान विधायक वळण देऊ शकतो आणि आपली तरुण पिढी नक्कीच तेवढी सुजाण आहे की कुठल्या गोष्टी मागे भरकटत जायचं आणि कुठल्या नाही या बाबतीचा विवेक त्यांच्यामध्ये जागृत व्हावा हीच आपण इच्छा करू शकतो आणि त्या दृष्टीने प्रयत्नही करू शकतो. हा, धन्यवाद. खूप छान बोलला तुम्ही, फोन केला, आभारी आहे.
0: थँक्यू.
1: धन्यवाद.

0: लिंकन नवडे बोलतोय.
1: हा हा बोला बोला.
0: हा आता 80 स्वातंत्र्य दिनाचा जो आठवड्याभरात साजरा होत आहे या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या घरावर ध्वज चढवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी घराला प्रचाराची आवश्यकताने किंवा प्रसाराची आपल्या देशासाठी ज्या लोकांनी बलिदान केले त्यांच्या आठवणीसाठी आपण वेगळा प्रचार करायची काही आवश्यकता नाही. आपले देशभक्त पहिला आपला क्रांतीवीर मंगल पांडे, त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी यांना फाशीची शिक्षा झाली. मोठे बोर्ड आपला आत्मबलिदान म्हणजे स्वतःच बलिदान दिले. शिरीष कुमार याने पोलिसांची गोळी आपल्या छाती घेतली. त्यामुळे या लोकांचे स्मरण आपण कायम केलं पाहिजे. याखेरीज स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या वीरांनी सुद्धा आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या देशासाठी लढा दिला. आणि त्यामुळे 150 घडामोडीतून आपण आपला भारत माता स्वतंत्र झाली तिचा आपण कायमच गौरव केला पाहिजे. आपल्याला देशाभिमान नसला पाहिजे. देशासाठी आपण ध्वज लावणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे राम 150 राम 20 14 वर्षानंतर जेव्हापर्यंत आला त्यावेळी सगळ्यांनी कशी दिली चोरी उभा केली त्याप्रमाणे 150 वर्षातून बाहेर पडलेला आपला भारत देश याच्यासाठी प्रत्येकाने अभिमानानं प्रत्येकाने आपल्या घरावर ध्वज स्वतः फडकवत आहे. तरी सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी याचा अंमलबजावणी यावर्षी मी कायम केली पाहिजे. दरवर्षी एवढंच माझं म्हणणं आहे मॅडम.
1: ठीक आहे ठीक. आवडीचं गाणं पण सांगाल.
0: हा माझ्या आवडीचं गाणं देशभक्तीपर आहे. देशभक्ती म्हणजे गाणं आहे ते. हा गंगा तेरा पाणी अमृत हे गाणं मला लावा. देशाच्या देशाचं पण आहे. गंगा तेरा पाणी अमृत बहता बहता जे आहे ते गाणं लावलं चालेल.
1: धन्यवाद फोन केला.

0: श्रोतेहो, 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं आज आपण बोललो. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये गरुड झेप घेतलेल्या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आपण अभिमानानं आणि उत्साहानं साजरा करणार आहोत. सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपल्या हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्यांप्रतीही आपण जागरूक राहूया. आपल्या भारताचं स्वातंत्र्य चिरायू होवो या शुभेच्छेसह आज इथेच थांबूया. नमस्कार. गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संवादिका शिल्पा पातकर. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं अशोक जंगम यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करणार असता विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी तुम्ही आमच्याशी बोलू शकता येत्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तुम्ही फोन करू शकता. फोन करण्यासाठी आमचा नंबर आहे 02-231-2-65-26-24. अवश्य फोन करा, आपलं मत मांडा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. आयुष्य म्हणजे नेमकं काय मैत्रिणींनो? तर आयुष्य आई वडिलांच्या नितळ प्रेमाचा झरा, आयुष्य म्हणजेच बहीण भावाचं निस्वार्थ प्रेम, आयुष्य म्हणजे जोडीदाराला जीवापाड जपणं आणि आपल्या जगण्याला अर्थ देणारं एक भावविश्व म्हणजे आयुष्य. संकल्पना म्हणजे आयुष्य. गेलेल्या वेळेला सोडून आलेल्या क्षणाच्या सोबतीनं चालणं म्हणजे आयुष्य. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाणं म्हणजेच आयुष्य. आणि दुसऱ्याला आनंद देऊन आपणही त्यात आनंद मानणं हेही आयुष्यच. एकंदरीतच काय मैत्रिणींनो, तर अंधाराला नाहीस करत रोज नव्याने उगवणाऱ्या प्रकाशाच्या दिशेनं एक आशेचा किरण शोधत राहणं म्हणजेच आपलं आयुष्य. या विचारासह वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणाऱ्या त्यासोबतच राज्यशास्त्र या विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्या मैत्रिणीने पॉलिटिकल सायन्स या विषयातून PhD कम्प्लीट केली आणि त्यासोबतच नाट्यक्षेत्रातही आपलं नाव उज्ज्वल केलं. मराठी रंगभूमीसोबतच चित्रपट सृष्टीतही पदार्पण केलं आणि तिथेही आपल्या नावाची नोंदणी केली. त्यानंतर शॉर्ट फिल्म्स असतील, तसेच खाजगी वाहिन्यांवरील मालिकं असतील, त्या मालिकांमधूनही विविध भूमिका साकारल्या आणि अभिनय क्षेत्रात एक अभिनेत्री म्हणून स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. या मैत्रिणीशी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत आणि आजपर्यंतचा हा संपूर्ण त्यांचा अभिनय

0: क्षेत्रातील त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि हो मैत्रिणींनो, विशेष म्हणजे आपल्या या मैत्रिणीचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून सुद्धा पूर्ण झालेला आहे. असा बराचसा मोठा आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद
0: मॅडम. मला आपण आज सुरुवातीला विचारावं असं वाटतं की अभिनय क्षेत्राची जी आपली कारकीर्द आहे, जी की भरपूर मोठी आहे, ती आम्ही जाणून घेण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहोत. तर या तुमच्या कारकीर्दीची सुरुवात नेमकी कशी आणि केव्हापासून झाली?
1: नमस्कार मैत्रिणींनो. खूप मोठी कारकीर्द म्हणालात, खरं तर खूप मोठी कारकीर्द नाहीये, काम अजून खूप करायचंय. इथपर्यंत यायला खूप जास्त मोठा अवघड काळ गेला म्हणून ते खूप मोठं वाटतंय कदाचित ऐकायला. पण तर सुरुवात विचारत असाल, तुम्हाला विश्वास वाटणार नाही की 2009-10 पर्यंत मला नाटक हे एक कुणी लिहिलेलं असतं, म्हणजे नाटकाची एक संहिता असते, नाटकाचा कुणी दिग्दर्शक असतो, किंवा नाटक बसवणारे लोक, किंवा हे असं एक काम असतं हेच मला माहीत नव्हतं.
0: बरं,
1: अजूनही गोष्ट एक आश्चर्याची सांगते. मी माझ्या आयुष्यात पहिला सिनेमा हा कुठला बघितला असेल थिएटरवर टॉकीजला, तो 3 इडियट्स बघितलाय. मी जिथे राहते, मी जिथनं आलीये, जे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातलं गोदावरी काठचं मूर्ती नावाचं जे गाव आहे ते खूप छोटं गाव आहे.
0: अच्छा.
1: आणि जरा रूढी परंपरेला धरून असलेलं गाव आहे, अजूनही फारसं सोडायला तयार नाहीये. थोडं वाडा संस्कृतीतून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप दूर होत्या आणि शिक्षणच खूप दूर होतं. मग अभिनय क्षेत्र, नाटक क्षेत्र, फिल्म इंडस्ट्री हे खूप दूरची गोष्ट होती, माहितीही नव्हतं. शिक्षणासाठीची धडपड होती.
0: अच्छा.
1: कारण 10वी झालं की 12वी झालं की त्यावेळी लग्न व्हायचे सगळ्यांचे. मलाही 10वी झालं कीच मुलगा बघायला आला होता. त्याचे उपकार त्याने मला नकार दिला. गमतीचा भाग जरी सोडला तरी ही परिस्थिती होती. यात माझी सुरुवात ही स्वातंत्र्यापासून झाली, स्वातंत्र्याच्या ओढीने झाली. मला खूप लहानपणापासून वाटायचं की मुलांना कसं, पुरुषांना कसं यार सहज संध्याकाळी बाहेर जाता येतं, 7-7:30 नंतर नाहीच अलाउड होतं आम्हाला बाहेर. एकत्र मुलं मुली बसून अभ्यास करायचो आम्ही, करायचो, पण 4 वाजेपर्यंत शाळेत, 4:30-5 पर्यंत, त्यानंतर नाही. आणि या गोष्टी सतत मला टोचत राहिल्या. आणि ना टीव्हीचं अट्रॅक्शन लहानपणापासून होतं, सिरियल्सचं, सिनेमांचं. टीव्ही नव्हता त्यावेळेस घरी, मी 8वी-9वीपर्यंत होते तेव्हापर्यंत माझ्या घरी टीव्ही नव्हता. दुसऱ्यांकडे टीव्ही बघायला जायचे, ते वेगळे वेगळे किस्से होते त्याचे. आणि त्यामुळे ना अट्रॅक्शन होतं की यार टीव्हीत कसं जात असतील ना, मला या असं रडायला खूप आवडतं, मी असं हसू पण शकते. आणि हे क्रेज होतं, पण माहित नाही की त्यालाच अभिनय म्हणतात आणि आपल्यासारखी लोकही ते करू शकतात हे दूरदूर तक नव्हतं. पण मला शिक्षणाची आवड होती. म्हणतात की शिक्षणाचा आणि कुठल्याही करिअरचा, म्हणजे अभिनय क्षेत्राचा आणि कुठल्याही टॉप लेवलला जाण्याचा फारसा जरी संबंध नसला तरी माझ्यासाठी शिक्षणात मी जरा बरी असण्याचा फायदा झाला. म्हणूनच मला बाहेर शिकायला ठेवलं.
0: बरं,
1: माझ्या वडिलांनी, माझे वडील शेतकरी, माझे पहिले गुरु, माझा हिरो, माझ्यासाठी सगळे काही माझे वडील. 8वी-10वी झालेलं त्यांचं शिक्षण, पण मला वाटतंय फॉरवर्डमध्ये सगळ्यात पुरोगामी ज्याचे विचार असतील ना, आज विचारवंत म्हणून, ते माझ्यासाठी माझ्या वडिलांनी काम केलं.
0: क्या बात है, किती छान. म्हणजे तुम्ही हे सांगताय त्यावेळी सुद्धा अंगावर काटे येतात, इतक्या संघर्षातून तुम्ही पुढे आलात. आणि जिथे शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक ताकद आपल्यामध्ये येते किंवा शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्यामध्ये डेव्हलप करतो तेव्हा निश्चितच यश हे आपल्याला प्राप्त होतच असं म्हणायला काही हरकत नाही. हा आपला संवाद तर मॅडम असं चालूच राहील, परंतु तुमची अभिनय क्षेत्रातील जी कारकीर्द आहे ती जाणून घेत असताना त्या कारकीर्दीची एक झलकही आम्हाला ऐकायची आहे. तर आता तुमच्या कोणत्या भूमिकेचं सादरीकरण कराल बरं आपण?
1: भिंतीबद्दल जे बोलले मी, तर ती जी आहे ती छोटी मुलगी आहे.
0: बर,
1: दुसऱ्या वर्गात जाणारी ती आहे. तर ती शाळा चालू आहे, तिची आई तिला दुपारून घरी राहा म्हणते की तू आता शाळेत जाऊ नको, तहान बाळ आहे, तू आता घरीच राहा त्याला सांभाळण्यासाठी. तिची आजी असते, तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असतं.
0: अच्छा.
1: मग बाळाला सांभाळण्यासाठी कोणी नसतं, एक 8-10 महिन्याचं बाळ असतं, त्याला टाकून आई शेतात जाणार असते. आणि तिचं नाव पिंटी, ती दुसरीची आहे, दुसऱ्या वर्गात जाते. मग ती दुपारच्या सुट्टीत घरी आली आणि मग ती बोलते, मग ती येते दप्तर घेऊन, शाळा सुटली, पाटी फुटली, आय मला बब्यानं मारलं, बाई तू आज बिराणात चाललीस? हो.

0: जाऊ दे बाई, तू एक दिवशी घरी राहत नाहीस माय, राहणार नाही गेल्या ना आपलं कसं होईल, आपल्याला जावं लागतं माय, जाऊ दे मग, तू रविवारी बी घरी राहत नाहीस, मी नाही सांभाळीत बाळाला, राय माय वागा, मी तुला संध्याकाळी आल्यावर खीर करीन. वाव, खीर कशाची? गोड तांदळाची. मला ना ग माय. जाऊ दे मग बाई, तू कवाच घरी राहत नाहीस, जाऊ दे मग, नाही तर मला एक रुपया दि गोळ्या बिस्किटाला. आता माय, मस्त गोळ्या बिस्किट खाल्लीस की दुखण्यात? काय नाही, तुला नीट सांगून ठेवते, नीट घरी राय आन त्या बाळ्याकडं ध्यान दी, टाळू माकू नाऊ घालून त्याला झोळणीत टाकलंय, आन घराचा दरवाजा उघडा ठेवू नको, बरानी कुत्रे फिरतेत, आन जर तू दरवाजा उघडा टाकून इकडं तिकडं हिंडलीस तर मी तुला घरी आल्यावर अशी कुच्चींना त्याला सांगून. असं तिच्या आईचं कॅरेक्टर आहे.
1: अच्छा, म्हणजे या काही वाक्यांमधूनच शेतात कामाला जाणाऱ्या आईचं, तिच्या घरातल्या कुटुंबियांचं ग्रामीण जीवन आणि एका लहानग्या शाळेतल्या मुलीला आपल्या भावाला सांभाळावं लागतं, त्याला नाहू घालणं, त्याला दिवसभर खाऊ घालणं हे करावं लागतं. खरं तर या गोष्टी खूप मनाला स्पर्शून जातात. म्हणजे कधी कधी वाईटही वाटतं की अशा परिस्थितीत अनेकांना आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. खरं तर इच्छा आहे की प्रत्येकाला खूप छान लक्झरियस लाईफ भेटावं आणि प्रत्येकाने जीवनात खूप आनंद उपभोगावा. मॅडम, आता अभिनय क्षेत्रातील आपले गुरु कोण आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल?
0: मी आत्ता म्हणजे सांगितलं सुरुवात झालेली माझी तशी आता थेट अभिनयाला सुरुवात झाली माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळापासून. महाविद्यालयीन जे जीवन होतं त्यापासून, युथ फेस्टिवल आलं आणि युथ फेस्टिवलला आम्हाला जायचं होतं आणि मग मी सुरुवातीला नाटकात काम करायला नाही म्हटले.
1: बरं,
0: म्हणजे मला असं झालं की आम्हाला ग्रॅज्युएशन करण्यासाठी माझ्या वडिलांनी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी रूम करून ठेवलं होतं. तर मग त्यावेळी माझी अशी इच्छा होती की आपण अभ्यास करू, टॉपर होऊ आणि मग तेव्हाही शिक्षक प्राध्यापक जे काय मला व्हायचं होतं त्यासाठी. पण मग त्या काळात युथ फेस्टिवलचा काळ होता आणि मग सगळेजण, माझी एक मैत्रीण होती आणि तिने नाटकात सहभाग नोंदवायचा असं ठरवलं आणि मग मी तिला म्हटलं की असं करू नको, सपना नाव होतं तिचं, सपना असं करू नको, आपल्याला गावाकडे घेऊन जातील आणि नाटक त्यातही तू नवरा बायकोचा कॅरेक्टर करणार, आपल्याकडे जमतं का? आपल्यात नाही जमणार असं म्हणून मी तिलाच विरोध करत होते. पण माझ्या ते गोलवर रुजलेलं होतं. आणि त्यावेळी राजकुमार तांगडे सर, जे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे लेखक आहेत, ज्यांनी चिवटी सारखा सिनेमा जो यायचा अजून दिग्दर्शित केला, लिखाण केलंय, आणि संभाजी तांगडे जे सैराट सिनेमामध्ये परशाच्या वडिलांची ज्यांनी भूमिका केली.
1: अच्छा,
0: हे दोन माझ्या अभिनय क्षेत्रातले, नाटक क्षेत्रातले आणि माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींचे गुरु आहेत. तर ते तिथे होते, त्या महाविद्यालयात, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचं, आणि तिथे सर नाटक बसवायला यायचे आणि संभाजी सर तिथे सीएचबी करायचे. तर तेव्हापासून मग माझी सुरुवात झाली. पण म्हणजे पहिला प्रयोग मी केला नाही. जेव्हा युथ फेस्टिवलला त्यांनी अकडा नावाची एक अंकिका बसवली होती, दीर्घांक होता तो राजकुमार तांगडे सरांचा, तो खूप सुंदर दीर्घांक आहे, ते पुस्तकात आता आलेला आहे. तो एका कंदिलावर नाटक करतात शेतकरी आत्महत्येच्या संदर्भाने, शेतीच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भाने तो आहे. आणि ते त्यांनी केलं, माझ्या मैत्रिणीला युथ फेस्टिवलमध्ये त्याच्यासाठी बक्षिसं मिळाली, माझ्या मित्राला त्याचं गोल्ड मेडल मिळालं आणि मग मिरडले. त्यानंतर जेव्हा मग दुसरा प्रयोग झाला जो माझ्या गावात झाला, त्यासाठी एका मैत्रिणीला परत त्याच अडचणी की नाटक शाळेपुरतं कॉलेजपुरतं ठीक आहे, नाही पाठवायचं. तिला त्यांनी पाठवलं नाही आणि ती माझ्यासाठी संधी होती. तोपर्यंत मी सगळं नाटक पाठ करून ठेवलं होतं. जी मी तिला म्हणत होते की तू करू नको, ते मला सगळं पाठवतं. आतून ते करण्याची खूप इच्छा होती. फक्त बंधन असं होतं की भीती अशी होती की नाटकाला जर आपण गेलो आणि आपल्याला जर घरी नेलं तर नाटक तर काय दूरची गोष्ट आहे, आपलं शिक्षण बंद झालं तर.
1: नाही, खरंच आहे.
0: त्यामुळे मग तिथून मग मी पहिला प्रयोग केला, माझ्या गावातच केला आणि सगळ्यांचं म्हणजे कौतुक मिळालं. राजकुमार तांगडे सरांनी, संभाजी तांगडे सरांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आणि माझ्या आयुष्यातले ते नाटकासाठीचे माझे पहिले गुरु आहेत दोघे जण.
1: किती छान ही जर्नी जेव्हा जाणून घेतोय ना, तर एखादं छानसं एक माहितीपट दृश्य समोर दिसल्यासारखं वाटतंय. आणि खरंच प्रत्येक स्त्री ही अशीच असते, मग ती तरुण मुलगी असो किंवा प्रौढ वयात आलेली स्त्री असो, ती स्वतःच्या आधी आपल्या घरच्यांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपण ज्या समाजात राहतो त्या व्यक्तींचा, त्यांच्या विचारांचा अधिक विचार करते आणि स्वतःच्या भावना नेहमीच कायम दडपते. हे मात्र खरं, अगदी तशीच सुरुवात तुम्ही केली पण तुम्ही त्यातून बाहेर पडलात, ही गोष्ट खूप मोठी आणि उत्तम आहे. मॅडम, आता मराठी रंगभूमी असेल, चित्रपट सृष्टी असेल किंवा मग शॉर्ट फिल्म असतील, खाजगी वाहिनींवरील मालिकांमधील आपल्या भूमिका असतील, या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर

0: तुम्ही वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत, वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेत, तर या सर्व भूमिकांविषयी तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत कोणकोणत्या चित्रपटांतून, कोणकोणत्या नाटकांतून भूमिका तुम्ही साकारल्यात, त्या कशा होत्या, त्याविषयीचं तुमचं काय म्हणणं आहे?
1: सध्या जी नाटक करते शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या नाटकाचे 954 प्रयोग सध्या झाले.
0: बरोबर.
1: हो, आणि त्याच्यात माझं ना अक्का नावाचं कॅरेक्टर आहे.
0: अच्छा.
1: ते पात्र असं आहे की स्थानिक लेवलची जी कार्यकर्ती असते तिचा थोडा भडक स्वभाव, तिची ती जी कशालाही पटकन भांडायला उठण्याची वृत्ती, आणि असं ते कॅरेक्टर आहे. ते गमतीशीर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर खमकी आहे ती खूप, आणि ती संधी असेल तिथे जाते, म्हणजे ती पक्ष बदलणारी आहे. असं ती कॉमेडी अंगाने ते कॅरेक्टर आहे. त्यानंतर वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स केल्या, त्यामध्ये मी बऱ्यापैकी हे अशीच कॅरेक्टर माझ्या वाट्याला अशी कॅरेक्टर आली की जे खमके आहेत. आपल्याकडे ते एक हे पण आहे ना की एकदा एका कॅरेक्टरची छाप पडली की तसे येतात. परंतु एलिझाबेथ एकादशी मध्ये माझं कॅरेक्टर वेगळं होतं. एलिझाबेथ एकादशी माझा तसा दुसरा सिनेमा, मी पहिला म्हणजे देऊळ केला आणि देऊळची गंमतच झाली. आपण लहान पण असतो ना तेव्हा, माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि मी देऊळला गेले.
0: बरं.
1: आणि देऊळ झालं आणि मग मी सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्या मित्रमैत्रिणीला सिनेमाला घेऊन गेलो आणि माझे काय 3-4 दिवस शूट झालं होतं, बरेच सीन झाले आणि आम्ही गेलो फिल्म थिएटरमध्ये आणि माझा एक असा ओझरता सीन, 1-2 सीन दिसले. मित्रांनाच ओळखू आले, बाकी कोणाला कळले पण नाही. आणि मग ती गंमत झाली आणि त्यानंतर मग माझे मित्र माझं नाव वाचून खुश झाले जेव्हा क्रेडिट लिस्ट मध्ये येतात. त्यानंतर ठरवलं की आपली जी कामं आहेत ती जोपर्यंत येत नाहीत, बाहेर येत नाही तोपर्यंत सांगायची नाही, कारण काही खरं नसते. तोपर्यंत आम्हाला हे माहिती नव्हतं की एडिटिंग मध्ये एवढं जातं, काय महत्वाचं नसलं वाटत ते कापतात. तर मग तो पहिला सिनेमा एलिझाबेथ एकादशी मध्ये एका गणिकेचं काम होतं, ते एक वेश्या होती आणि ते कॅरेक्टर म्हणजे थोडं महत्वपूर्ण होतं त्या फिल्मसाठी. मोजकेच कॅरेक्टर होते त्यातला जो समूह पोरांचा, त्यातला एक महाद्या म्हणून होता आणि त्याच्या आईचं ते कॅरेक्टर होतं. तिची ती भाषा, 1-3 सीन होते पण छान होता, तो एक वेगळा अनुभव होता.
0: अच्छा.
1: त्यानंतर मी मगाशीच बोलले तुम्हाला, बर्नी नावाची एक फिल्म केली होती मी. ती फिल्म खूप सुंदर होती. तिचे विषय मी ज्या आतापर्यंत ज्या फिल्म केल्या त्या बऱ्यापैकी 8 फिल्म आहेत, म्हणजे ज्या काहीतरी सोशल इश्यू घेऊन येतात, काहीतरी संदेश देतात, अशा फिल्म अशी नाटकं आणि मधून माझं म्हणजे काम आतापर्यंत झाले.
0: अच्छा.
1: फुल कमर्शियल, फक्त ती सिरियल जी होती कट्टी बट्टी नावाची, ती एक चांगली कमर्शियल सिरियल होती. बाकी फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स या कुठली तरी वेदना घेऊन येणाऱ्या, कुठलं तरी एखादं म्हणणं मांडणाऱ्या अशा प्रोजेक्टमधनं मी आतापर्यंत आली आहे. आणि त्यातलं पण बर्नीमधलं पण कॅरेक्टर होतं की त्या ज्या नन असतात आणि त्यांची जी लाईफ असते, त्यातली एखादी विद्रोह करणारी जी मुलगी असते, तिची जर्नी आणि तिच्या आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणी, मग कोणी पॉझिटिव्ह कोणी निगेटिव्ह, त्यात माझं कॅरेक्टर तिला मदत करणारं पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. खूप इंटरेस्टिंग होतं ती. अच्छा. खूप रिसर्चवाली फिल्म होती. त्यानंतर नाटकाचं म्हणाल तर एक मी ना हितशत्रू नावाचं नाटक केलं होतं. त्याचे व्यावसायिकला खूप प्रयोग नाही झाले, मी 1-8 प्रयोग केले त्याचे. ते पण कॅरेक्टर, ती एक होणारी आई, तिचा नवरा त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी आभूषण करायचं तिला फोर्स करतो आणि मग ती कशी इमोशनल होती, तिला नवऱ्यालाही सपोर्ट, कारण ते लव्ह मॅरेज असतं त्यांचं.
0: अच्छा.
1: आणि तिला नवऱ्याला पण सपोर्ट करायचा असतो, तिला ते बाळपण पाहिजे असतं, नॅचरली आलेलं असतं, मग तिला त्याला हे पण नसतं करायचं. तिची ती जी भावनिकी असते आणि एवढ्या सगळ्यात ती प्रेग्नेंट असतानाही तिच्या नवऱ्याचा जेव्हा रिझल्ट यायचा असतो जिल्हा परिषदेला, तो उभा असतो आणि ते खूप सुंदर होतं. पण ते काम मी अशा वेळी केलं होतं जेव्हा मला फार पॉलिटिक्स मधल्या गोष्टी कळत नव्हत्या.
0: अच्छा.
1: आणि मला आत्ता ही गोष्ट जाणवते की काम करताना त्या विषयाचे बारकावे पण आपल्याला माहित असेल तर आपल्या कामात ते अधिक येतं. त्यामुळे मला असं वाटलं की ते कामाचं फार अप्रिशिएट नाही झालं, तो एक शिकण्याचा भाग होता. त्यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडचं बोलले, आत्ता बयान नावाची एक शॉर्ट फिल्म केली मी औरंगाबाद फिल्म फेस्टिवलला, तिला विशेष ज्युरी अवॉर्ड मिळाला, माझ्या कॅरेक्टरसाठी सुद्धा मिळाला. तर ती फिल्म खूप इंटरेस्टिंग होती. तर त्यातलं कॅरेक्टर माझं इंटरेस्टिंग आहे, कॉमेडी आहे, कॉमेडी बेसची हे मला येतात पात्र जास्तीत जास्त.
0: अच्छा.
1: माहित नाही का
0: म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर हसराज तुमचा चेहरा आणि तुमचा आणि माझा पहिलाच परिचय आणि पहिलीच भेट आहे, पण मला तरी हे जाणवलं की अतिशय मनमोकळा स्वभाव, मनमोकळेपणाने छान आपले विचार मांडणं, यामुळे कदाचित तुम्हाला या अशा छान भूमिका येत असतील. आणि तुम्ही म्हणालात आणखी की तुम्हाला बोधात्मक पात्र अधिक आले ज्यातून बोध घेण्यासारखं, ही गोष्ट मला जास्त आवडली. कारण आपण बघतोय की मीडियामधनं दाखवल्या गेलेल्या गोष्टी डायरेक्टली प्रेक्षकांच्या मनात उतरत असतात, मग या जर सकारात्मक, बोधात्मक, प्रबोधनात्मक असतील, सामाजिक जनजागृती करणारे असतील, तर निश्चितच आपल्या कामात

0: त्यासोबतच समाजाचा विकासही त्यासोबत जोडला जातो कळत नकळतपणे. ही गोष्ट जास्त मला येथे महत्वाची वाटते. खूपच छान. तुम्ही ज्या ज्या भूमिका आजपर्यंत नाटकांमधून, चित्रपटांमधून, शॉर्ट फिल्म्समधून किंवा मालिकांमधून केलेल्या आहेत त्याविषयी तर आपण सविस्तरपणे बोललो आहोत, परंतु असं असतं की आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा कार्य करत असतो त्यावेळी आपणच केलेलं एखादं कार्य आपल्या मनाला खूप भावतं किंवा ती गोष्ट आपल्या कायम चिरंतन स्मरणात राहणारी अशी असते, तर तुम्ही आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात त्यातील कोणती अशी भूमिका आहे की जी तुमच्या मनाला खूप भावली?
1: खरं तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला मधली अक्का पण आहे, पण त्याही पेक्षा आधी मला चिवटी नावाची जी फिल्म आहे राजकुमार तांगडे सरांची, रंगमळा जो ग्रुप आहे त्यांनीच ते केलेले आहे सगळे काम, तर त्यातलं एक कॅरेक्टर होतं माझं आत्या, म्हणजे ती जी आहे ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. ऊसतोड कामगार ज्या महिला आहेत त्या ऊसतोड कामगार महिला ज्या टोळ्या जातात दुसरीकडे काम करायला त्यापैकी त्यांची एक सिनियर असते आणि तिथेही आपला हक्क सांगते ती, म्हणजे पाण्यासाठी भांडणारी तिथे ज्या छोट्या छोट्या सुविधा त्यांना फार सुविधा नाही मिळत, पण त्या सुविधांसाठी त्या टोळीला तिथे मिळाव्यात यासाठी युनियनसाठी लढणारी ती एक स्त्री असते. तिथे कॅरेक्टर मी केलं त्यातलं.
0: अच्छा.
1: आत्या नावाचं एक कॅरेक्टर होतं ते, त्यांची सगळ्या स्त्रियांना घेऊन किंवा जर समजा हळदी कुंकवाला तिथे जर वस्तीवर कोणा येणार असतं तर सगळ्यांपर्यंत पोहोचवणं असं जे काम करणारी ती आहे, तिचे खूप सुंदर सुंदर सीन आहे त्याच्यात. ते मला जास्त भावले ते कॅरेक्टर माझ्या, खूप खूप काही देऊन गेलं, कारण तितक्या तशा परिस्थिती सुद्धा त्यांचं लीडरशिप करणारं कुणीतरी उभं राहतंय आणि ते काम करते.
0: मस्तच मॅडम. आता अभिनय आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपली वाटचाल या दोन्हींचाही योग्य प्रकारे आपण समतोल साधलात आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD पूर्ण केलं, डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. खरं तर हे ऐकायला खूप छान वाटतं, पण तितकीच कठीण बाब आहे हे मात्र निश्चित. म्हणजे डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी खूप जणांना खूप कालावधी आपल्या जीवनाचा व्यतीत करावा लागतो, त्यावर काम करावं लागतं, पण तुम्ही अगदी सगळं करत करत तुमचं छंद, तुमच्या आवडीनिवडी, तुमची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जपत जपत तुम्ही तुमची डॉक्टरेटही पूर्ण केली. तुमच्या या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगाल?
1: काय अभिनय आणि शिक्षण म्हणजे हे जोडूनच मला करणं गरजेचं होतं त्या काळात, कारण परिस्थिती अशी होती की मी ज्यावेळेस बाहेर पडले म्हणजे कॉलेज लेवलपर्यंत ठीक होतं, म्हणजे मला परवानगी होती, पण कॉलेज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी PG करायला संभाजीनगरला गेले, बामूमध्ये गेले, त्यावेळी मग माझ्या आईनं मला वॉर्निंग दिली होती स्ट्रिक्ट की आता हे नाटक बिटक ठीक आहे, आता सरळ अभ्यास करायचा आणि काय ते नोकरी पाण्याचं बघायचं. कारण आमच्याकडे माझ्या गावात आजही PhD झालेली मी पहिलीच मुलगी.
0: क्या बात आहे, तुमच्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. आणि आजच्या आधुनिक काळाचा क्रांतीचे वारे एवढे वाहत असताना या काळाचा विचार केला तर तशी ही एक अतिशय वाईटही गोष्ट आहे.
1: PG जेव्हा झाले होते तेव्हा ही पहिली होते, PhD झाल्यानंतर पहिलीच मुलगी आहे, तर तेव्हा त्या काळात खूप भारीच वाटलं, पण मला वाटलं तर कालांतरीने परिस्थिती बदलेल, फारशी नाही बदलली,
0: पण ठीक आहे ना. तुम्ही आज तुमच्या गावातील इतर मुलींसाठी एक आदर्श आहात, किमान त्या तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतील. म्हणजे अगदीच PhD जरी त्यांचं पूर्ण नाही झालं तरी शिक्षणाच्या प्रवाहात तर त्या येतील.
1: आल्या
0: गोष्ट मला जास्त महत्वाची,
1: काहीतरी आल्यात. आणि मला खूप बरं वाटतं की किमान माझं नाव घेऊन चार जणांना काकांना वाटतं की हा म्हणजे त्या ताईसारखं आम्ही टाकतो तुला, तिच्यासारखंच राहा असं पण बोललं जातं, तर ती आपल्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तशा मला अवघड गेल्या. मला नाटकात काम करायचं होतं. गंमत सांगते, जेव्हा मी PG करत होते सेम टाइम शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ल्याची तालमी चालू होत्या आणि मग मी औरंगाबादला होते शिकायला आणि तालमी माझ्या गावापासून दूर थोडस 4 किलोमीटरवर कुंभार पिंपळगाव नावाचं एक गाव आहे, तिथे तालमी व्हायच्या. तर माझ्या आईला असं माहीत होतं की मी विद्यापीठाच्या हॉस्टेलला आहे आणि मी तालमीसाठी तिच्याच शेजारी 3-4 किलोमीटरच्या अंतरावर होते.
0: अच्छा.
1: आणि तिला माहितच नव्हतं की मी नाटकाच्या तालमीसाठी येते, मी कॉलेज करायला आहे, PG करायला विद्यापीठात आहे असं तिला माहित होतं. माझे वडील रोज संध्याकाळी शेतातून मोसंब्या दूध वगैरे घेऊन जे घरी जायचं ते माझ्याकडे यायचे, आम्हाला कधी द्यायचे आणि मग घरी जायचे.
0: अच्छा, म्हणजे बाबांना सगळं माहिती होतं पण आईला माहिती,
1: कारण आईला कसं होतं की तिची भीती होती. तिचा पहिला मला नेहमीचा हा प्रश्न होता की हे आपल्यात नसते आणि हे केलं तर तुझ्यासोबत लग्न कोण करेल, आणि तिची भीती तशी चुकीची नव्हती, कारण तो काळही तसा नव्हता आणि ती परिस्थिती तशी नव्हती की

0: नाटक सिनेमात काम करणाऱ्या मुलीचं ओपनली सहज असं कुठल्याही म्हणजे आपल्याकडं जे रीतिरिवाजाप्रमाणे मुलं येतात आणि ते लग्न करतील शक्यच नव्हतं, कारण तशी स्थळच येत नव्हते. मग तिला आता कुठल्याही आई वडिलांना, आणि त्यात माझी आई तशी बघायला गेलं तर शिकलेली नाहीये, तशी साक्षर नाही. माझी आई खूप हुशार आहे परंतु अक्षरानं साक्षर नाही. तिला त्याच्याशी नव्हतं घेणं देणं, तिला वाटायचं शिक्षण कर आणि मग काय नोकरी करायची तर कर, पण हे दुसरं काय, आता आम्ही आता शिकतो तुला शिक्षणासाठी हे करतोय. आणि मग तिला ती भीती होती की आपल्यात नसतंय, म्हणजे आपल्यात नसतंय ने गोळ घातला होता. पण माझे वडील म्हणायचे आपल्यात जरी नसते ना तही करू शकते.
1: किती छान बरं, म्हणजे तुम्हाला खंबीर पाठिंबा तुमच्या बाबांचा होता, किती छान.
0: परंतु नंतर काही म्हणजे जेव्हा प्रयोग सुरू झाले, माझ्या आईला माहीत झालं की हा मी नाटकात काम करते, आणि मग माझ्या आई वडिलांचा थोडा सत्कारही झाला तापडी या नाट्य मंदिराला. आणि मग तेव्हा आपल्यात नसते म्हणणारी माझी आई आता माझ्या तारखा पाठ ठेवते.
1: तुम्ही तुमच्या आईला बदललत, तिच्या विचारांना बदललत, आणि हीच खरी स्त्री होण्यातील एक ताकद आहे असं म्हणायला काही हरकत नाही की जगाला बदलायला लावणारी ती स्त्री, मग ते घरात असो की घराच्या बाहेर असो.
0: पण त्याच्यामध्ये मग मला ह्या दोन जे वाक्य आहेत त्याच्यामधला जो काळ आहे तो माझा PhD आणि माझं पूर्ण शिक्षण करण्यामागे माझी प्रेरणाच ती होती की माझ्या आईला वाटू नये की नाटकाच्या नादाने हिने शिक्षणावर पाणी पाडलं किंवा, कारण परत माझ्या तेही डोक्यात होतं की आपल्याकडे प्लॅन बी असावा. आणि मला म्हणजे सगळे शिक्षक कोऑपरेट करायचे, म्हणजे खूप मदत करायचे, त्यामुळे मला खूप म्हणजे बऱ्यापैकी तसा तिथे सोपं गेलं. वडिलांनी पण सांगितलं होतं की मधल्या काळात मग मी खूप नाटकच करत होते, प्रयोग जायचं, प्रयोगाला थोडं कमी वयात पैसेही यायला लागल्यावर थोडं शिक्षणापासून आपण दूर जातो. मग एकदा माझ्या वडिलांनी गाडी आली, राजकुमार सर मला घ्यायला आले आणि गाडी थांबून फक्त दोनच वाक्य बोलले ते की गुरुजी हे अभ्यासातून कामातून गेले, अभ्यास बिभ्यास करत नाही म्हणे, हे असं एवढं नाही जमणार. आणि माझा अपमान झाला म्हणजे सगळ्यांच्या. आणि मग मी पेट पास झाले आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं. तो शब्द त्रासदायक होता माझ्यासाठी की कामातून गेले, नको नको, तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की कामातून गेले. आणि मग मी ते केलं, थोडं अवघड गेलं मॅनेज करायला. माझा परभणीला प्रयोग होता आणि माझी मी 2013 रजिस्ट्रेशन झालं असतं, पण ती माझी पेटच गेली, म्हणजे पेपर अर्धवट सोडला, मला इथल्या लोकांनी गाडी पाठवली होती, मग मला ते अर्धवट यावं लागलं. त्यामुळे 2013 गेलं, 14 रजिस्ट्रेशन झालं.
1: अच्छा. आणि मग तुम्ही PhD पूर्ण केलं
0: 2018 मला,
1: आणि तुमच्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण केलं. तसं तुम्ही अभिनय क्षेत्राशी जोडला गेला ते फक्त तुमच्या शिक्षणामुळेच असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझी आई खूप हुशार आहे पण माझी आई अक्षराने साक्षर नाही. पण मला ही गोष्ट जास्त सुखावणारी वाटली की अक्षराने साक्षर नसलेली आई मुलीच्या शिक्षणासाठी मात्र खूप धडपड करते, वारंवार मुलीला सांगते की तू आधी अभ्यासच कर. ही गोष्ट खूप सुखावणारी आहे. प्रत्येक आई अशीच असावी की जरी तिला फारसं शिकायला नाही भेटलं काळानुरूप, आता तर सगळ्या आई वेल एज्युकेटेड आहेत, पण जुन्या काळाचा विचार केला तर त्या काळामध्ये जरी अशी परिस्थिती असली तरीही त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवलं, ही गोष्ट मला खूप प्रेरणादायी वाटते. आणि आज आपण बघतोय की ग्रामीण भागात अजूनही बालविवाह होतात, अजूनही शिक्षणापासून मुलींना वंचित ठेवलं जातं, तर त्यांच्यासाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे. आई कशी असावी आणि आईने आपल्या मुलींना शिकवण्यासाठी कशी धडपड करायला हवी. खरं तर आज तुम्ही डॉक्टरेट पदवी प्राप्त केलीत आणि तुमच्या नावासमोर डॉक्टर म्हणून लिहिलं जातंय, ते केवळ तुमच्या आईबाबांमुळे. नो डाऊट तुम्ही त्यासाठी खूप परिश्रम घेतलेत, पण तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारे तुमचे पालक होते, हे खूप अभिमानास्पद बाब आहे तुमच्यासाठी. खरं तर तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
0: अक्का नावाचं जे कॅरेक्टर आहे शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मल्ला नाटकातलं, तिचा पक्ष प्रवेशाचा जो सीन आहे प्रवेश आहे, आणि ती एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात प्रवेश करते, त्यावेळी तिनं केलेलं ते भाषण आहे.
1: ओके.
0: उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाक म्हणल्याशिवाय टाकणार नाही. साहेब तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना त्याला अजिबात तडा जाऊन देणार नाही. आतापर्यंत मी ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केलं. येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मी जालन्यातील जनतेला असं वचन देते, शिवाजी महाराजांचं कार्य

0: पक्षाच्या वतीनं जेवढं पुढं नेता येईल तेवढं पुढं नेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात, शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांना पण प्राधान्य देऊन शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न आम्ही करू.
1: किती भारदस्त आवाजात, खूप छान वाटलं. मॅडम, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
2: खूप खूप धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या, त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या, तसेच राज्यशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात मैत्रिणींसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी. आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो ऐकतो. मात्र आपल्या कुटुंबाची काळजी घेताना अनेक स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं आपण पाहतो. बदलती जीवनशैली, धावपळ, ताणतणाव, अयोग्य आहार, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज आपल्यामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही केवळ सौंदर्याशी संबंधित बाब नसून अनेक गंभीर आजारांची सुरुवात सुद्धा ठरू शकते. गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, हार्मोन्समधील बदल आणि वाढतं वय या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अशा वेळी योग्य जीवनशैली न पाळल्यास वजन वाढणं सहज शक्य होतं. मात्र प्रत्येक वाढलेलं वजन म्हणजे लठ्ठपणा असतो का? तो नेमका कसा ओळखायचा? त्याची कारणं कोणती? त्यापासून कोणते आजार उद्भवू शकतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवं? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या विषयातील अनुभवी आयुर्वेद तसंच योग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी. या बऱ्याच वर्षापासून लठ्ठपणा यावर जनसामान्यांना सेवा देत आहेत, उपचार करत आहेत, सोबतच त्या आहार मार्गदर्शन देखील करतात. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उकल त्यांच्याकडून करून घेऊयात. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
2: खूप खूप धन्यवाद.
1: तर मॅडम, आपण असं पाहतो की आजकाल स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे, तर सुरुवातीला आपण सगळ्या मैत्रिणींना हे सांगावं की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय.
2: नमस्कार सर्व सख्यांना. आता काय असतं, आपल्याला पाहिजे त्यापेक्षा अधिक आहार घेणं आणि त्या अपेक्षित जर आपली अंग मेहनत नसणं ही जी कारणं असतात, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये हळूहळू चरबी साठू लागते आणि थोडक्यात लठ्ठपणा म्हणजे ही वाढलेली चरबी. वजन वाढणं, शरीरात चरबीचा होणारा अतिरिक्त साठा म्हणजे स्थूलपणा, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो.
1: तर मॅडम, हा लठ्ठपणा जो आहे तर हा घालविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत असताना महिलांनी आदर्श वजन काय ठेवावं, त्याचे काही निकष आहेत का, किंवा हा लठ्ठपणा कसा मोजला जाऊ शकतो?
2: आता साधारण जेव्हा वजन वाढतं तेव्हा हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पेशंटला हे आपोआप लक्षात येत असतं. साधं सोपं म्हणजे आपल्या कपड्यांची साईज वाढते, कामं करताना जडपणा येतो आणि त्यामुळं वजन वाढतंय, लठ्ठपणा येतोय ह्याची पूर्ण कल्पना आपल्याला येत असते. पण तरीही

0: हा लठ्ठपणा नेमका कसा वाढलेला आहे, नेमकं वजन कोणत्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याबद्दल काही आपण निकष लावू शकतात? BMI नावाचं एक आपण साधन वापरतो ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. सहसा लठ्ठपणा वजन आणि उंचीच्या प्रमाणानुसार मोजला जातो. प्रत्येकाच्या उंचीनुसार एक ठराविक वजन असतं आणि त्याच्याच प्रमाणाला आपण BMI असं म्हणत असतो. आता नॉर्मली हा जो BMI असतो तर तो 18 ते 24.9 या प्रमाणामध्ये असावा, म्हणजे वजन प्रमाणामध्ये असतं. पण हा BMI जेव्हा 25 ते 30 या रेंजमध्ये वाढतो तेव्हा त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि हा BMI जेव्हा 30 पेक्षा जास्त वाढतो तेव्हा मात्र आपण त्याला लठ्ठपणा म्हणू शकतो. तर BMI या निकषाद्वारे आपण लठ्ठपणा मोजू शकतो. दुसरं म्हणजे कमरेचा घेर. कमरेच्या घेरावरून सुद्धा आपण लठ्ठपणा मोजू शकतो. साधारणतः स्त्रियांमध्ये 88 सेंटीमीटर कमरेचा घेर असावा. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये 94 सेंटीमीटर हा कमरेचा घेर असावा. स्त्रियांमध्ये जर कमरेचा घेर 88 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर ओव्हरवेट होतोय किंवा लठ्ठपणाकडे आपण जातोय असं आपण म्हणू शकतो. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा 94 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त कमरेचा घेर असेल तर आपण वजन वाढतंय असं आपण म्हणू शकतो. जसं BMI आणि कमरेचा घेर यावरून ठरवतो त्याचप्रमाणे WHR म्हणजे वेस्ट टू हिप रेशो हे सुद्धा एक लठ्ठपणा मोजण्याचं साधन आहे. यामध्ये आपल्या कमरेचा घेर आणि सीट या दोन्हीचं प्रमाण ठरवून आपण तो काढला जातो. थोडक्यात या दोन्हींचा रेशो जर 0.80 या प्रमाणामध्ये असेल तर आपण अगदी नॉर्मल वजन आहे असं समजतो. पण WHR जर 0.80 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण वजन वाढलेलं आहे असं म्हणू शकतो. हे प्रमाण स्त्रियांचं आहे. पुरुषांमध्ये हेच प्रमाण आपण 0.90 हे आपण बॉर्डर लाईन त्याची सीमा आपण पकडू शकतो.
1: अच्छा, हा जो लठ्ठपणा येतो आहे स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य जनतेमध्ये आपण पाहतो की लठ्ठपणा पण विशेषतः स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतो आपल्याला, तर हा लठ्ठपणा येण्यामागची सर्वसाधारण कारणं काय असावीत?
0: सर्वात महत्वाचं कारण आणि सर्वांना माहिती असलेलं कारण म्हणजे हाय कॅलरी अन्न घेणं किंवा जेवण घेणं. आता हाय कॅलरी म्हणजे काय असतं की ज्याच्यामधून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते असं जेवण घेणं, असं अन्न घेणं यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो. गोड खाणं, तळलेलं खाणं, फास्ट फूड खाणं किंवा भूक लागलेली नसतानाही सतत खात राहणं हे सुद्धा एक वजन वाढीचं खूप मोठं कारण आहे. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव असणं. त्याचप्रमाणे काही व्यक्तींमध्ये अनुवंशिकता हेही मोठं कारण मिळतं. त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये अनुवंशिकता हे मोठं कारण असू शकतं. बऱ्याच व्यक्तींमध्ये काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात त्यामुळेही वजन वाढतं. त्यांचं सगळं रुटीन व्यवस्थित असून जीवनशैली व्यवस्थित असूनही केवळ हार्मोन्सचा इम्बॅलन्स असल्यामुळे वजन वाढू शकतं. त्यामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम, PCOD हे प्रॉब्लेम घेऊ शकतो. तसंच काही व्याधींची ट्रीटमेंट घेताना जी काही आपण औषधं घेतो जसं की स्टिरॉइड्स किंवा मानसिक रोगावरील काही औषधं, या औषधांच्या घेण्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं. आणि आजकालचं सगळ्यात जास्त वाढलेलं कारण म्हणजे मानसिक ताण. कामातला ताण, कौटुंबिक ताण, शैक्षणिक ताण या सर्वांच्या ताणामुळे सुद्धा वजन वाढलेलं आपल्याला जाणवतं. पूर्वीच्या काळी आहार घेणं, झोप हे सगळं संतुलित होतं. पण आजकाल झोपेची सुद्धा नियमितता राहिलेली नाहीये. तर अपुरी झोप हे सुद्धा वजन वाढीचं कारण आहे. उशिरा झोपल्या जातं त्यामुळं पुरेशी झोप होत नाही आणि त्यामुळं भूक कंट्रोल करणारं जे हार्मोन आहे त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही, भूक वाढत राहते आणि वजन वाढत राहतं.
1: तर मॅडम, हे आपण लठ्ठपणाची कारणं सांगितलीत पण मग हा लठ्ठपणा ओळखण्यासाठी सुद्धा काही विशेष लक्षणं असतील?
0: आता साधारण जेव्हा वजन वाढतं त्यावेळी मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडंसं आपल्या कामाची क्षमता कमी होते. थोड्या थोड्या गोष्टींवरून आपल्याला दम लागायला सुरुवात होते. पायऱ्या चढणं, उतरणं किंवा चालताना दम लागणं, बोलताना सुद्धा दम लागणं ही लक्षणं जाणवायला लागतात. लवकर थकवा येतो. अगदी रोजची कामे करताना सुद्धा आपण असमर्थ राहतो आणि थकवा यायला सुरुवात होते. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हाही त्रास जाणवतो. लठ्ठपणामुळे घाम सुद्धा खूप येतो. हिवाळ्यात सुद्धा घाम येणं हे लठ्ठपणाचं लक्षण आहे. झोपेमध्ये बऱ्याचदा व्यक्ती घोरायला सुरुवात करतो ओव्हरवेटमुळे. त्याचप्रमाणे कमी झालेली आपली कार्यक्षमता आणि आपल्या स्वतःमध्ये दिसण्यामध्ये झालेला बदल या

0: मुळे कुठेतरी मानसिक बदल सुद्धा विशेषतः स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे लठ्ठपणामुळे शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला काही लक्षणे जाणवायला सुरुवात होतात.
1: अच्छा, एकंदरीतच काय जर ही लक्षणं आपल्यामध्ये आढळून आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये.
0: नाही, अजिबात.
1: तर मॅडम, ओव्हरवेट आणि ओबेसिटी म्हणजेच वजन जास्त असणं आणि लठ्ठपणा हा आजार असणं यात काय फरक आहे, किंवा मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा कि

0: असणं आणि लठ्ठपणा हा आजार असणं यात काय फरक आहे? किंवा मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं या कंडिशनमध्ये योग्य राहील?
1: आता ज्यावेळी आपलं वजन हे नॉर्मल वजनापेक्षा थोडंसं वाढलेलं असतं त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि ओव्हरवेट ज्या वेळेस व्यक्ती असतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये फार असे नकोसे बदल झालेले नसतात की जे आपल्या शरीराला फार अपाय करतील असे बदल झालेले नसतात. पण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा व्याधी झाल्यानंतर मात्र काय होतं की आपल्या शरीरामध्ये बरेचसे अनहेल्दी अपाय करणारे बदल ऑलरेडी झालेले असतात. त्यामुळं ओव्हरवेट असणं आणि ओबेसिटी हा व्याधी असणं यामध्ये बराचसा फरक आहे. ओव्हरवेट असलेली व्यक्ती ही हेल्दी असू शकते, तिला काहीही अपाय न झालेला असू शकतो. पण लठ्ठपणा हा व्याधी जेव्हा होतो व्यक्तीला त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये बरेचसे नको असलेले बदल झालेले असतात. आणि जे मोठे गंभीर आजार आहेत जसं की डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा स्त्री पुरुषातील वंध्यत्व येणं, तर या सगळ्या गोष्टी ह्या लठ्ठपणा या व्याधीमध्ये ऑलरेडी सुरू झालेल्या असतात.
0: तर मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील?
1: आता आपल्याला जाणवत असतं की आपलं वजन वाढतंय, त्याच वेळी लगेच तुम्ही सल्ला घेतला तर तो जास्त उपयोगी ठरतो. कारण वजन वाढतंय आणि त्यानंतर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम सुरू झाले तर त्यानंतर मग तुम्ही त्यावर उपाय करण्याच्या ऐवजी काही अपाय होण्याच्या आधी डॉक्टरचा सल्ला घेणं चांगलं असतं.
0: मॅडम, आपण असंही पाहतो की स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या तुलनेने लठ्ठपणा हा आजार जास्त जाणवतो, तर यामागचं काय कारण असावं?
1: हो, स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांच्या आयुष्यात तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात खूप बदल घडत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात. जसं की प्युबर्टी म्हणजे वयात येताना, प्रेग्नन्सी म्हणजे स्त्री गर्भिणी असताना, आणि मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यावर किंवा पाळी जाताना बऱ्याचदा वजन वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्याच स्त्रियांमध्ये थोडासा चरबीचा साठा ज्याला आपण बॉडी फॅट म्हणतो ते पुरुषांच्या तुलनेत थोडंसं जास्त असतं. त्यामुळं स्त्रिया ह्या लठ्ठ होण्याची शक्यता थोडीशी जास्तच असते. अजून एक कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मांसपेशी ज्याला आपण मसल्स म्हणतो त्यांचा आकार पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी असतो. त्यामुळं स्त्रियांमध्ये चयापचय क्रियेचा वेग थोडासा कमी असतो आणि त्यामुळे त्यांच्या कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्यांना कॅलरीज कमी लागतात. आणि कमी कॅलरीज लागल्यामुळं त्यांनी आहार सुद्धा पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी घ्यायला हवा. आणि अजून आपल्या भारतातील स्त्रियांच्या बाबतीत एक आढळणारं लठ्ठपणाचं कारण म्हणजे त्या आपल्यापेक्षा कुटुंबावर खूप जास्त लक्ष देतात आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी त्या प्रमाणामध्ये घेत नाहीत.
0: अगदी
1: त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतात, शिळं अन्न खाण्याचं प्रमाण जास्त असतं, व्यायामाचा तर बऱ्यापैकी अभाव असतो. घरातली कामे त्या करतात पण जो व्यायामाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्या प्रमाणामध्ये घरकामाचा परिणाम शरीरावर होत नाही. आणि दुसरं एक कारण भारतीय स्त्रियांचं म्हणजे त्या मानसिक ताणाखाली कायम असतात, कौटुंबिक ताण असतो, मुलांचा ताण असतो, त्यामुळेही वजन वाढतं. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपुरी झोप. आपल्या शरीराला काही ठराविक विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती आपल्याला झोपेमधून मिळत असते, पण हीच जर झोप अपुरी असेल तर त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं.
0: अच्छा, तर मॅडम लठ्ठपणामुळे स्त्रियांच्या विशेषतः प्रजनन संस्थेवर सुद्धा वाईट परिणाम होतात, तर त्याविषयी काय सांगाल?
1: एकूण जे स्त्रियांचं दिवसभरातलं रुटीन असतं त्याचा स्त्रियांच्या शरीरावर तर परिणाम होतोच, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांवर होतो, पण विशेषतः आजकाल त्यांच्या प्रजनन संस्थेवर वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय. एकूणच सध्या लठ्ठपणामुळे आपला प्रजनन दरच कमी झालेलं लक्षात येतंय या 5 वर्षांमध्ये. प्रजनन दर का कमी होतोय तर वंध्यत्वासारखे बरेच अपाय या लठ्ठपणामुळे वाढलेले दिसून येत आहेत. आजकाल मुलींची लग्न उशिरा होत आहेत आणि मेनोपॉज ज्याला पाळी जाणे आपण म्हणतो ते वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे, त्यामुळे सुद्धा प्रजनन दर कमी झालेला जाणवतोय. दुसरं म्हणजे लठ्ठपणामुळे काय होतं की मासिक पाळीसाठी जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स काम करत असतात त्यांच्या कार्यावर वजनाचा परिणाम होत असतो. त्यामुळं जर वजन जास्त असेल तर पाळीत अनियमितता येते ज्याला आपण पीसीओडी म्हणतो. या पीसीओडीमध्ये पाळी अनियमित येते, चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस वाढलेले जाणवतात आपल्याला, पिंपल्स येतात स्त्रियांना. त्याच

0: त्याचप्रमाणे वाढलेल्या वजनामुळे दर महिन्याला स्त्रियांमध्ये जे स्त्रीबीज तयार होतं किंवा जे स्त्रीबीज बाहेर पडण्याची जी क्रिया असते त्यावर याचा बराच अपाय होतो वजनाचा, आणि त्यामुळे वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं जाणवतंय.
1: अच्छा.
0: ओव्हरवेट असतानाही जर प्रेग्नन्सी राहिलीच तरी त्यातील गुंतागुंत थोडीशी वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस गर्भपातही या ओव्हरवेटमुळे होऊ शकतो.
1: अच्छा.
0: आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू झालीच तरी पण प्रेग्नन्सीमध्ये परत पेशंटची साखर वाढणे, बीपी वाढणे या सगळ्या समस्या येऊ शकतात. आणि दुसरं आजकालची वाढलेली समस्या म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. लठ्ठपणाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा खूप जवळचा संबंध आहे. कारण हे जे फॅट्स टिश्यू असतात तर ते काय करतात की इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं ते या फॅट्स टिश्यू वाढवतात, आणि त्यामुळं गर्भाशयाच्या आतील जे आवरण आहे ते जरा ॲबनॉर्मली वाढत राहतं आणि पुढे या ॲबनॉर्मल सेल्स कॅन्सरस होऊन गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच लठ्ठपणा हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेवर अतिशय वाईट परिणाम करतोय. तर त्यासाठी विशेषतः विवाहाच्या आधीपासून मुलींनी याकडे विशेष लक्ष द्यावं,
0: अवेअरनेस असणं आवश्यक आहे.
1: अगदीच अगदीच. तर मॅडम, बऱ्याचदा असं होतं की प्रसूतीनंतर सुद्धा वजन वाढलेलं जाणवतं.
0: आता बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बाळाची काळजी घेणं, बाळाचं वजन वाढवणं आईला आवश्यक असतं. त्यामुळे प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्दी आहार घेतला जातो जो बाळासाठी आवश्यकच असतो. पण एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर तो तेवढ्या प्रमाणामध्ये हाय कॅलरी डाएटची आपल्याला गरज नसते. त्यामुळे प्रसूतीनंतर स्त्रीने थोडासा लो कॅलरी डाएट घेतला तरी चालत असतो. पण आपल्याकडे काय होतं की प्रेग्नन्सी मध्ये जो डाएट आपण घेत असतो तोच डाएट आपण डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू करतो. हे एक मोठं कारण आहे वजन वाढीचं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीच स्त्रीचं जीवन आणि डिलिव्हरी नंतरचं जीवन हे खूप वेगळं असतं. तिच्यावर एक जबाबदारी आलेली असते आणि त्याचा एक वेगळा मानसिक ताण तिच्यावर असतो. तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड काही प्रॉब्लेम्स असतात जसं की थायरॉइड, त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं हायपोथायरॉइडिझममुळे.
1: अच्छा. प्रेग्नन्सी नंतर जे वजन वाढतंय, तुम्ही जे म्हणालात की आहारात आपण बदल करत नाही, प्रसूतीच्या आधीचा आहार आणि प्रसूतीनंतरचा आहार आपल्याकडे सहसा तसाच चालू राहतो, तर त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणं हे योग्य ठरतं.
0: हो, खूप आवश्यक असतं. आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मूल हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असतं. तर त्या पिरियडमध्ये तिने हाय कॅलरी डाएट घ्यावा, पण त्यानंतर मात्र हळूहळू तिने त्या प्रमाणामध्ये आहार कमी करणं आवश्यक आहे.
1: अच्छा. तर मॅडम, आता आपण मानसिक ताणाबद्दल सुद्धा बोललात स्त्रियांमध्ये जो प्रेग्नन्सी नंतर येतो. प्रेग्नन्सी नंतरच म्हणून नाही तर बऱ्याचदा स्त्रियांना मानसिक ताण येतोच येतो. तर मग मानसिक ताण आणि लठ्ठपणा यांचा काही परस्पर संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. मानसिक ताण आणि लठ्ठपणा या अगदी परस्पर पूरक गोष्टी आहेत. मानसिक ताणामुळे लठ्ठपणा येऊ शकतो आणि लठ्ठपणामुळे मानसिक ताण येऊ शकतो. आता कधी कधी काय होतं की खूप जास्त मानसिक ताण असतो स्त्रियांमध्ये स्पेशली, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं, तर त्याचं प्रमाण वाढतं जे की आपली चरबीचा साठा वाढवण्यासाठी मदत करत असतं, त्यामुळे वजन वाढतं. दुसरं, काही लोक काय असतात की स्ट्रेस वाढला, मानसिक ताण वाढला की थोडंसं हाय कॅलरी डाएट घेण्याची त्यांना सवय असते, त्यांना काहीतरी सतत खावंसं वाटत असतं, त्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तिसरं, मानसिक तणावामुळं वजन वाढण्याचं कारण म्हणजे आता जेव्हा आपण फ्रेश असतो, आपलं मन आनंदी असतं, त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. आपल्याला योगासनामध्ये असतो, आपल्याला मॉर्निंग वॉकमध्ये असतो, आपल्याला व्यायामामध्ये सुद्धा तेवढाच उत्साह असतो. पण ज्यावेळी आपलं मन खचलेलं असतं, डिस्टर्ब असतं, त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी करण्याचं टाळतो आणि व्यायामाच्या अभावामुळे परत वजन वाढायला सुरुवात होते. अशा प्रकारे मानसिक ताणामुळं आपलं हार्मोन्सचा एक परिणाम, दुसरं ओव्हर इटिंग आणि तिसरं म्हणजे व्यायामाचा अभाव, या तिन्ही कारणामुळं मानसिक ताणामुळे वजन वाढतं. या उलट लठ्ठपणामुळे सुद्धा मानसिक ताण वाढू शकतो. का? कारण काय होतं की लठ्ठपणामुळं आपण पूर्वी जसं दिसायचो त्यामध्ये बरेचसे बदल झालेले असतात. आपल्या कपड्यांच्या चॉईसेसमध्ये थोडासा आपल्याला बदल करावा लागतो. ज्या पद्धतीचे आपण

0: आपण कपडे आधी घालायचो त्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतात, तो एक कुठेतरी आपल्याला मन दुखावणारा तो प्रसंग असतो. आणि वर्किंग स्टॅमिना कमी झाल्यामुळे ती एक आपल्या मनामध्ये कुठेतरी खंत असते की मी ज्या स्टॅमिन्याने आधी काम करायचे त्या स्टॅमिन्याने आज करत नाहीये. या सगळ्या मानसिक लठ्ठपणाच्या परिणामी सुद्धा मानसिक ताण येऊ शकतो आणि मनस्वास्थ्य बिघडू शकतं.
1: अगदीच, असं बऱ्याचदा आपण पाहतो सुद्धा की स्त्रियांना बाहेर जाताना लठ्ठ असो तर कुठल्या फंक्शन मध्ये जातो,
0: कुठेतरी आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि कुठेतरी मग ती मनाची घालमेल असते, राग वाढतो, चिडचिड वाढते.
1: निश्चितच, म्हणजे मानसिक ताण आणि लठ्ठपणा खरंच परस्पर पूरक असे हे आहेत आणि दोन्हीवरती सुद्धा नियंत्रण मिळवणं हे आपल्याला गरजेचं आहे.
0: हो
1: मॅडम, आजकाल आपण असंही पाहतो की लठ्ठपणाला गंभीर शारीरिक आजार या वर्गात बसवलं जातं, तर त्यामागचं काय कारण असावं, म्हणजे असं कशामुळे होतं?
0: बरोबर आहे ते, कारण लठ्ठपणाला आपण सिरियसली घेतलं पाहिजे. कारण आजकाल जे गंभीर आजार होतात त्या बहुतांश व्याधींच्या मुळाशी कुठेतरी लठ्ठपणा हा कारणीभूत असतो. जसं की उच्च रक्तदाब, डायबिटीज, सांधेदुखी, स्त्री पुरुषातील वंध्यत्व किंवा कॅन्सर सारखे गंभीर रोग, मानसिक अस्वास्थ्य, या सर्वांना कुठेतरी लठ्ठपणा कारणीभूत असतो. आणि जे रुग्ण या सर्व त्रासातून जात असतात त्यांचं आयुष्य हे अत्यंत म्हणजे क्लेशदायी असतं. त्यामुळे लठ्ठपणा हा व्याधी एक गंभीर समस्या म्हणूनच पाहिला पाहिजे. जर लठ्ठपणा नसेल, जर आपण फिजिकली फिट असू, तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण आपोआप अस्वस्थ होत जातो. त्यामुळं लठ्ठपणाकडे एक गंभीर रीत्या आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या आजारांपासून आपण नक्कीच, जर वजन नियंत्रणात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दूर ठेवू शकतो.
1: अगदीच मॅडम, यासोबतच आपण असंही पाहतो की आजकाल लहान मुलांमध्ये, विशेषत किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा लठ्ठपणा वाढत आहे, तर त्याचे काय कारण असावेत आणि पालकांनी याविषयी काय विशेष काळजी घ्यावी, आणि सोबतच मुलांचा बराचसा वेळ हा शाळेमध्ये जात असतो, तर शाळेची सुद्धा यामध्ये काही महत्वाची भूमिका असू शकते का?
0: हो, शाळेची पण असू शकते, पण प्रथमतः पालकाची भूमिका यात खूप महत्वाची ठरते. पूर्वीच्या काळी काय होतं की आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, बरीचशी काकाची मामाची मुलं एकत्र राहायची, त्यामुळे लाड सुद्धा त्यांचे सर्वांचे एकत्र व्हायचे. पण आज असा ट्रेंड आहे की एकच मूल किंवा दोनच मुलं, यामध्ये कुठेतरी एकच मूल असल्यामुळे त्याचे हट्ट खूप जास्त प्रमाणामध्ये पुरवले जातात. त्याला हवं तसं खाणंपिणं केलं जातं, त्याला काही व्यायामासाठी किंवा काही शारीरिक अंगमेहनतीसाठी काही आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळं काय होतंय की मुलांचं वजन आपोआपच वाढत चाललंय. आणि दुसरी गोष्ट, एकच मूल असल्यामुळं हवं तसं त्याला पाहिजे तसं जगू देणं हा एक कुठेतरी पालकांचा रोल झालेला आहे सध्या. त्यामुळं मूल सुद्धा बाहेर खेळण्याच्या ऐवजी घरातच मोबाईल बघणं, टीव्ही बघणं यात वेळ घालवतं. आणि मुलींमध्ये सुद्धा बाहेरचं खाणं, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, त्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता यामध्ये प्रथमतः कोणते कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकतात याबद्दल जर पालकांनीच आधीच अवेअर ठेवलं मुलांना, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतो. यामध्ये शाळेची सुद्धा खूप मोठी भूमिका असू शकते. कारण शैक्षणिक आयुष्यामध्ये मूल जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याच्यावर संस्कार घडवायला शाळेचा हा खूप मोठा रोल असतो. त्याचवेळी शाळेमध्ये जर त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आवश्यक आहे, तुमचा संतुलित आहार खूप आवश्यक आहे, ह्या गोष्टी त्यांना जर लहानपणापासून बिंबवल्या गेल्या तर त्याचं कुठेतरी महत्व त्यांच्या मनामध्ये भरवलं जातं. तर त्यामुळे शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास घेणं, मानसिक बल वाढवण्यासाठी वेगळा ध्यान वर्ग घेणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. पण आजकाल काय होतंय की शारीरिक मेहनतीपेक्षा कुठेतरी शाळेच्या सिलेबसकडे थोडंसं जास्त लक्ष दिलं जातंय आणि जो काही शारीरिक शिक्षणाचा एक वेगळा तास असायचा तो पूर्ण कॅन्सल करून याकडे थोडस फोकस केलं जाते, तर ते व्हायला नको.
1: अच्छा, म्हणजे शारीरिक हालचालीकडे विशेष असं लक्ष शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे. मैदानी खेळ त्यात विशेषतः मुलांकडून
0: खेळवून घेणं,
1: ज्यामुळे त्यांचा व्यायाम होऊ शकतो आणि सोबतच पीटी सारखे सुरुवातीला असायचे ते पण झाले तर निश्चितच मुलांची चांगल्या पद्धतीने हालचाल शरीराची होऊन लठ्ठपणा तिथूनच कमी होण्यास सुरुवात होऊ शकते.

0: तर मैत्रिणींनी खरं तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचंच आहे, पण सोबत ही सुद्धा एक जबाबदारी आहे मुलं सांभाळण्याची. त्यांच्यातही लठ्ठपणा वाढू नये यासाठी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तसं तर एक आई म्हणून त्या घेतच असतात मुलांची काळजी, पण तरी पण जिथे कुठे आपली मुलं लठ्ठ दिसत आहेत आईला तर
1: त्याबद्दल अवेअरनेस असला पाहिजे. स्त्री ही कुटुंबाचा कणा असते आणि तिने जर स्वतःकडे लक्ष देतानाच बाकीच्या सगळ्या कुटुंबियांकडे जर लक्ष ठेवलं तर आपण लठ्ठपणा दूर ठेवू शकतो.
0: अगदीच अगदीच. मॅडम, कुटुंबाचा विषय निघालाच आहे, तर वजन कमी करत असताना स्त्रियांच्या बाबतीत कौटुंबिक पाठबळ असणं आवश्यक आहे, तर ते कशामुळे?
1: आता काय असतं, कुटुंबातल्या स्त्रीला वजन कमी करायचं असतं आणि त्यावेळी त्या स्त्रीला जर फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तर ती खूप योग्य प्रकारे आपल्या स्वतःला फिट ठेवू शकते. आता फॅमिलीचा सपोर्ट असेल तर वेट मॅनेजमेंट कसं करायचं ह्याचं ती प्लॅन करू शकते, कारण सर्वच कुटुंब जर कॅलरी कॉन्शियस असतील तर त्या प्रकारचं जेवण बनवायला पण स्त्रीला मुभा मिळते की आपण कमी तेलाचं कमी गोड अशा प्रकारचं जेवण घरी बनवू शकतो आणि त्याला पूर्ण सपोर्ट असतो कुटुंबातल्या व्यक्तींचा. नाहीतर मग काय होतं, सपोर्ट नसेल तर कुटुंबातल्या व्यक्तींना जास्त तेलाची भाजी लागते, स्त्रीला जास्त तेलाची भाजी खायची नसते आणि मग एक प्रकारचा स्ट्रेस तिला यावेळी येऊ शकतो. तसंच जर कुटुंबाचा जर तिला सपोर्ट असेल वेट लॉसला आणि सगळेच जर वजनाच्या बाबतीत जर थोडेसे जागरूक असतील तर मिळून सगळे एक्सरसाइज करतात, मिळून सगळे योगाचा वर्ग करतात, मिळून वॉकला जाऊ शकतात आणि हा कुठेतरी सपोर्ट तिला खूप आवश्यक असतो. त्याचप्रमाणे जर सगळेच वजनाचा विचार करत असतील तर जेवणाच्या वेळा फिक्स होतात, रात्री उशिरा जेवण किंवा बाहेरचं जेवण ह्या सगळ्या गोष्टी टाळायला सुरुवात होते. हेल्दी कसं खायचं, कोणत्या प्रकारच्या भाज्या फळं ही आहारामध्ये समावेश करायची ह्या प्रकारचा सगळा सपोर्ट तिला कुटुंबाकडून मिळत असतो. आता काही वेळेला काय असतं की स्त्री ही ओबेसिटीचे पेशंट असते, ती कुठल्या तरी डॉक्टरचं मार्गदर्शन घेत असते, तिला काही ठराविक वेळेला त्या डॉक्टरांकडे व्हिजिटला जावं लागतं आणि अशा वेळी तिला जर कुटुंबातून जर सपोर्ट मिळाला, तिच्या व्हिजिटला कोणीतरी रिमाइंडर देणारं मिळालं तर ती वेळेवर तिथे पोहोचू शकते, वेळेवर सगळं ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकते आणि हा कुठेतरी फायदा तिला नक्कीच होतो. दुसरं म्हणजे पेशंटला जर कोणी अपोज करणारं नसेल तिच्या फॅमिलीमध्ये वेट लॉससाठी तर एक अननोन पॉझिटिव्ह मोटिवेशन तिला मिळत राहतं आणि त्यामुळे ती त्यामध्ये जास्त मन लावून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते.
0: तर मैत्रिणींनो, तूर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही परभणी केंद्राची निर्मिती होती. सादरकर्त्या नेहा खरे. हा कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन AIR सहित आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचा 1 वाजत आहे. दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन। केंद्रीय

0: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी. कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं. आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलंय. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलंय. या स्वातंत्र्यसैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलंय. स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवलेली देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलानं दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवीन फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारले आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता पे बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है. ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है. ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है. ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट, ये 3 पिलर पर खड़ी की गई है.
0: पुडुचेरीच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही शहा यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षांमध्ये त्या दिशेनं सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. पुडुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनांशी संबंधित 5 सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खंडणी, संघटनेसाठी नवीन सदस्यांची भरती करणं यासारख्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केलाय. टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातल्या कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं म्हटलंय. या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातल्या

0: या समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका याच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलंय. प्राधिकरणानं आतापर्यंत केलेल्या एकूण वितरण 166 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही मंत्रालयानं म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेबरोबर शांततेची चर्चा पुढे सुरू ठेवण्यात आपल्याला रस आहे, मात्र यासाठी अमेरिकेला परस्पर विश्वासाचं वातावरण कायम ठेवावं लागेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिश्कियान यांनी म्हटलंय. सामंजस्यानं वागण्याची हीच योग्य वेळ आहे आणि अमेरिकेच्या कृतीला अनुसरून इराण आपली वचनबद्धता पूर्ण करेल असं ते म्हणाले. आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इराण चर्चा सुरू ठेवेल, मात्र कोणत्याही दबावाखाली आत्मसमर्पण करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेनं गेल्या जून महिन्यात युद्धबंदीबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अद्याप या क्षेत्रातला तणाव कायम आहे. युक्रेन आणि अमेरिकेनं पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीसाठी प्रतिरोधक क्षेपणास्त्रांचा दरमहा पुरवठा करण्याबाबतचा करार केलाय. त्यानुसार अमेरिका युक्रेनला दरमहा प्रतिरोधक क्षेपणास्त्र पुरवेल. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बेलग्रेडमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. मात्र हे प्रमाण देशाच्या हवाई संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं नसल्याचं ते म्हणाले. त्यांनी यासंदर्भातली नेमकी आकडेवारी उघड केली नाही. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलंय. आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मितानं नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलंय. जम्मू काश्मीरमध्ये पुढले काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. रामबन जिल्हा आणि काश्मीरच्या काही भागात सुरू असलेला पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून काल जम्मूमध्ये भगवती नगर बेस कॅम्पवरून यात्रेकरूंचा जथा पुढे रवाना झाला नाही. यंदा 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथच्या गुंफांना भेट दिली. अनंतनाग जिल्ह्यातला पारंपरिक चंदनवाडी मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातला बालताल मार्ग अशा दोन्ही मार्गांवरून 3 जुलै रोजी सुरू झालेल्या यंदाच्या अमरनाथ यात्रेची सांगता 28 ऑगस्ट रोजी पारंपरिक छडी मुबारक सोहळ्यानं होईल. देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. आसाममध्ये पुराचा फटका 12 जिल्ह्यांना बसला असून अजूनही जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवतोय. राज्यात अतिवृष्टीमुळे मरण पावलेल्यांची संख्या 98 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुसंख्य जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता आहे. ओदिशामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय. 4 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी. कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बादल बरसे ऐसा होना चाहिए. पहले पत्थर पर पीस कर मेहंदी लगाते थे, फिर सूखी मेहंदी को छानकर चाय के पानी में घोलकर रात भर रखते, फिर दूसरे दिन

आ रहे हैं विविध भारती पर 12 अगस्त दिन में और रात में 11 बजे।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,931 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं. त्यांचं धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीने आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आह दक्षिरात आजपासून हर घर तिरंगा हविन सुरु झालं आह यस्या 17 तारखप्रिंत चालणाऱ्या या मोहिमत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आह यानिमित्तानं दक्षिरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आह। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज पुद्दुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलांनी दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं। ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवे फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारलेले आहेत, असं ते म्हणाले।
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता को बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है। ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है। ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है। ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट, ये 3 पिलर पर खड़ी की गई है।
0: पुदुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं। लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे। परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे। जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता। मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते। त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे। राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केला आहे। टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातील कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं कळवलं आहे। या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातील समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका यांच्यातला दुवा अधिक घट्ट होईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे। अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा मोठा केला होता, त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। आज सांगली इथं झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। प्रत्येक गावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं। महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचं श्रेय अण्णाभाऊ डांगे यांना जातं, असं त्यांनी सांगितलं। संघर्षातून माणसांच्या जगण्यात परिवर्तन घडून येतं यावर त्यांचा विश्वास होता, असंही ते म्हणाले। आपल्या सांगली भेटीत आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं। या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात तिथली सांस्कृतिक ओळख असलेल्या आणि पुनर्बांधणी केलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पण केलं। 2024 या नाट्यगृहाला आग लागली होती, त्यानंतर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून या नाट्यगृहाची पुनर्बांधणी केली गेली। आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो हा संदेश ऑपरेशन सिंदूरमुळे जगात सर्वत्र पोहोचला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात आयोजित महारक्तदान शिबिराचं उद्घाटन करताना ते बोलत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने 4 न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे

ते न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. ओरिसा उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती मानस रंजन पाठक यांची गुजरातमध्ये बदली करण्यात आली आहे, तर ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णराव मोहपात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. वैचारिक प्रदूषण हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचं मूळ असून सामाजिक जागृतीचा अभाव, निसर्गाप्रती वाढती असंवेदनशीलता तसंच सामाजिक आणि राजकीय निष्क्रियता यामधून पर्यावरणाची सातत्यानं हानी होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलं आहे. ते काल लातूरमध्ये एका विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाबरोबरच वैचारिक प्रदूषण हा प्रदूषणाचा आणखी एक प्रकार असल्याचं ते म्हणाले. श्री गाडगे महाराज विश्वस्त मंडळाचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचं आज निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या सेवा मार्गाला आपला जीवनाचा अविभाज्य भाग बनवला होता. आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. बापूसाहेबांच्या निधनाने गाडगेबाबांच्या सेवाकार्याची एक समर्पित दीपज्योत हरपल्याची तसंच सामाजिक आणि सेवा क्षेत्रात मोठी पोकळी झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाशिक शहर आणि दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या चार तालुक्यातल्या गावांमध्ये काल रात्री 10:00 सुमाराला भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे 20 ते 22 सेकंद टिकलेल्या या धक्क्याची तीव्रता रिक्टर मापकावर 4.3 नोंदली गेली. भूकंपाचं केंद्र दिंडोरी तालुक्यात भनवड शिंदपाडा या ठिकाणी होतं अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. आज पहाटे 5:30 सुमाराला पुन्हा 3.3 रिक्टरचा धक्का सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड आणि निफाड इथंही जाणवला. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चलिहानं पटकावलं आहे. आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिने चीनच्या हान कियांगशी हिचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मिताने नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मिताने 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुढचे काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती,
1: उजाले उनकी यादों के। उजाले

हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आपली बुद्धी केवळ विचार करण्याचं साधन नाही तर ती जीवनाला दिशा देणारी आहे. ही बुद्धी विवेकानं चालवली तर जीवन आनंदी होतं. अस्थिर विचार हा जीवनातील फार मोठा अडथळा आहे, म्हणून आपण आपली बुद्धी सावध ठेवली पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, असं श्रेष्ठ संतांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. बुद्धी ही विवेकपूर्ण असली पाहिजे, कारण ती आपल्याला परमेश्वराशी जोडणारी ऊर्जा आहे. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँच मधून अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या उर्जित भावसार या युवामित्राशी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. आणि राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं कार्य पार पाडून आयआयटी जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाचा प्रवास आपल्याला जाणून घ्यावायचा आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता फ्रेंड्स, ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवामित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद. मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमामध्ये सर्व मित्र

0: मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युवपणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादित केलेल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युवपणी या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण संवाद साधणार आहोत आणि या मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी आपण जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स या ब्रँचमधून थर्ड इयरमध्ये शिक्षण घेणारा हा युवा मित्र, या युवा मित्राने प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यात घवघवीत असं यश संपादित केलं. सुरुवातीला आपण आपल्या या युवा मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी थोडक्यात परिचय जाणून घेऊया. फ्रेंड्स, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं यश संपादित केलं. आयआयटी जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत एसडीजीएस या शैक्षणिक संस्थेतील उर्जित प्रसन्न भावसार यांच्या संघाने देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल या संघाला 2,00,000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. निकर भवन फाउंडेशन यांच्या वतीनं आयआयटी जम्मू आणि आयआयटी गांधीनगर यांच्या सहकार्यानं आयोजित या 6 आठवड्यांच्या राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी देशभरातून 3,000+ अर्ज प्राप्त झालेले होते. कठोर निवड प्रक्रियेतून 30 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत 10 आंतरविद्याशाखीय संघामध्ये चुरस झाली. उर्जित भावसार आणि त्याच्या संघानं विकसित केलेल्या रिट्रॅक्टेबल निडल सेफ्टी सिरीज या वैद्यकीय उपकरणानं परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या उपकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या संशोधनासाठी निश्चितच त्याच्या शैक्षणिक संस्थेमधून उत्तम असं मार्गदर्शन आपल्या या युवा मित्राला प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या या युवा मित्रानं या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. तेव्हा सर्वप्रथम उर्जित, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि आपण जे या प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये जे यश तुमच्या संघासह प्राप्त केलेलं आहे त्यासाठी तुमचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: सर्वप्रथम मला विचारावं असं वाटतं की आयआयटी जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 ही जी राष्ट्रीय संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती ज्यामध्ये आपण घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे, त्या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल?
1: सर्वप्रथम ही संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद. इन्व्हेंटेक्स 2026 ही आयआयटी जम्मू येथे आयोजित एक देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिष्ठित संशोधन आणि नवोपक्रम रिसर्च इंटर्नशिप आहे. या स्पर्धेमध्ये रिसर्च कसा केला जातो, रिसर्च नेमका काय असतो आणि रिसर्च करण्याची जे पायरी आहे ती कशी चढावी, अँड ऑल्सो रिसर्च हे एक फक्त ऑन पेपर किंवा ऑन डॉक्युमेंटेड वे ऑफ रिसर्चिंग नाहीये, तर रिसर्च जो ट्रू एसेन्स आहे तो विद्यार्थ्यांना शिकवला जातो. 6 वीक्स किंवा 6 आठवड्यांचा हा एक उपक्रम आहे जो की आयआयटी जम्मू आणि आयआयटी गांधीनगर या 2 महाविद्यालयांमध्ये दरवर्षी होस्ट केला जातो. सर्वप्रथम इन्व्हेंटेक्स एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या स्किल बेसवर सिलेक्ट केलं जातं. त्यांना देशभरातून वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून सिलेक्ट केलं जातं, नॉट ओनली इन बीटेक बट ऑल्सो फ्रॉम डिझाईन बॅकग्राऊंड अँड ऑल्सो फ्रॉम फार्मसी बॅकग्राऊंड.
0: ओके, अशा पद्धतीची साधारणतः ही स्पर्धा होती. तुमच्या संघातर्फे जो प्रोजेक्ट राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी निवडला गेलेला होता त्या प्रोजेक्ट विषयी काय सांगाल बरं तुम्ही?
1: आमचा जो प्रोजेक्ट या स्पर्धेसाठी आम्ही निवडला तर याचं नाव आहे रिट्रॅक्टेबल सेफ्टी सिरिंज. तर बेसिकली मी सुरुवात इथून करू इच्छितो की सर्वात पहिले ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायला सांगतात. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय, तर नेमकं तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्हाला जर एखादी अडचण दिसत आहे, जसं की फार छोटीशी गोष्ट आहे चष्मा घाण होणे, चष्म्याची जी लेन्स आहे त्याच्यावर धूळ लागणे किंवा कोणताही चिकट पदार्थ लागणे, आपण रोज सकाळी ह्या लेन्सला घेऊन रुमाला पुसतो, ही एक अडचण आहे. दिस इज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी एक सोल्युशन देणं हे या पूर्ण रिसर्च इंटर्नशिपचा एम आहे.
0: बर,
1: तर यामध्ये आम्ही सुरुवातीला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट सोडण्यासाठी सुरुवात केली. मग आता आमच्या संघाला

0: प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायची होती आणि त्यामध्येच असं झालं की माझा जो रूममेट होता त्याची तब्येत बिघडली आणि त्याला आम्ही तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये घेऊन गेलो. आता तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये झालं असं की तो तिथे एक दिवस ऍडमिट असताना एक खाली पडलेली सिरिंजची नीडल ही त्याच्या पायामध्ये लागली. आता ही नीडल यूज्ड होती आणि इट वॉज ऑल्सो बर्न्ड, पण तरी सुद्धा ते त्याच्या पायामध्ये लागल्यामुळे त्याच्या पायामधून रक्ताची धारच लागली. ही गोष्ट ज्यावेळेस मला लक्षात आली तर या बाबीची मी थोडी सखोल चौकशी केल्यानंतर मला लक्षात आलं की नीडल स्टिक इंजुरी म्हणजेच एक वापरलेली नीडल अनावश्यक गोष्टीमुळे एखाद्या मनुष्याला जर इजा पोहोचवत असेल तर त्याला आपण नीडल स्टिक इंजुरी असं म्हणतो. नीडल स्टिक इंजुरी बद्दल आम्ही ज्यावेळेस संशोधन केलं तर आम्हाला लक्षात आलं की ज्यावेळेस आपण एखाद्या सिरिंजच्या नीडलवर कॅप लावतो आफ्टर युजेज, जेव्हा आपण त्याच्यावर कॅप लावतो त्यावेळेस सर्वात जास्त होते. आणि जर ही सिरिंज एखाद्या अशा पेशंट सोबत यूज केली असेल ज्याला HIV किंवा हेपॅटायटिस सारखे आजार आहेत, तर ज्याला ही नीडल लागेल त्याचं आयुष्य देखील धोक्यात जाऊ शकतं. ही मी ऑब्झर्व केल्यानंतर आमच्या संघांनी डिसाईड केलं की या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आम्हाला काम करायचं. मग या प्रॉब्लेम स्टेटमेंटला एक सोल्युशन शोधणं आम्ही सुरू केलं. पहिला आठवडा या प्रॉब्लेम स्टेटमेंटला व्हॅलिडेट करण्यात गेलं की हे प्रॉब्लेम स्टेटमेंट खरंच मोठं आहे का. आणि मग याचं एक सोल्युशन आम्हाला असं सापडलं की जर यूज झाल्यानंतर ही नीडल सिरिंजच्या मध्ये चालली गेली किंवा मग ह्या सिरिंजच्या नीडलचा कॉन्टॅक्टच नसेल तर त्याच्यातून इजा होण्याचे जे चान्सेस आहेत ते एकदम झिरो होऊन जाते. तर या कार्यक्रमासाठी आम्ही जो हा प्रोजेक्ट निवडला तो एकदमच म्हणजे असं म्हणू शकतो आपण की इट वॉज अ कोइन्सिडन्स की माझ्या मित्राला पायामध्ये ती नीडल लागली आणि तिथून आम्हाला ही प्रॉब्लेम स्टेटमेंट सापडली. मग ह्या सिरिंजचं ज्यावेळेस आम्ही रिसर्च करणं सुरू केलं की अशी सिरिंजेस मार्केटमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात का, कारण कोणत्याही संशोधनाला यू नीड टू हॅव अ प्रायर आर्ट रिसर्च की अशा गोष्टी आधी कुठे झालेल्या आहेत का. मला लक्षात आलं की देर आर अ लॉट ऑफ सेफ्टी सिरिंजेस इन द मार्केट, पण या सिरिंजेसमध्ये भरपूर त्रुट्या आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या बाबींना आम्ही लक्षात ठेवून एक असं सेफ्टी सिरिंज तयार केलं जे की एका युजेज नंतर एकदा एका पेशंटच्या बॉडीमध्ये ड्रग डिलिव्हर केल्यावर किंवा मेडिसिन डिलिव्हर केल्यानंतर त्या सिरिंजची जी नीडल आहे ती त्या सिरिंजमध्ये मागे खेचली जाते आणि त्याची जी पॉइंटेड टिप आहे ती सिरिंजच्या बॅरलमध्ये ओढली जाते जेणेकरून ती नीडल सेफ होते आणि त्या नीडलचे दुसऱ्या कोणाला इंजुरी करण्याचे चान्सेस झिरो होऊन जातात.
1: अशा प्रकारचं एकंदरीत मग या संशोधनाचं स्वरूप होतं. या संशोधन स्पर्धेसाठी ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे त्याविषयीचं जे मार्गदर्शन आणि संपूर्ण प्रोजेक्ट तयार होईपर्यंतचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कोणाकडनं नेमकं प्राप्त झालं?
0: सुरुवातीला हे जे संशोधन आहे ही एक संशोधन स्पर्धा 6 आठवड्या लांब चालते. यामध्ये मार्गदर्शक किंवा मेंटर्स म्हणून 3 मुख्य फॅकल्टीज 3 मुख्य शिक्षक आम्हाला IIT जम्मू कडनं दिलेले असतात. त्यात प्रोफेसर नितीन कुमार, त्यात नवनीत कुमार, त्यानंतर अंकित दुबे आणि डॉक्टर अंकित कथोरिया हे 3 मुख्य मेंटर्स आम्हाला IIT जम्मू द्वारे दिले गेले होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्चची जे पहिले स्टेप आहे दॅट इज प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंडिंग, प्रॉब्लेम स्टेटमेंट व्हॅलिडेशन, त्याच्यानंतर सोल्युशन, सोल्युशन व्हॅलिडेशन, प्रायर आर्ट रिसर्च आणि मग नंतर फायनल प्रोटोटाईप डेव्हलपमेंट. अशा काही स्टेप्स आम्हाला यांनी शिकवल्या. त्या स्टेप्सच्या मागे काम कसं करायचं, नेमकं त्या स्टेप्सचा अर्थ काय आणि ह्या सर्व गोष्टींना सोबत घेऊन एकत्रित एक प्रोटोटाईप कसा निर्माण करायचा ह्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी दिलं. सोबतच डॉक्टर रामेश्वर नाईक, परभणी एसोनॉमिकल सोसायटीचे संचालक, यांच्यासोबत मी एक कॉल केला होता ज्यामध्ये मला त्यांच्या ऍज अ मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून ह्या सिरिंज प्रती काय व्ह्यूज असतील ह्या त्यांचं मुलाचं गायडन्स लाभलं. सोबतच आमच्या कॉलेजचे डीन इनोव्हेशन डॉक्टर MV भालेराव यांनी सुद्धा या रिसर्च इंटर्नशिपमध्ये खूप मोलाचं गायडन्स दिलं. एक इमोशनल सपोर्ट म्हणून सर नेहमीच सोबत होते. यासोबतच एकंदरीत परभणीमध्ये असणाऱ्या सर्व छोट्या छोट्या आणि बहुतांश लोकांसोबतचा जो सहयोग आहे फॉर कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स ऑल सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज इन परभणी, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी असो, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी असो, या सर्व वैज्ञानिक संस्थेच्या मार्गदर्शनातून हे सर्व जे गायडन्स आहे मला मिळालं

0: सोबतच या स्पर्धेमध्ये सर्वात महत्वाचं जे मार्गदर्शन असतं ते म्हणजे आजकाल AI. कारण आपण कितीही नाही म्हणलं तरी AIचं जे उपयोग आहे तो ज्याला करता येतो तोच आज पुढे आहे.
1: निश्चितच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांमधनं या प्रोजेक्टचं एकंदरीत कार्य पार पडतं, त्याविषयीचं गायडन्स तुम्हाला तुमच्या मेंटॉरकडनं भेटलेलं होतं. तर साधारणतः या राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे आणि ते किती टप्प्यांमध्ये पार पडतं याविषयी

0: साधारणतः या राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे आणि ते किती टप्प्यांमध्ये पार पडतं याविषयी आणखी सविस्तरपणे आपल्याला काय सांगता येईल?
1: सुरुवातीला इन्व्हेंटेक्सचे ज्यावेळेस अप्लिकेशन फॉर्म्स रिलीज होतात ही वेळ असते मिड मार्च टू एंड मार्च. यामध्ये अप्लिकेशन फॉर्म्स भरायला सुरुवात होते आणि सर्वात पहिले अप्लिकेशन फॉर्म्स मध्ये तुम्हाला एक एसे लिहायचा असतो.
0: बरं,
1: ह्या निबंधामध्ये तुम्ही बेसिकली हे लिहिता की तुम्ही इन्व्हेंटेक्स या स्पर्धेमध्ये कोणत्या कारणास्तव एक परफेक्ट फिट आहात. 3000 शब्दांचा हा एक निबंध असतो जो तुम्हाला एआयचा उपयोग न करता लिहायचा असतो. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा रेझ्युमे किंवा सीव्ही, त्यानंतर तुमचा सीजीपीए आणि त्यानंतर एक 2 मिनिटाचा अनएडिटेड व्हिडिओ जो की सिलेक्शन मध्ये सर्वात मोठा गेम प्ले करतो. तर यामध्ये असं आहे की 2 मिनिटाच्या अनएडिटेड व्हिडिओ मध्ये तुम्ही केलेल्या सर्व संशोधन, तुम्ही केलेले सर्व टेक्निकल प्रोजेक्ट्स आणि तुमच्याकडे असलेले टेक्निकल स्किल्स तुम्हाला या 2 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये डेमॉन्स्ट्रेट करायचे असतात. त्यानंतर 1 महिन्यानंतर सुमारे मे मध्ये तुम्हाला रिझल्ट अनाऊन्स होतात आणि एकतर आयआयटी जम्मू किंवा मग आयआयटी गांधीनगर या 2 पैकी एका कॅम्पस मध्ये तुम्हाला सिलेक्शन लेटर येतं.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर मग इन्व्हेंटेक्सचं जे स्पर्धा आहे, इन्व्हेंटेक्स ही रिसर्च इंटर्नशिप सुरू होते. ड्युरिंग द 6 वीक्स, ह्या 6 वीक्समध्ये तुम्हाला कोणतेही दुसऱ्या प्रकारचं इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट किंवा मग कोणतीही प्रकारची स्पर्धा करणं अलाउड नसतं आणि 6 वीक्स तुम्हाला त्या कॅम्पसवरती थांबणं इज कंपल्सरी. यानंतर वीक 1 मध्ये तुम्हाला देशभरातून तुमच्या सोबत आलेले 29 विद्यार्थी, तुम्ही 30 आणि बाकीचे 29 विद्यार्थी, या सर्वांसोबत तुम्हाला इंटरॅक्शन करून तुम्हाला एक टीम बनवायची असते. एका टीम मध्ये असतील 3 जण.
0: अच्छा.
1: आणि हे या टीम चूज करण्याचं सुद्धा फ्रीडम आम्हाला दिलं गेलं होतं.
0: बरं.
1: येस. तर इथे वेगवेगळ्या कॉलेजेसमधून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात आणि प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं. काही जण डिझाईन बॅकग्राऊंडचे असतात, काही जण एनआयडी अहमदाबाद, काही जण आयआयटी बॉम्बे,
0: बरोबर,
1: काही जण केमिकल टेक्नॉलॉजी, तर काही जण फार्मासिस्ट सुद्धा होते. या सर्व विद्यार्थ्यांसोबत एक टीम फॉर्म होते आणि त्यानंतर सुरू होते प्रॉब्लेम स्टेटमेंटची हंट.
0: अच्छा.
1: पुढच्या 1 वीक पर्यंत फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड करणं हेच आमचा टार्गेट असतं.
0: ओके.
1: एट द एंड ऑफ वीक 1 आम्हाला त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी एक सोल्युशन फाइंड करणं सुरू करतात. आणि मग प्रत्येक ट्यूसडे आणि प्रत्येक थर्सडे मध्ये एक गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन, म्हणजेच जे गेस्ट आहेत हे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे एक्सपर्ट असतात, त्यांच्या समोर आमचं एक 3 मिनिटाचं प्रेझेंटेशन असतं. या 3 मिनिटांमध्ये आम्हाला आमच्या आयडियाज एक्सप्लेन करून, त्यांचं सोल्युशन एक्सप्लेन करून, हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह, हाऊ दे आर इन्व्हेंटिव्ह अँड हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह ह्या गोष्टींना त्यांच्या समोर मांडायचं असतं.
0: अच्छा.
1: त्यानंतर हे सगळे गेस्ट इव्हॅल्युएशन्स आणि ह्या गेस्टचे ओपिनियन्स आम्हाला आमच्या सोल्युशन्समध्ये इंटरप्रेट करायचे असतात आणि त्यानुसार आमच्या सोल्युशन्स मध्ये बदल करायचे असतात. वीक 3 मध्ये सुद्धा प्रत्येक ट्यूसडे आणि थर्सडेला हे गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन्स होतात आणि प्रत्येक टीमला गेस्ट आणि जे एक्सपर्ट्स आहेत ते सजेशन्स देतात, तुमच्या स्टेटमेंटचं सोल्युशनचं व्हॅलिडेशन आहे की नाही, हे सोल्युशन याचं बरोबर आहे की नाही, आणि याच्यावरती जे सल्ले ते आम्हाला देतात ते खरंच आमच्यासाठी एक खूप मोठा गायडन्स ठरतात. हा प्रोग्राम चालतो 5 वीक्सपर्यंत आणि इन द 6th वीक, 6व्या वीकमध्ये आमचा प्रोटोटाईप रेडी असतो आणि त्या प्रोटोटाईपला डेमॉन्स्ट्रेट केल्यानंतर 1 6 मिनिटाचं फिनाले असतो, ग्रँड फिनाले, जो यावेळेस 10 जुलैला होता. या ग्रँड फिनाले मध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे ज्युरी येते, एक टीम असते आउट ऑफ 9 to 10 पीपल, त्यामध्ये काही आय एस ऑफिसर्स असतात, काही व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, काही इन्व्हेस्टर्स असतात. हे लोक आपल्या सर्व रिसर्चच्या जर्नीला पाहतात, आपल्या प्रोटोटाईपला रेट करतात आणि त्यावरनं टॉप 3 इन्व्हेन्शन्स हे यांना पुरस्कार दिला जातो.
0: क्या बात है, मस्त. जे वेगवेगळ्या टप्प्यांतून पुढे जात, आपण म्हणतो ना की हिऱ्याला पैलू पाडले जातात, अगदी तसं ताऊन सुलाखून तुम्हाला या प्रोजेक्ट साठी घेतलेलं होतं आणि तुम्ही शेवटी ते यश संपादित केलं. निश्चितच आता राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा होती, त्यामुळे तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारी अशीच स्पर्धा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग या स्पर्धेचं नेमकं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल आणि यापुढच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये या तुमच्या यशाचा किंवा या संशोधन स्पर्धेतील अनुभवाचा

0: कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?
1: सर्वप्रथम मॅडम, या रिसर्च इंटर्नशिप बद्दल ज्यावेळेस मला कळालं, मला हे माहिती होतं की मी एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आणि या रिसर्चमध्ये कदाचित माझ्या फील्ड रिलेटेड फार काही टेक्निकल नसेल, पण मला हे माहिती होतं की रिसर्च ही एक बाब मला लहानपणापासून आवडीची असेल.
0: होय.
1: आणि रिसर्च हे मी राईट फ्रॉम माय फिफ्थ स्टँडर्ड आय स्टार्टेड वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट.
0: ओके.
1: सातवी मध्ये असताना मी एका हिअरिंग एडचं पेटंट रजिस्टर केलं होतं आणि त्यानंतर माझे 3 पेटंट सलग यानंतर झाले आणि इन्व्हेंटेक्स 2026 याचा असा फॉर्मॅट असतो की आफ्टर 6th वीक तुमच्या प्रोटोटाईपचं आणि तुमच्या कम्प्लीट रिसर्चचं एक पेटंट फाईल होतं. So now I've completed 4 patents at the age of 20.
0: Okay.
1: आणि रिसर्च ही एक खूप आवडीची बाब असल्यामुळे मी हे सांगू शकतो की या एज्युकेशनल जर्नीमध्ये जरीही टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल प्रोजेक्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऍड नसेल होत, तरी सुद्धा रिसर्च करण्याचा दृष्टिकोन गोष्टींना पाहून त्याला ब्लेम न करता त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो या रिसर्च इंटर्नशिपद्वारे दिला जातो. आणि मला असं वाटतं की एखाद्या प्रॉब्लेमला पाहून त्या प्रॉब्लेम विषयी चर्चा न करता, त्या प्रॉब्लेमला ब्लेम न करता, त्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करता येईल आणि त्याचे एक्झिस्टिंग सोल्युशन्स कसे इम्प्रूव्ह करता येईल, ज्यालाच आपण इनोव्हेशन म्हणतो, या गोष्टीची संकल्पना निर्माण करणं या रिसर्च इंटर्नशिपचा उद्दिष्ट होतं.
0: उर्जित, आता पदवी अभ्यासक्रमातच तुम्ही संशोधन क्षेत्राकडे वळाला, यासाठी मग आपण कोणाकडनं मार्गदर्शन प्राप्त झालं? तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अगदी शालेय जीवनापासून तुम्हाला संशोधनाची आवड तर होतीच, पण केवळ एखाद्या गोष्टीचं आपल्याला छंद असणं, आवड असणं नॉट सफिशियंट. योग्य मार्गदर्शनाची ही गरज तितकीच आपल्याला असते. त्याशिवाय नेमकं आपण काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्सची लिस्ट तयार होऊ शकणार नाही असं मला वाटतं, तर काय सांगाल त्याविषयी तुम्ही?
1: सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक मूल किंवा प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्यामध्ये भरपूर क्युरिओसिटी असते.
0: खरंच
1: त्याच्यामध्ये जन्मतः जी जिज्ञासा असते प्रत्येक गोष्टीनं जाणून घेण्याची, ती त्याच्या आई वडिलांकडून पूर्ण होते. आणि जसं जसं तो मोठा होत जातो किंवा ते बाळ मोठं होतं, त्याची जिज्ञासा ही वेगवेगळ्या गोष्टींकडे केंद्रित होत जाते. जसं सुरुवातीला तो विचारतो की आई आकाश निळं का असतं, असे प्रश्न हे याचे उत्तर पालकांनी दिले पाहिजेत.
0: खरंच
1: मी स्वतःला खूप जास्त लकी समजतो की माझ्या पेरेंट्सनी किंवा माझ्या पालकांनी माझ्या या सर्व प्रश्नांचा न थकता न चिडता खूप लांब टाइमसाठी उत्तर दिले, पुस्तकं वाचून माझ्यासाठी विचार करून त्याचं उत्तर द्यायचे. आणि मला असं वाटतं की त्या जिज्ञासाला शांत न करवता ती उत्सुकता तशीच मेंटेन करून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि बीइंग अ 20-year-old आय हॅव नो एक्सपिरियन्स ऑफ पॅरेंटिंग, आय डोंट नो व्हॉट इज पॅरेंटिंग अँड हाऊ हार्ड इट इज, बट मी एवढं नक्कीच सांगू शकतो की एखाद्या विद्यार्थ्याची जिज्ञासा न मारण्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या पॅरेंट्सवरच असते.
0: खरंच खरंच.
1: त्यापुढे मी असं सांगू इच्छितो की मला ज्या स्कूल्समध्ये माझ्या पॅरेंट्सनी टाकलं किंवा जिथे मला ऍडमिशन मिळवून दिलं, या शाळेमध्ये सुद्धा अभ्यासाच्या बद्दल एवढं दडपण आम्हाला कधीच नाही दिलं गेलं. आमच्या शाळेमध्ये मी पोदार इंटरनॅशनल स्कूल परभणी इथला स्टुडंट आहे टिल 10th स्टँडर्ड, आणि जरी इथे अभ्यासक्रम CBSE असला तरी आम्हाला अभ्यासाचं दडपण हे कधीच नाही दिलं. माझ्या आई वडिलांनी सुद्धा तुला जितकं होईल तितकं कर नेहमी असंच म्हणायचे. ते माझे सगळे त्याचे उत्तर मला एकतर शोधायला प्रोत्साहन दिला जायचा किंवा त्याची उत्तरं समजून सांगितली जायची सायन्स एक्झिबिशन्स मध्ये. आणि मी असं म्हणू शकतो की डेटिंग बॅक टू 2013 जेव्हा मी फक्त 8 वर्षाचा होतो, माझी आई शिक्षिकाच आहे जिल्हा परिषदला आणि तिने त्यावेळेस इन्स्पायर अवॉर्ड्स 2013 फायनल्स मध्ये माझ्या आईचे 2 विद्यार्थिनी यांचा एक प्रोजेक्ट होता आणि त्यावेळेस मी 8 वर्षाचा असताना दिल्लीमधील इन्स्पायर अवॉर्डच्या 400 एक्झिबिट्सला पाहिलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्या 400 एक्झिबिट्सला माझ्या वडिलांसोबत चक्कर मारून सगळे क्वेश्चन्स विचारून पाहिलं, त्यावेळेस बरेचसे एक्झिबिटर्स मला म्हणायचे की तू कितने सवाल पूछता है, आपका लड़का बहुत सवाल पूछता है. तर त्यावेळेस कीपिंग युअर क्युरिओसिटी अँड कीपिंग क्वेश्चनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या क्वेश्चन्स विचारल्यानंतर मला तिथे भरपूर गोष्टी समजून आल्या की DC मोटर कशी चालते, रिमोट कंट्रोलची

0: गाडी वायरलेसली कशी चालते. आणि सर्वात लकी गोष्ट माझ्यासोबत अशी झाली की मी तिथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना तिथल्या फायनल मध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं.
1: क्या बात है.
0: आणि त्यानंतर मला जी प्रेरणा मिळाली, त्यांचं भाषण मला कळत नव्हतं अजिबात, 8 वर्षाच्या मुलाला कायच कळेल, बट त्यांना पाहून त्यांची जी पर्सनॅलिटी होती मला असं वाटायचं की मी सुद्धा जर संशोधन केलं तर कदाचित मी पण त्यांच्यासारखा बनेल. आणि कुठे ना कुठे ही छोटीशी प्रेरणा घेऊन माझी जर्नी सुरू केली.
1: खूप छान एकंदरीतच तुमची जर्नी, आणि या जर्नीमध्ये अनेक व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झालं. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्ही या संशोधन क्षेत्रात पारितोषिक प्राप्त केलंय. नक्कीच हे सारं करत असताना आपले आई वडील तर कायम आपल्या पाठीशी असतात आणि आपल्यासाठी ते मार्गदर्शक आदर्शस्थान असतातच. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन जेव्हा आपण करतो, एखाद्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो आणि यशापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं, तेव्हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या व्यक्तीसारखंच आपण बनावं किंवा त्या क्षेत्रात तरी आपण कार्य करावं अशी आपली इच्छा असते. तर तुमच्या क्षेत्रातील तुमचे आदर्शस्थान प्रेरणास्थान कोण आहेत?
0: मी असं म्हणू शकतो की जिथन ही जर्नी सुरू झाली 2013, नक्कीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची तर प्रेरणा होतीच. त्यानंतर माझ्या आई वडिलांसोबत माझे डिस्कशन व्हायचे, म्हणजे एका टेबलवर बसून आम्ही 3-3, 4-4 तास गप्पा मारायचो की एखादा प्रॉब्लेम किती मोठा आहे, त्याचं सोल्युशन हे असू शकतं का. आणि आई वडिलांना सोडून मला खूप महत्वाचं मार्गदर्शन हे परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी, ह्या दोन संस्थेंकडून, यांच्या मार्फत काम करणाऱ्या बहुतेक लोकांकडनं आणि त्यांच्या फील्ड एक्सपर्टीज मधनं मिळालं. शाळेमध्ये असताना फेवरेट टीचर मिस विनाया कंधारकर, अशफाक अथर हे माझे 5th स्टँडर्ड मध्ये इंग्लिश टीचर होते. टेक्निकल फील्ड मध्ये स्मित कुमार सूर्यवंशी हे माझ्या स्कूलमध्ये रोबोटिक्स टीचर होते. एक सायंटिस्ट अजिंक्य रवींद्र कोत्तावार. सरांकडनं मी रिसर्च कसा होत असतो, रिसर्चच्या फंडामेंटल स्टेप्स, एक पेटंट नेमकं काय असतं, त्याचे फायदे काय असतात, अशा बारीक बारीक गोष्टी शिकल्या. यानंतर मी ज्यावेळेस 11th-12th मध्ये आलो, यामध्ये मला डॉक्टर दिनेश कुमार दयाळ यांच्यासोबत मी धडे शिकायचो कमी आणि डिस्कशन जास्त करायचं आणि ते पर्सनल कोचिंग घ्यायचे माझी त्यावेळेस. असं करत करत मी आलो कॉलेजच्या फर्स्ट इयर मध्ये. कॉलेज फर्स्ट इयर मध्ये आल्यानंतर मला प्रोफेशनल गायडन्स इन द टर्म्स ऑफ बिहेवियर, इन द टर्म्स ऑफ कम्युनिकेशन, या सर्व गोष्टींसाठी आम्हाला एक सब्जेक्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड ग्रुप डिस्कशन, ज्यामध्ये अपेक्षा नलावडे ह्या आमच्या मॅडम आहेत, ज्यांनी इंग्लिश प्रोफिशियन्सी, कम्युनिकेशन आणि ग्रुप डिस्कशनचे एटिकेट्स ह्या गोष्टी शिकवल्या.
1: अच्छा.
0: त्यानंतर डॉक्टर मिलिंद भालेराव आमचे डीन इनोव्हेशन, आमचे डायरेक्टर डॉक्टर मनीष कोकरे यांनी प्रत्येक रिसर्चला, प्रत्येक कॉम्पिटिशनला एकदाही प्रश्न न विचारता बजेट अलोकेट करताना आम्हाला खूप मोठी साथ दिली. आणि माझ्या सिनियर KG च्या मॅडम मिस गीता होजा, तिथून ऍक्च्युअली माझी सुरुवात झाली.
1: म्हणजे अनेक जणांकडनं मार्गदर्शन, प्रेरणा घेऊन, त्यांच्या कार्यातील आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचं कार्य तुम्ही अव्याहतपणे सुरू ठेवलं. छानच. जाता जाता उर्जित, आता आजचा कार्यक्रम ऐकणारे जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्हाला काय सांगावंसं वाटेल?
0: माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मी हे सांगू इच्छितो की आपण ज्या वेळेस एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो, कदाचित आपण आईचा हात सोडून त्या शाळेमध्ये पहिल्यांदा जात असतो, तिथून आपली ही जर्नी सुरू होते. तिथून सुरू झालेली ही जी जर्नी आहे, या जर्नीला आपण खूप वेगवेगळ्या वाटा देऊ शकतो. काही जणांना यामध्ये त्यांचे छंद असतात, त्यांचे छंद जोपासण्याची त्यांना मुभा दिली जाते, या मुभेचा फायदा घेऊन त्यांचे छंद त्यांना जोपासता आले पाहिजे. आज AI च्या या वर्ल्ड मध्ये तुम्ही काय करू शकता, यापेक्षा तुम्हाला काय करण्यामध्ये जास्त आनंद मिळेल, या गोष्टीवर फोकस केलात तर तुमच्यासाठी सक्सेस मिळवणं किंवा तुमच्यासाठी सक्सेस न मिळवता सुद्धा त्या कामाला पुढे चालू ठेवणं हे खूप इझी जाईल. मी यांना हेही सांगू इच्छितो की फक्त मार्क्स किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा स्कॉलरशिप, होमी बाबा, 11वी 12वीच्या परीक्षा, नीट, JEE या परीक्षांच्या मागे न लागता रिसर्च, तुमचे छंद आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या.
1: खरोखर खूप उत्तम असा संदेश सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत उर्जित आपण पोहोचवलात. उर्जित, आपण प्राप्त केलेल्या यशाबद्दल पुन्हा एकदा आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आज

0: मी आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमची ही यशोगाथा सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आताच आपण युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे फ्रेंड्स आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची काळज धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.
2: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया सूर्योदय एक नवी पहाट या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना आहे इलाही जमादार यांची. संगीत दिले आहे मनोज शैलेंद्र यांनी.

सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात आणि गीतरचना आहे शांता शेळके यांची संगीत दिले आहे आनंद घने यांनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी संध्याकाळची 6:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उदयोन्मुख बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत. छोट्या मित्रमैत्रिणींनो, 8 आणि 9 ऑगस्ट हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मैलाचे दगड आहेत. 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं अधिकृतपणे छोडो भारत हा ठराव मंजूर केला आणि 8 ऑगस्टच्याच रात्री ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक केली. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर संतापलेल्या जनतेनं 9 ऑगस्ट म्हणजे आजच्याच दिवशी तीव्र देशव्यापी आंदोलन सुरू केलं. छोडो भारत चले जाव हा नारा पुढे स्वातंत्र्याचा मंत्र झाला. म्हणूनच आज स्वातंत्र्य मिळून 75 हून अधिक वर्ष झाली तरी 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो. याच निमित्तानं मी तुम्हाला ऐकवणार आहे देशभक्तीपर समूह स्वरातील रचना.

0: देशाबद्दलचा अभिमान स्वाभिमान हा प्रत्येक भारतीय नागरिकानं जपला पाहिजे, व्यक्त केला पाहिजे. चला कार्यक्रमात आता पुढे जाऊया. नवोदित बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली काही गाणी. यशस्वी, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर सगळ्याच छोट्या मित्रमैत्रिणींना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की तू नेमकी कुठली आहेस, गाणं कधीपासून चालू केलंस, असं सगळं सविस्तर सांग.
1: मी आता पिंपरी चिंचवड निगडी येथून आली आहे. मी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण झाली. दर रविवारी मला आई बाबा पुण्यात घेऊन येतात क्लाससाठी. मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींकडे शिकते आता. आणि माझ्या घरात सुद्धा गाण्याचं वातावरण आहे. माझी आई स्वतः संगीत शिक्षिका आहे. माझा मामा अमोल राऊत माझ्यासोबत नेहमी तबला साथीला असतो. माझा दुसरा मामा पांडुरंग पवार, त्याच्यानंतर माझी मावशी गायत्री गायकवाड, रमाकांत गायकवाड, सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक संतोष घंटे यांचं सुद्धा मला नेहमी मार्गदर्शन असतं. आणि आज मी हे जे काही येतं फक्त माझ्या गुरुजींमुळे.
0: खूप घरामध्ये संगीत परंपरा आहे, वारसा आहे आणि सुदैवानी तुझा गळाही गाता होता सुरेल आहे आणि त्यामुळे तू पुढे पुढे शिकत गेलीस. तुला आठवतंय का गं की पहिलं असं कुठलं गाणं, अभंग, बडबड गीत तू सादर केलं होतंस?
1: मी पहिला गुरुजींच्या घरी देहाची तिजोरी हे गाणं म्हणलं होतं.
0: दोन ओळी आम्हाला.
1: हो, नक्की.

0: वा फारच छान यशस्वी, खूप छान म्हणून दाखवलंस. चला गप्पा पुढे नेऊयात. मला सांग आणखी कोणाकोणाकडे तू संगीत शिकतेस, शिक्षण घेत आलीयस?
1: गुरुजींची दोन मुलं आहेत, सुरंजन खंडाळकर आणि शुभम खंडाळकर, त्यांच्याकडे सुद्धा मी थोडे थोडे शिकते, त्यांचं सुद्धा मला मार्गदर्शन असतं.
0: मग तू गाण्याबरोबर आणखी काही वाद्य वाजवतीयस, शिकतेस?
1: शिकते असं नाही, पण मी गाताना पेटी वाजवते.
0: बर, आम्हाला एखादं बालगीत ऐकवतेस का? मग गप्पांमध्ये आपण पुढे जाऊया.
1: हो.

0: कोणकोणत्या स्पर्धांमध्ये आजपर्यंत भाग घेतलास आणि कुठलं यश संपादन केलंस?
1: मी इंद्रायणी थडी भोसरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित शास्त्रीय आणि सुगम गायन स्पर्धा, भारत सरकार नेहरू युवा केंद्र ह्या एका मोठ्या स्पर्धेत मी भाग घेतलाय आणि त्या स्पर्धेतही मी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
0: अरे वा, फारच छान. आजकाल रियालिटी शो पण खूप असतात, तर अशा कुठल्या रियालिटी शो मध्ये तू भाग घेतला होतास का?
1: मी स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरे आणि चौथे ह्या रियालिटी शो मध्ये मी भाग घेतलाय.
0: आणि मग तिथला अनुभव कसा होता?
1: तिथला अनुभव मस्त होता, बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
0: एकूणच बोलताना तू आत्ता म्हणालीस की तू शास्त्रीय संगीत पण शिकतीयस, गातीयस, तर त्यातलं काही ऐकवशील?
1: हो, चालेल.

0: गाणं शिकताना शास्त्रीय संगीत शिकणं किती महत्वाचं आहे की सुगम बालगीत आपलं गायलं तर ठीक आहे?
1: शास्त्रीय संगीत शिकणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यांनी आपला जो बेस असतो तो पक्का होतो. स्वरांची जास्त समज येते शास्त्रीय गायल्यामुळे. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत सुद्धा शिकावं.
0: आणखी कोणता गायन प्रकार तुला आवडतो?
1: मी भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीत हा प्रकार मला जास्त आवडतो.
0: आम्हाला एखादं छोटं नाट्यपद
1: हो
0: ऐकवतेस? हो.

वा यशस्त्री, हे फक्त तानपुऱ्यावर ऐकायची गोष्ट नाहीये. मला वाटतं तबला पेटीची साथ असलेलं आपण एखादं नाट्यगीत तुझ्याकडून ऐकूया.

0: खूप वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तू भाग घेतलायस, पारितोषिक मिळवली आहेस, पण काय ग सगळ्या स्पर्धांमध्ये नंबर येतो?
1: हा येतो
0: पण मग नाही आला समजा एखाद्या स्पर्धेत तर काय वाटतं?
1: नाही आला तर म्हणजे थोडं अपसेट होते, पण तिथून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. काय नंबर नाही आलाय हे सुद्धा, म्हणजे आपल्या काय चुका झाल्यात या सुद्धा कळतात, आणि त्या पुढच्या वेळेस अजून दुरुस्त करून अजून कसं छान गाता येईल याचा मी नक्की प्रयत्न करते.
0: या सगळ्यासाठी रियाज खूप महत्वाचा आहे.
1: हो,
0: कुठलंही वाद्य शिका किंवा गायन कला शिका?
1: हो, मी सकाळी शाळेला जायच्या आधी एकदा बसते आणि संध्याकाळी सुद्धा मी 2-2.5 तास रियाज करते, आणि सकाळी माझा अलंकारांचा रियाज असतो. मी एक पलटा म्हणून दाखवते, स्वरात आणि आकारात.

0: वाह फारच छान. आता मला यशस्वी सांग की हे तुला गाणं करायचंय, गाणं शिकायचंय आणि शाळा तर आपली चुकली नाहीये, शालेय शिक्षण तर घ्यावंच लागणार आहे, सगळ्याचा समन्वय कसा राखतेस?
1: अभ्यास थोडा अवघड जातो पण म्हणजे शाळेत अर्धा करणं इकडे अर्धा, पण रियाजाकडे जरा जास्त
0: लक्ष आहे. आणि तुला काय वाटतं की रियाज केला पाहिजे शाळा शाळेच्या जागी रियाज रियाजाच्या जागी? पुढे जाऊन काय व्हायची इच्छा आहे?
1: मला कलाकार व्हायचंय असं माझं स्वप्न आहे.
0: तुला कलाकार व्हायचंय हे तुझं स्वप्न आहे, हे फार छान आहे. आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये म्हणजे दहावी नंतरच्या काय तुझ्या डोक्यातल्या योजना आहेत?
1: दहावी नंतर मला गुरुकुल पद्धतीने असं संगीताच्या क्षेत्रात मला शिकायचंय, जेणेकरून मला संगीताला जास्त वेळ देता येईल. तसा मला अभ्यासाचा खूप जास्त कंटाळा आहे, त्यामुळे मला संगीताला जास्त वेळ द्यायचा आहे आणि अजून भरपूर रियाज करायचा आहे आणि अजून माझं गाणं कसं सुधरवता येईल याचा मी प्रयत्न करेन आणि खूप मोठी गायिका व्हायचंय असं स्वप्न आहे माझं. मला असं वाटतं की प्रत्येकाला एक छंद असावा आणि गाणं ही अशी गोष्ट आहे ज्यानी आपल्याला खूप आनंद मिळतो, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनीच गाणं शिकलं पाहिजे आणि खूप छान वाटतं गाणं ऐकून गाणं म्हणून.

0: अशीच भरभरून गात रहा, रियाज कर, गाण्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमाव, यासाठीच मनापासून शुभेच्छा, मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आत्ताच आपण उदयोन्मुख बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत ऐकलीत. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून, अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून, फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता. चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय बाय, टाटा.

गम्मत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. शेतकरी बांधवांसाठी शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 मधमाशी पालन आणि त्यासंबंधी शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत यशस्वी मधमाशी पालक श्री विनय पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245154134 आणि 45154135 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

0: डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा पृथ्वी दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
4: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
5: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,30,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने हे विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
6: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
7: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
8: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444-7 वर कॉल करा.
3: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
9: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
10: सूर्यघर. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्का जाम आंदोलन. आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. 2024 मध्ये आगीत भस्मसात झालेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुलाच्या इमारतीचं आणि खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या हॉकी स्टेडियमचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची गरज असून हद्दीबाहेरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा सशक्त करण्यात अण्णासाहेब डांगे यांचं मोठं योगदान होतं, त्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सांगली इथं आज माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. गावागावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचं औचित्यही असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. आजपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला आज उत्साहात सुरुवात झाली. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी यांच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एका सूत्रात बांधलं. त्यांचं धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यांपिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आज साजरा होत आहे. जगभरातल्या आदिवासी नागरिकांचे अधिकार संस्कृती परंपरा आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी

1994 मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. देशभरात आज या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली इथं आदिवासी बांधवांनी ढोल ताशाच्या तालावर रॅली काढली आणि नृत्यावर ताल धरला. नागपूरमध्ये विविध भागांतून आलेल्या आदिवासी बांधवांचा भव्य सोहळा झाला. आदिवासी समाजासमोरच्या विविध प्रश्नांवर एकजुटीनं आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजारा कोलमपोडा इथं आयोजित मेळाव्यात भाग घेतला. प्रश्न विचारणं हा अस्सल भारतीय विचार असून अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर भगवद्गीता निर्माण झाली नसती असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत जेनझी आणि जेन हल्फासाठी आयोजित 4 दिवसांच्या आयमीन चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करत होते. देशातल्या 100 शहरांमधले तसंच इतर पाच देशांमधले 2000 जास्त युवक या परिषदेत सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी बदलू नये या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात नाशिक पुणे महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन झालं. आंदोलकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे 2 तास रोखून धरली. आंदोलकांनी स्थानिक आमदार सत्यजित तांबे यांची गाडी थांबवायचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांनी तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकचे आमदार राजाभाऊ वाझे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनात भाग घेतला. हा रेल्वेमार्ग नारायणगाव ते संगमनेर मार्गे थेट नेला तर पुणे जिल्ह्यातल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तो वळवून अहिल्यानगर आणि शिर्डीतून न्यावा असा प्रस्ताव सरकारनं ठेवल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे. एम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून या समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे 60% असताना ती 28 ते 30% दाखवणं खपवून घेतलं जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचं घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. ओबीसी जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मंडळ यात्रेचा आज चंद्रपूर इथं समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. या यात्रेनं विदर्भातल्या गडचिरोली, बल्लारशा, वडसा आणि देसाईगंजसह विविध भागात ओबीसी हक्कांबाबत जनजागृती केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर इथल्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलकांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वनोंदणी अर्ज वाटपाचं काम 98% तर अर्जांच्या संगणकीकरणाचं काम 77% पूर्ण झालंय. 12 जिल्ह्यांमध्ये स्वनोंदणी अर्जाचं 100% वाटप झालंय. जळगाव, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात 100% स्वनोंदणी अर्ज वाटण्यात आलेत. नंदुरबार, धुळे, अकोला, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना, मुंबई शहर, रायगड, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही हे प्रमाण 99% वर आहे. सर्वात कमी 91.3% अर्जांचं वाटप ठाण्यात, 94.3% नागपूरमध्ये तर 94.5% मुंबई उपनगर जिल्ह्यात झालंय. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 जेतेपद पटकावलंय. आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 53 मिनिटात 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम

0: राजकीय हस्तक्षेपामुळे 17 वर्ष रखडल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. त्यांनी आज पनवेल इथं या मार्गाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
3: बेटा,
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला?
3: खातं झालं ऍक्टिव्ह.
2: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी.

0: महत्त्वाची ही गोष्ट आहे घ्यायचा हा धडा आहे फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे
1: पाणी वाचवा रे इंधन वाचवा रे।
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार। या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून। यासोबतच शेताच्या बांधावर या मालिके अंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत। हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल। कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल।
3: तू सम्राट आहेस पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात त्याला आनंदी करण्यासाठी त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो। मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते।
4: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद।

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा मोहिमेचा आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. राज्यात घराघरात आणि मनामनात तिरंगा पोहोचवण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू असून त्यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्य दिनानिमित्त आजपासून म्हणजेच 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवायला सुरुवात झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना तेवत राहावी या उद्देशानं घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे. प्रत्येकानं घराघरावर तिरंगा फडकवून तसंच सेल्फी अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानाचं हे 5वं वर्ष असून याची सुरुवात 2022 करण्यात आली आणि तेव्हापासून हे सर्वाधिक लोकसहभाग असलेलं अभियान बनलं आहे. यात आपल्या घरावर आज म्हणजेच 9 ऑगस्ट पासून तिरंगा फडकावून सहभागी होता येणार असलं तरी भारतीय तिरंग्याचा अवमान होणार नाही याचीही काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचं महत्व विशद केलं. ते म्हणाले,
1: 15 ऑगस्ट हर भारतीय के लिए गर्व का दिन है. ये उन असंख्य वीरों को याद करने का दिन है जिन्होंने भारत माता की स्वतंत्रता के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया. उनके त्याग और तपस्या की वजह से आज हमारे हाथ में तिरंगा है. इस तिरंगे में हमारे संविधान के आदर्श हैं. साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना.
0: श्रोते हो, घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी विविध विभागांकडून अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देखील महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये खास कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याविषयी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत अर्थात मेरा युवा भारत जालनाचे जिल्हा युवा अधिकारी मयूर कुमार गोरमे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या पुढाकाराने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 2022 आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत करण्यात आली. या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान सन्मान आणि देशभक्तीची भावना जागृत करणे हा आहे. या अभियानाला युवकाची व्यापक लोकसहभागाची जोड देण्यामध्ये भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. यावर्षीही सन 2026 हे अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. माय भारत हे युवकांना सामाजिक सहभाग स्वयंसेवा आणि राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणारे व्यासपीठ आहे. हर घर तिरंगा हे केवळ ध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता नागरिकांचा सहभाग आणि युवा शक्तीला राष्ट्र निर्माणाशी जोडणारे एक व्यापक जन आंदोलन आहे. या अभियानामध्ये मेरा युवा भारतच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवक

0: लोकांची तसेच NSS, NCC, भारत स्काउट गाईड यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. माय भारतच्या माध्यमातून युवकांना विविध राष्ट्रहिताच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामध्ये तिरंगा यात्रा करणे, घराघरात तिरंग्याबाबत जनजागृती करणे, देशभक्तीपर कार्यक्रम तसेच शपथ व जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता आणि श्रमदान उपक्रम, युवा संवाद, जनजागृती अभियान, शाळा महाविद्यालय, युवा मंडळे, महिला मंडळे, सामाजिक संस्थांचा सहभाग करून घेणे, तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून तिरंग्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे असा आहे. असा विविध माध्यमातून युवकांचा सहभाग वाढविला जातो. माय भारतच्या अधिकृत पोर्टलवर हर घर तिरंगा अंतर्गत युवक आणि संस्थांना उपक्रम नोंदविणे व त्यामध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि माय भारत यांच्यात समन्वय साधून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. मेरा युवा भारतच्या माध्यमातून युवकांना केवळ कार्यक्रमातील सहभागी म्हणून नव्हे तर युवा नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणाचे भागीदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या मते हर घर तिरंगा हे केवळ आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
1: श्रोते हो, घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी कुठे संपर्क करावा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे करावा याविषयी मयूर कुमार गोरमे यांनी अधिक माहिती दिली.
0: याच्यामध्ये आमचं जे एक अधिकृत पोर्टल आहे माय भारत म्हणून, तर याच्यावरती तुम्ही युथ रजिस्ट्रेशन करून जे काही हर घर तिरंगाचं प्रोग्राम जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे किंवा आम्ही याच्यामध्ये जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत किंवा आमचे युथ क्लब आहे तर त्यांच्या मार्फत गावागावामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत, तर हे पण तुम्हाला पोर्टलवरती कळून जाईल. आणि तसेच हरघरतिरंगा.com एक साईट आहे ज्याच्यावरती पण तुम्ही एक सेल्फी काढून त्याच्यावरती अपलोड करू शकता. तसेच जे मेरा युवा भारत जे पोर्टल आहे तर त्याच्यावरती जे ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तुम्ही त्याच्यावरती समजा प्लेस घेत असाल तर प्लेसचा फोटो पण तुम्ही ऑनलाईन शेअर करू शकता. किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेरा युवा भारतचा डिपार्टमेंट आहे, तुम्ही ऑनलाईन एकदा साईट गुगलवरती व्हिजिट केल्यावर तुम्हाला डिपार्टमेंट बद्दल माहिती भेटणार आहे. तुम्ही एकदा गुगलवरती सर्च करून त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करा आणि जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तिकडे भाग घ्या. आता मेरा युवा भारत जालनातर्फे जे वेगवेगळी ऍक्टिव्हिटी होणार आहे त्याच्यामध्ये शपथ व जनजागृती कार्यक्रम होणार आहे, स्वच्छता आणि श्रमदान कार्यक्रम होणार आहे, तसेच युवा संवाद आहे. तर हे आम्ही NSS, NCC यांच्या थ्रू कॉलेज आणि शाळेमध्ये इव्हेंट करणार आहोत. तर हे जे इव्हेंटचं जे टेन्युअर आहे तर आज जसं 9 ऑगस्टला याचं स्टार्टिंग झालेलं आहे तर ते 17 ऑगस्ट पर्यंत या दरम्यान वेगवेगळ्या जागी वेगवेगळे इव्हेंट आम्ही करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मेरा युवा भारतचा केंद्र आहे. तर त्या केंद्रामध्ये जसे की आपण कोकण भाग घेतला, मराठवाडा रिजन झाला, खान्देश आहे, विदर्भ आहे, तर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे 36 जिल्हे आहे तर तिकडे जे मेरा युवा भारत केंद्र आहे तर तिकडे युवकांनी आवर्जून भेट द्यावी. तिकडे जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे जसं आता हर घर तिरंगा, आता 3 ते 4 वर्ष झाले आपल्या या प्रोग्रामला, तर जास्तीत जास्त युवकांनी आपल्या केंद्राला व्हिजिट करायचे आणि त्या केंद्रामध्ये जाऊन कोणते कोणते ऍक्टिव्हिटी घेतली जाणार आहे. तर हे जे आहे जे मी आता ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगत आहे तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर मेरा युवा भारतच्या अंडर तिरंगा यात्रा किंवा तिरंगा रॅली जे आपण म्हणतो, घराघरामध्ये जनजागृती केली जाते. जे काही आपले युथ क्लब आणि महिला मंडळ मेरा युवा भारत डिपार्टमेंटच्या अंडर काम करतात तर ते एकदम ग्रासरूट लेवलला जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अवेअरनेसचं काम करतात. तर यामध्ये तिरंग्याबाबतची जनजागृती झाली, देशभक्तीपर कार्यक्रम झाले, शपथविधी आहे, स्वच्छता आणि श्रमदान ऍक्टिव्हिटी आहे, तसेच युवा संवाद, जनजागृती अभियान, हे शाळा महाविद्यालय, युवा मंडळे, सामाजिक संस्था यांना सहभाग करून या गोष्टी केली जाते. तसेच जे सर्वात महत्वपूर्ण आहे तर सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यम याच्या थ्रू आपण तिरंग्याचा संदेश पूर्ण जनतापर्यंत पोहोचवतो. आपला जो मेरा युवा भारत आहे तर हे जे युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवितो ज्याच्यामध्ये 15 ते 29 गटातील युवक किंवा युवती सामील असतात, तर अशासाठी आपला डिपार्टमेंट काफी तत्परतेने प्रोग्राम राबवतो. तर त्यासाठीच हर घर तिरंगा हा प्रोग्राम आपल्याला या वर्षीच आपण सक्सेसफुल करायचा आहे आणि गावातील तळागाळातील लोकांपर्यंत या अभियानाबद्दल आपल्याला इन्वॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तरी मी सर्व युवकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस करायचं आणि या जनजागृती अभियाना थ्रू पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला हर घर तिरंगा प्रोग्राम चांगल्या पद्धतीने राबविणे आहे. विशेषतः युवकांनी या अभियानाचे नेतृत्व करावे आपल्या परिसरातील नागरिक

0: लोकांना सहभागी करून घ्यावे आणि माझा तिरंगा माझा अभिमान तसेच माझा भारत माझी जबाबदारी हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.
1: श्रोते हो, शासकीय निमशासकीय आणि अन्य खासगी संस्था यांच्या प्रयत्नातून घरोघरी तिरंगा अभियान आता एक राष्ट्रीय उत्सव बनला आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देखील हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याविषयी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या भारत पर्यटन विभागाच्या सहसंचालक मंजिरी कमलापूरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: भारत सरकारच्या वतीने देशभरात यंदाही हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 2022 मध्ये सुरू झालेले हर घर तिरंगा अभियान आज एक व्यापक जनभागीदारीचे राष्ट्रीय आंदोलन बनले आहे. गेल्या 4 वर्षात 2022 ते 2025 मध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील असंख्य घरांवर कार्यालयांवर शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अभिमानाने फडकणारा तिरंगा हा देशाची एकता अखंडता देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरला. या अभियानादरम्यान विविध स्थानिक आणि जनसहभागाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असलेला राष्ट्रीय उत्सव बनला. हर घर तिरंगा अभियान आपल्याला आपले स्वातंत्र्य हे किती अमूल्य आहे ह्याची जाणीव करून देते. म्हणूनच तिरंगा फडकवताना आपण केवळ राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला आणि वीर जवानांच्या बलिदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत असतो. यंदाचे हर घर तिरंगा अभियान आणखीन व्यापक करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या अभियानात नागरिक डिजिटल माध्यमातूनही सहभागी होऊ शकतात. www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड करता येईल. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालयही या राष्ट्रीय अभियानात सक्रियपणे सहभागी होत आहे. पर्यटन मंत्रालयाची प्रादेशिक कार्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारक स्टेक होल्डर्स या अभियानाला व्यापक जनसहभाग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पश्चिम आणि मध्य विभागात मुंबई येथील प्रादेशिक कार्यालय भारत पर्यटन मुंबई यांनी पश्चिम विभागातील टुरिझम स्टेक होल्डर्स जसे की इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न रिजन यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही हर घर तिरंगा अभियानाचा व्यापक प्रचार करण्याचे आवाहन केले आहे. भारत पर्यटन कार्यालय मुंबई यांनी पश्चिम विभागातील युवा टुरिझम क्लब यांनाही सक्रिय सहभागी करून घेतले आहे. या अभियानाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत, जसे की रांगोळी स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटिशन, तिरंगा आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन यासारख्या सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, युवक, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक आणि नागरिक यांना एक व्यापक भावनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा, पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे आपली भारतीय ओळख. हर घर तिरंगा हा केवळ एक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं अभियान नाही, तर एक प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचे अभियान आहे. यंदाच्या 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत आपण सर्वजण हर घर तिरंगा अभियानातून मनापासून सहभागी होऊया, अभिमानाने तिरंगा फडकवूया, वंदे मातरमचे सामूहिक गायन करूया, सेल्फी विथ तिरंगाच्या माध्यमातून डिजिटल सहभाग नोंदवूया, आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सहकार्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करूया.
1: दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे, तिरंगा नेहमी उंच राहू दे जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं 2022 सालापासून संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा मोहिमेला आज एका लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या अभियानामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भारतीय तिरंग्याविषयीची आत्मीयता, प्रेम आणि देशप्रेमाची भावना आणखी वृद्धिंगत होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट हा दिवस केवळ स्वातंत्र्य दिन नव्हे तर एक राष्ट्रीय उत्सव बनल्याचं दिसून येईल. चला तर मग 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत असलेल्या या घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होऊया आणि आपापल्या घरांवर, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवून देशाभिमान जागवू.

श्रोते हो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR यांच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झाली आहे माझे शेत माझे शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, या आठवड्यातही आपण ऐकणार आहोत तुमच्या आवडीची छान छान गाणी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या लाडक्या शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाला आणि ऐकूया या आठवड्यातील तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत ओंकार माधुरी सतीश कोतमिरे राधानगरी, परशुराम पाटील श्रीनिवास कांबळे नंदूभाऊ काजवे दत्ता लाड पी रामजी धनाजी अमर गुरव रेखा बागडी मौजे ठिकपुरली, श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून, लक्ष्मणभाऊ लोखंडे रुक्मिणी भगवंत सुशीला पूनम नम्रता शौर्य हरी अंजली सीमा शीतल स्नेहल अनुसया भूमिका राजवी संकेत आनंदा संभाजी अभिनव सर्वेश तानाजी गणेश बाबूराव कुंभार मल्ली शेवाळे लक्ष्मी शेवाळे लिंगूर कापशे इथून संजय मोरे संगीता मोरे नेरली तांगाव इथून शंकर मोरे रंजना वरद वैदेही स्वप्नाली मोरे सुवर्णा पाटील प्रणिता मनीषा अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी संपत्ती खेमलापुरे राणी अंकिता तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे दत्तवाड शिवानी कांबळे अलाहाबाद दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव आणि याबरोबरच सातेरी युवा स्पोर्ट्स श्रोता मंडळ गौसे इथून प्रताप पाटील समृद्धी संस्कृती आणि ओम पाटील. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर वळूयात पुढच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत विद्यानगर कवठे महाकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता, सुरेश कुलकर्णी, एस पी म्हैसाळकर, महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, अंजू शनिराज रवी, छाया तानाजी चौगले, उजळेवाडी कोल्हापूर, अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगोड, रेवण अनिता, राहुल बांबिष्टे कन्नूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील सोमान, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर चंदूर, डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्षी सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी, रुद्र कोळकर, वाकोणी तालुका बदनापूर, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सुनेची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी आणि दत्ता चौगले राहणार दोनवडेतले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं देव माणूस या चित्रपटातलं ही मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रेवा, ऋतुराज, ईश्वरी, समर्थ, संजय, रतन, सुलेंद्र आवटे येळगुड, देवर्डेहून सुनीता, रमेश कांबळे, चिकुर्डेहून श्रद्धा कुंभार, संतोष ओंकार, सायली प्रमोद, अनिता अशोक, सविता कृष्णात कुंभार, गिरिजा डावकरे, जयश्री डावकरे, श्रीतेज सुवर्णा, वैभव, संगीता डावकरे, संभाजी विभूते, पद्मजा प्रशांत विभूते, सुनील विभूते, मंगल आणि सुभाष तोडकर, सुरेख नाना सुकराळे, अर्श अली सनदी, सदिन अली सनदी कबनीर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे, रुईतले श्रोते, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, राजाराम गायकवाड, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभी, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला विलास दावणे, कागल, सुभाष मिळचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, लतीफ महाल, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, सचिन किल्लेदार, भडगाव, गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगुमंगू, अवीरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बेडकिहाळ, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून, रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना, गबरू पैलवान थोरात, दयानंदनगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सुरज जैन आणि पी आर जैन। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं हे मस्त गीत।

0: कुछ कहता है।
1: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेला पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपल्या सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत। दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझे शेत माझा शिवार या कार्यक्रमात तुम्हा जरूर ऐका। राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून। मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरून। मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत दही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ मित्र परिवार मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून, विजय कुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाषा, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, सोहम, महादेवीताई, अनिकेत जंगम आणि सर्व मित्र परिवार, याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, सचिन राजमाने तेरवाड, अण्णासो खोत दत्तवाड, गजबर अत्तार, वैभव जाधव, फरीद मणेर, मनोज रानडे कुरुंदवाड, सलीम नायकवडी, नाना बाबर भैरेवाडी, सचिन पाटील, भोला जाधव, अनिकेत कमते, बाळू पवार, नरसिंहवाडी, गुलफाम आणि सूरज मडिवाळ, अजित परेट, बाबूराव परेट औरवाड इथले श्रोते, वरुड जवका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना उत्कर्षा, चिव कांबळे, तुषार प्रसिंग कांबळे, रेखाताई येळगुडकर, संघमित्र महिला श्रोता संघ चंदूर, श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून टेलर रामचंद्र धुंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, अशोकनगर इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित

सोनू मोनू ठोके, जुमरी तलैया से छकुली इंगोले, देव छोटूदादा, पेंटर रामचंद्र इंगोले और महेंद्र चौरसिया, याचबरोबर पांडुरंग सातप्पा, बाजीराव टिपुगडे, सानिका ज्योतिराम खांडेकर, सोनेची शिरोली, विजय चव्हाण, वारणा शहापूर, महेश्वरी रेडिओ श्रोता संघ सारिका आणि लहुराज नवाळे, नवाळे परिवार मुक्काम पोस्ट महेथू, संगीता ऋतुराज, सुधाकर पाटील मुक्काम पोस्ट सुळे, सानिका, राजू रांगोळे, राजश्री, हिराबाई, पूर्वा, श्रावणी, शिवांश, पोपट मोरे, राजेंद्र बंडा रांगोळे, गणेशनगर पट्टण कोडोली, शुभांगी अमर गोरे, प्रियांश गोरे, कृष्णाघाट मिरज आणि त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव इथले श्रोते। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं हे मस्त गीत।

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखासागर साबळे, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, छाया शामराव शिवडकर, मेघा सुभाष सातवेकर, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणी ज्योती अजित लताताई आणि राजाराम चव्हाण, तुंगे इथून हर्षवर्धन पाटील, मेघा रोहिणी आणि संजना पाटील, बेळगुंदी बेळगाव इथून मालती दातार, चंद्रशेखर पाटील, विमल पूजा सागर पाटील, राजू मिठारी, बाबासा दुकानदार कुगे, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते, रामदास लोले, जयश्री दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, दिलीप निगवे, अरविंद

कांबळे मुक्काम पोस्ट येळगुड आणि देदणादन ग्रुप सुवर्ण कांबळे तर्वे पार्क कोल्हापूर विठ्ठल लळेकर रुक्मिणी विशाल पूजा बापू डळेकर सुलताई जाधव सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टणकोडोली इथले श्रोते कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं ही गीत

0: यावेळी या छानशा गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पण मंडळी, पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR यांच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचंही कोल्हापूर केंद्र. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण,
2: नौसेना स्वरवंदना।
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता

0: रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदन.
2: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुण पंडियन यानं पटकावलं रौप्य पदक. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केलेल्या भारताच्या चमूची भेट घेतली आणि या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. जो खेलेगा वह खिलेगा असा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या चित्रफितीत दिला आहे. या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्णपदकांसह 39 पदकांची कमाई केली होती. झारखंडमधल्या भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी आज दिली. या अंतर्गत झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी पूर्वपरीक्षा आणि 2023-25 प्रलंबित परीक्षा रद्द करण्याला सरकारनं सहमती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच आर्थिक अनियमिततेची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करणं, गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करणं आणि 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यालाही सरकारनं मंजुरी दिल्याचं ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधर स्तरीय परीक्षा रद्द करण्याच्या तसंच सीबीआय चौकशीच्या मागणीवर सहमती होऊ शकली नाही, यामुळे आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाच्या अमिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा या 3 सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकार या तिघांची सीआयडी चौकशी करणार आहे. या प्रकरणी झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एल खियांगते यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा गाठलाय. 31 जुलै 2026 देशात स्थापित बिगर जीवाश्म वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता 300 गिगावॉटच्या पलीकडे गेली असल्याचं नवं आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं कळवलंय. यात सौर ऊर्जेचं प्रमाण 164.59 गिगावॉट, पवन ऊर्जेचं प्रमाण 58.14 गिगावॉट, जलविद्युत ऊर्जेचं प्रमाण 57.24 गिगावॉट, जैव ऊर्जेचं प्रमाण 11.75 गिगावॉट तर अणुऊर्जेचं प्रमाण 8.78 गिगावॉट इतकं आहे. यामुळे आता एकूण वीज निर्मिती क्षमतेत बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीचा वाटा 54% जास्त झाला आहे. हवामान बदलावरच्या उपाययोजनांतर्गत 2030 500 गिगावॉट क्षमतेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं हे यश एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले, त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र

घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. उज्जैनहून गुजरातकडे जाणारी कार कंटेनरला आदळल्यानं हा अपघात झाला आणि कारमधले सर्व 6 जण जागीच ठार झाले. कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका खासगी पोलाद कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 9 जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रांचीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातल्या भट्टीत स्फोट झाल्यानं गरम धातू अंगावर उडून हे कामगार जखमी झाल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य निरीक्षकांनी दिली. आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुख पंडियन यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात त्यानं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि जर्क प्रकारात 157 किलो असं एकंदर 285 किलो वजन उचललं. व्हिएतनामचा होवांग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. ब्रिक्स 2026 भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक आज राजस्थानमध्ये उदयपूर इथं झाली. भारतीय स्पर्धा आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं होतं. बाजारपेठांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणं तसंच स्पर्धेसंबंधीचे कायदे आणि धोरणांच्या अनुषंगानं उदयाला येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी परस्पर सहकार्याला बळकटी देण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कोलकात्याच्या आर्ज कार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 2 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नव्यानं तपास करायची घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली. या प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपाच्या आमदार रत्ना देवनाथ यांनी नव्यानं तपास करायची विनंती करणारं पत्र आपल्याला लिहिलं होतं. त्यानुसार मुख्य सचिव आणि तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं अधिकारी यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करायचं कर्तव्य बजावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. फुकेतहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाशी संबंधित घटनेची चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून या घटनेचं वर्गीकरण गंभीर या श्रेणीत करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. 4 ऑगस्ट रोजी दिल्ली दिशेनं येणारं हे विमान आकाशात क्रूज म्हणजे स्थिर अवस्थेत असताना अचानक सुमारे 300 फूट खाली आलं होतं. यावेळी हादरे बसल्यानं विमानातले काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले. काही वेळानं विमान स्थिर होऊन सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोन्ही वैमानिकांनी मनोव्यापारांमध्ये बदल घडवणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं का याची चाचणी करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आलं आहे. एका खासगी कंपनीचं प्रशिक्षण विमान आज बारामतीच्या धावपट्टीजवळ कोसळलं. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. हा अपघात दुपारी 12:30 सुमारास झाला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालयाचं हवाई सुरक्षा पथक करणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या अपघाताची नेमकी कारणं काय होती याचा शोध हे पथक घेईल. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यापूर्वी अमेरिकेनं आपल्या काही मागण्या पूर्ण करायला हव्यात असं इराणनं म्हटलंय. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहम्मद बागेर झोलगाद यांनी आज या मागण्या जाहीर केल्या. अमेरिकेनं नौदलाची नाकेबंदी हटवावी, लष्करी तुकड्या मागे घ्याव्यात आणि युद्ध पूर्णपणे थांबवावं इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे. या संघर्षामुळे झालेल्या नुकसानीची अमेरिकेनं भरपाई द्यावी तसंच इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी या मागण्याही इराणनं केल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षग्रस्त गाझासाठी मांडलेला 15 मुद्द्यांचा प्रस्ताव इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी फेटाळून लावलाय. जोपर्यंत हमास खरोखर शस्त्रास्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत इस्रायलचं सैन्य आणि नागरिकांना असलेला धोका दूर करण्यासाठी लढत राहू, सैन्य मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. रशिया आणि युक्रेननं काल रात्रभर परस्परांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एकंदर 7 नागरिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. रशियाच्या सीमावर्ती भागात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात 5 जण ठार झाले तर 24 नागरिक जखमी झाले. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ.

0: झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुण पंडियन यांना पटकावलं रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीताचा कार्यक्रम. यात सुरुवातीला ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकारी यांच्या स्वरातील लोकसंगीत. त्यानंतर प्रकाश गवळी आणि सहकारी सादर करतील लोकसंगीत. आणि त्यानंतर तुम्ही ऐकू शकाल भारूड शाहीर शंकर खंडागळ आणि सहकारी यांच्या स्वरात.

चाईल शंकर खंडागळ आणि सहकारी यांच्या स्वरातील या लोकसंगीताचा कार्यक्रमातून आपण आत्ता कार्यक्रम ऐकलात. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत आपण अर्णव चॅटर्जी यांची काही गझल ऐकणार आहात. त्यांना साथ संगत केली आहे, तबल्यावर साथ संगत आहे लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमवर वरद सोहनी यांची, गिटारवर यश नायडू यांची, कीबोर्डवर कृष्णा घोष यांची, व्हायोलिनवर पंडित कैलाश पात्रा यांची. ऐकूया अर्णव चॅटर्जी यांच्या गझल.

0: अर्णब चॅटर्जी यांच्या स्वरातील गझल आत्ताच आपण ऐकल्यात. या कार्यक्रमाची सादरकर्ते होते राजेश हिजवळे. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. यानंतर दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या, News@9, स्पॉटलाईट, नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स आणि अखिल भारतीय संगीतकार रविवासीय कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. आता आधी समाचार संध्या.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ग्लासगो राष्ट्रमंडल खेल के पदक विजेताओं से बातचीत की, लोगों से भारतीय खेल

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.